0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 247 26 26 या आमच्या क्रमांकावर.

0: सकाळचे 6 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
2: संचयात समृद्धी.
3: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: नमस्कार. रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मी दत्ता सरदेशमुख नाशिकहून बोलतोय. आजच्या आपल्या कार्यक्रमात ऐकूया 16 जुलै. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. गुरु आज्ञा पालनाशिवाय दुसरं कर्तव्यच उरलं नाही. परमात्म्याकडे जाण्याचे अनेक मार्ग आहेत. आपल्या गुरूंनी जो राजमार्ग दाखवला त्यानंच जावं. मध्येच दुसरा मार्ग घेतला तर पल्ला कधीच गाठायचा नाही. एका वैद्याचं औषध सोडून दुसऱ्याचं घेतलं तर पहिल्या वैद्याची जबाबदारी संपली. तरीही मी माझ्या माणसाला सोडत नाही ही गोष्ट निराळी. ज्या दिवशी मी तुम्हाला अनुग्रह देऊन आपला म्हटलं त्या दिवशीच सर्व प्रापंचिक आणि पारमार्थिक जबाबदारी गुरुवर सोपवून तुम्ही मोकळे झाला. गुरु आज्ञा पालनाशिवाय तुम्हाला दुसरं कर्तव्यच उरलं नाही. पण तुम्हाला असं वाटतं कुठं? विष हे आमटीत घातलं काय किंवा भाजीत घातलं काय, दोन्ही त्याज्यच. त्याप्रमाणे अभिमान व्यवहारात असला काय किंवा पारमार्थिक साधनात असला काय, दोन्ही त्याज्यच. मी कोण हे आधी जाणलं पाहिजे. परमात्मा कोण ते मग आपोआपच कळेल. दोघांचंही स्वरूप एकच आहे, म्हणजे दोघंही एकच आहेत. परमात्मा निर्गुण आहे आणि तो जाणण्यासाठी आपणही निर्गुण असायला पाहिजे. म्हणून आपण देहबुद्धी सोडली पाहिजे. कोणतीही गोष्ट आपण जाणतो म्हणजे आपल्याला त्या वस्तूशी तदाकार व्हावं लागतं. त्याखेरीज जाणणंच होत नाही. म्हणून परमात्म्याला जाणण्यासाठी आपणही नको का परमात्मा स्वरूप व्हायला. यालाच साधू होऊन साधूच ओळखणे किंवा शिवो भूत्वा शिवम यजेत असं म्हणतात. आता कोणत्याही वस्तूचा आकार आपल्याला प्राप्त होण्यासाठी आपल्याजवळ तत्सदृश्य असे संस्कार पाहिजेत. ते संस्कार त्या वस्तूच्या आघातानं प्रत्याघात रूपानं उद्भूत होतात आणि नंतर त्या वस्तूचं ज्ञान आपल्याला होतं. म्हणून परमात्मरूपाला विरोधी असे सगळे संस्कार घालून आपण आपलं अंतःकरण पोषक संस्कारांनी युक्त केलं पाहिजे. जर आपण साधन करून निष्पाप होऊ शकलो तर आपल्याला जगात पाप दिसणं शक्य नाही. देवाच्या गुणानं आणि रूपानं त्याचे गुण आणि रूप मिळेल. पण त्याच्या नामानं तो जसा असेल तसा सर्वच्या सर्व मिळतो. म्हणून नाम हे साधन श्रेष्ठ आहे. आपण भगवंताच्या नामात राहिलं पाहिजे. त्यातच जीवनातलं सगळं सुख सामावलेलं आहे. याहून दुसरं काय मिळवायचं? मी सुखाचा शोध केला आणि ते मला सापडलं. म्हणून मी तुम्हाला त्याचा निश्चित मार्ग सांगेन. तो मार्ग म्हणजे भगवंताचं अनुसंधान. मी अत्यंत समाधानी आहे, तसे तुम्ही समाधानी राहा. जे मी सुरुवातीला सांगितलं तेच मी शेवटी सांगतो. तुम्ही कसेही असा पण भगवंताच्या नामाला सोडू नका. अंतःकाळी अगदी शेवटी सुटणारी वस्तू म्हणजे भगवंताचं नाम पाहिजे. नामात शेवटचा श्वास गेला पाहिजे. याहून दुसरं काय मिळवायचं? आपल्याकडून होईल तेवढं नाम घ्यावं, न होईल त्याचा राम कैवारी आहे. जानकी जीवन स्मरण जय जय राम.
1: श्रोते हो, हा होता आपला आजचा कार्यक्रम. पुन्हा भेटूयात, तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं, तुमचा आवाज.

सूरविश्वास विश्वास ग्रुप आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा जलालपूर नाशिक आयोजित सूरविश्वास रम्य सकाळी शास्त्रोक्त सुरांची बरसात. शास्त्रीय गायक आहेत अनिरुद्ध वृषाली विश्वास भिडे. सातसंगत धवल कांचन नितीन कुंटे. तबला विनोद उषा विष्णू पुराणिक संवादिनी. आयोजक विश्वास लीलावती जयदेव ठाकूर. कुटुंब प्रमुख विश्वास ग्रुप डॉक्टर मनोज कमल एकनाथ शिंपी. अध्यक्ष विश्वास ज्ञान प्रबोधिनी अँड रिसर्च इन्स्टिट्यूट नाशिक. रुचिता पार्थ महाजन ठाकूर. समन्वयक रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. संकल्पना विनायक आशा पुरुषोत्तम रानडे. ग्रंथ तुमच्या दारी. सूत्रसंचालन डॉक्टर स्मिता विजय गोविंद मालपुरे. रविवार दिनांक 19 जुलै 2026 रोजी सकाळी 7 वाजता. ठिकाण विश्वास गार्डन ठाकूर रेसिडेन्सी विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेसमोर सावरकर नगर गंगापूर रोड नाशिक. प्रवेश विनामूल्य.

अर्थ दासबोध, निरूपणकार पद्माकर देशपांडे। मग 197वा दशक 15व समास पहिला, चातुर्य लक्षण नाम समास। जय जय रघुवीर समर्थ। काही लोक उघडपणे भाग्य भोगतात, चोरटे लोक पळून जातात, काहींची महती प्रकट असते तर काही कानकोंडे असतात। आचार विचारेशिवाय जे जे केलं जाईल तो त्रासच आहे। त्यासाठी धूर्त आणि विचक्षण म्हणजे शहाणेचं शोधावे। बाजारू लोक उदंड मिळतात पण धूर्तच ओळखले पाहिजेत। धूर्त व्यक्तीपाशी बाजारू व्यक्तीचं काही चालत नाही। अनेक बाजार मिळत असले तरी त्यामध्ये मुख्य मुख्य असतील त्यांच्याशी सख्य करावं। धूर्ताला धूर्त आवडतो, धूर्ताचे पोवाडे धूर्तच गातो। इतर लोक काहीही काम नसताना उगीच वेड्यासारखे हिंडत असतात। धूर्ताला धूर्त पण कळतं, त्यामुळे मनाला मन मिळतं, पण हे सगळं गुप्तपणे केलं पाहिजे। समर्थाचं मन राखलं तर तिथे उदंड लोक येतात। जन आणि सज्जन विनंती करतात, ओळखीने ओळख वाढवावी, बुद्धीने बुद्धी जाणावी, नीतिन्यायाद्वारे खोट्या पाखंडी लोकांची वाट रोखून धरावी। वेश बावळा असावा पण अंतरामध्ये नाना कळा असाव्यात। आपल्या सोबत असलेल्या लोकांचा जिव्हाळा मोडू नये। निस्पृह आणि नूतन ब्रह्मज्ञानाचा अनुभवी आणि जाणता सज्जन प्रगट होणे जगात दुर्लभ आहे। नाना गोष्टींचं पाठांतर करावं, लोकांचं मन शांत करावं, त्यांच्या मनात प्रवेश करावा, कायम त्यांच्या मनात राहावं। एका ठिकाणी बसून राहिला की मग व्याप करता येत नाही। सावधपणे याला त्याला भेट द्यावी, मात्र वारंवार भेटू नये। त्याला पुन्हा भेटण्याची आशा शिल्लक राहिली पाहिजे। ही चातुर्याची लक्षणं आहेत। उत्तम गुणांमुळे मनुष्य मात्राला समाधान मिळतं। इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे चातुर्य लक्षण नाम समास प्रथम समाप्त। जय जय रघुवीर समर्थ। दशक 15व समास दुसरा, निस्पृह व्याप लक्षण नाम समास। जय जय रघुवीर समर्थ। पृथ्वीवर उदंड असे लोक आहेत, लहान थोर मानवी शरीर आहेत। त्यांचे मनोविकार क्षणोक्षणी पालटत असतात। जितक्या मूर्ती तितक्या प्रकृती, किती पाहायचं आणि काय पाहायचं। कित्येक म्लेंच होऊन गेले, किती फिरंगी बनले। भाषा कळत नसल्याने काहींचं अडलं, महाराष्ट्र देश थोडा वाटायला लागला। राजकारणामुळे लोकांची अडचण झाली, लोकांना उदंड कामं असल्याने जेवायला सुद्धा वेळ मिळेन असा झाला। कित्येक लोक युद्ध प्रसंगामध्ये गुंतले, त्यामुळे ते उन्मत्त झाले, रात्रंदिवस युद्धाची चर्चा करायला लागले। व्यापाऱ्यांनाही कामं मागायला लागले, त्यांनाही वेळ मिळेन असा झाला। निरंतर पोटाचे धंदे सुरू झाले। सहा दर्शने, नाना मतं याशिवाय नास्तिक मतं देखील खूप वाढली आणि पृथ्वीवर जिथे जिथे उपदेश करायला लागले। उरले सुरले स्मार्त आणि वैष्णवांनी नेले। अशा प्रकारची मतं उदंड झाली। कित्येक वासनेचे भक्त ठाई ठाई आसक्त झाले। चांगलं किंवा वाईट पाहतं कोण, योग्य किंवा अयोग्य पाहतं कोण, या कोणी कोणी वाढवलेल्या गलबल्यामध्ये वैदिक लोक दिसेनासे झाले। त्याच्यामध्ये हरिकीर्तन कमी झाले, तिथे कित्येक जण ओढले गेले, मात्र अनुभवाचं ब्रह्मज्ञान कोण पाहिल, त्यामुळे ज्ञान दुर्लभ झालं। पुण्यामुळे अलभ्य लाभ घडेल। विचारवंतांना सगळं काही सुलभ आहे, विचार कळला तरी सांगता येत नाही, उदंड विघ्न येतात, उपाय योजले तर अपाय आडवे येतात, गैरफायदा घेण्याचे प्रकार, दुरुपयोग करणारे लोक भेटतात। त्याच्यामध्ये एक एक क्षण रिकामा जाऊ देऊ नये। सगळ्यांना मानतात, नाना जिन्नस उदंड पाठ आहेत, धडाधड म्हणायला लागतात, असे धूर्त शहाणे लोक। त्यांनी आपल्या सामर्थ्यामुळे मोठी विस्तीर्ण वाट तयार केली, आपल्या सामर्थ्याद्वारे प्रबोधन शक्तीची अनंतद्वारे मोकळी केली। त्याच्यामुळे सगळ्यांच्या मनाला निरूपणाची गोडी लागली। विविध मतं मतांतर त्यांनी प्रत्ययाद्वारे नष्ट केली आणि निरर्थक जुन्या रूढी नष्ट करून नीटपणाने लोकांना आकर्षित केलं। लोकांना नेमके भेदक वचन बोलून, प्रसंगमान पाहून बोलून आणि उदास वृत्ती असल्याने उठून जावं लागले। त्यांचं वर्तन पाहून लोकांना त्यांची आवड निर्माण झाली। नाना मार्ग सोडून त्यांना लोक शरण येतात, पण अशी उदासीन व्यक्ती कुठे आढळत नाही, एका ठिकाणी सापडत नाही। त्याचा वेश हीन दिनासारखा असतो, तो उदंड गुप्त रूपाने कार्य करतो।
भिकाऱ्यासारखं त्याचं स्वरूप असतं. तशा कीर्ती प्रतापाने सीमा सोडून दिलेली असते. ठाई ठाई भजन लावतो आणि आपण तिथून निघून जातो. मत्सर मतामतांचा गोंधळ होऊ देत नाही. गुहेमध्ये जाऊन राहतो. तिथे त्याला कोणीच पाहत नाही आणि तिथे बसून सगळ्यांची चिंता नेहमी वाहतो. असं निस्पृह व्यापलक्षण समर्थ सांगत आहेत. जय जय रघुवीर समर्था.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
2: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. प्रभात विश्व सादर करता ऋषिकेश.

श्रोतेओ नमस्कार। हरिभक्ति परायण श्री गुरु धुंडा महाराज देगलूरकर विरचित नारद भक्ति सूत्र विवरण या ग्रंथाच क्रमशः वाचन। प्रकाशक हरिभक्ति परायण भानुदास महाराज देगलूरकर, धुंडा महाराज मठ, उत्पात गल्ली, पंढरपूर। वाचक ऋषिकेश अयाचित। ही वाचन सेवा हरिभक्ति परायण श्री गुरु चैतन्य महाराज देगलूरकर यांच्या अनुमतीनं आणि कृपाशीर्वादानं सालंकृत आहे।

या आधीच्या नवरात्राव्या सूत्रामध्ये भक्तानं वाद विवादात पडू नये असं सामान्यपणे सांगून या 75व्या सूत्रामध्ये वादविवादात दोष कोणते असतात हे सूत्रकार देवर्षी नारद आपल्याला सांगत आहेत. वादात बाहुल्यावकाश असतो, म्हणजे उत्तर प्रत्युत्तर, आक्षेप प्रत्याक्षेप इत्यादीकांमुळं वाद वाढतच जातो. निष्कारण वेळ अधिक जातो, लाभ काहीच होत नाही. दोन्ही बाजूंनी आपल्या मतांचं समर्थन करण्याच्या प्रयत्नामध्ये शब्दाची कचकच वाढत जाते. उदाहरणार्थ, ईश्वर आहे की नाही असेल तर सगुण का निर्गुण, साकार की निराकार, एक का अनेक, जगत करता की अकर्ता, मायोपाधिक का निरुपाधिक, उपादान कारण का निमित्त कारण, जगताहून भिन्न का भिन्न इत्यादी अनेक प्रश्न वादात उपस्थित होऊन वाद वाढत असतो. हे वाद कसे वाढतात याबद्दल संत एकनाथ महाराज सांगतात, एरवी ब्रह्म द्वितीय नित्य हे सगळं

सृजना हो तसा साध्यबद्दल वाद तसा साधनांच्या स्वरूपाविषयी अनेक मत वादविवाद कसे चालतात याचा विस्तृत विचार भगवान श्रीकृष्णांनी उद्धवाला एकादश स्कंधाच्या 14व्या अध्यायामध्ये सांगितलेलं आहे. जिज्ञासूंनी तो मुळात पहावा. एका क्षेत्र म्हणजे शरीर विषयामध्ये वादविवाद कसे चालतात हे भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात. पण

सुजनहो, अध्यात्मातील सगळ्याच विषयांच्या बाबतीत अशी भिन्न मत आणि वाद आहेत, त्यामुळं कोणत्याही सिद्धांताचा निश्चय होणं कठीण जात. साधक भक्ताचा बुद्धिभेद होण्याचा संभव असतो. काही गोष्टी वादविवादानं ठरवावयाच्या नसतात. ज्या भगवंताची भक्ती करायची तो वादविवादानं सिद्ध करून मग का भक्ती करायची? कोण भक्त असा वादविवाद करत बसला आहे हो? निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म, निर्धार हे वर्म चुको नये, असं संत तुकोबा राय सांगतात. वादविवादामध्ये श्रद्धा विश्वास असतोच असं नाही. म्हणून दुसरं कारण सूत्रकार इथं सांगतात, अनियतत्वात अनियतत्वात वादविवादानं कोणत्याही गोष्टीचा निश्चय होईल, निर्णय लागेल असं नाही. वादविवादात प्रथम प्रमाण विचार असतो. कोणती प्रमाणं स्वीकारून वाद करायचा, त्या प्रमाणांच्या प्रमाण्यांबद्दल पुन्हा वाद निर्माण होतात. शास्त्रांची मोकळी या काही कोण वेटाळी, एक वाक्य त्याच्या फळी पैसी दे काही, असं ज्ञानेश्वरीमध्ये म्हटलेलं आहे. ज्या गोष्टी स्वयंप्रमाण रूप आहेत त्यांच्याकरता अन्य प्रमाण शोधत बसावं काय? भक्ती ही प्रमाणांतर निरपेक्ष आहे, ती स्वयंप्रमाण रूप आहे, असं याआधी 59व्या सूत्रामध्ये देवर्षी नारदांनी सांगितलेलं आहे. तिच्याकरता वाद कसा करता येईल? पतिव्रतेच्या प्रेमाचा विचार वादविवादानं होईल काय? तिथं वाद कोणता निर्णय घेऊ शकेल? माता आणि बालकातलं प्रेम वादात येत असतं. वादविवादानं चित्त रुक्ष कठोर बनत. भक्ती ही मृदू हृदयाचा आश्रय करते. मृदू सबाह्य नवनीत तैसे सज्जनांचे चित्त, तिथं साध्य साधन निश्चित असत. एक विधा मी न धरू पालट, न संडू हे वाट सापडली, आम्ही नामा ते धारक नेणो प्रकार आणिक, सर्व भावेक विठ्ठलची प्रमाण, असं संत तुकोबा राय म्हणतात.

सुजन हो, भक्त लक्षणामध्ये दृढ निश्चय असं एक लक्षण गीतेच्या 12व्या अध्यायामध्ये सांगितलं आहे. असा भक्त अनियत अशा स्वरूपाच्या वादाचा आश्रय कसा करील बर. तर असं आहे हे 75 नारद भक्ती सूत्र बाहुल्यावकाशात अनियतत्वाच. तेव्हा आपण देखील निस्सीम सात्विक भक्त होण्याचा मनस्वी प्रयत्न करूया.

हरि भक्ति परायण श्री गुरु धुंडा महाराज देगलूरकर विरचित नारद भक्ति सूत्र विवरण या ग्रंथाचं क्रमशः वाचन प्रकाशक हरि भक्ति परायण भानुदास महाराज देगलूरकर धुंडा महाराज मठ उत्पाद गल्ली पंढरपूर वाचक ऋषिकेश अयाचित ही वाचन सेवा हरि भक्ति परायण श्री गुरु चैतन्य महाराज देगलूरकर यांच्या अनुमतीनं आणि कृपाशीर्वादानं सालंकृत आहे.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक.
1: सकाळचे 7 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी.
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
5: रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
6: रसिकहो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. आणि आता आम्ही प्रसारित करत आहोत आजच्या आमच्या काही ठळक कार्यक्रमांची रूपरेषा. आज गुरुवार सकाळचे 7 वाजले आहेत. 7:05 आपण ऐकू शकणार आहात दिनविशेष. 7:10 आपण आस्वाद घेऊ शकणार आहात भक्ती संगीताचा. 7:30 इतनी शक्ती हमे देना दाता. 7:35 प्रसारित होईल कार्यक्रम कृषी संदेश, सादर करते RS डवरे. 7:45 प्रसारित होईल कार्यक्रम पीक उत्पादन वाढीची पंचसूत्री, सादर करते डॉक्टर देवळाणकर. 8:00 प्रसारित होईल कार्यक्रम हिंदोळा, सादर करत्या हेमांगी देशपांडे. 10:20 प्रसारित होईल आमचं ओव्हरव्ह्यू बातमीपत्र, सादर करती श्रद्धा कराळे. 11:00 आपण ऐकू शकणार आहात गजानन महाराज यांची आरती. 11:05 प्रसारित होईल कार्यक्रम चिरंतन गाणी, सादर करते श्रीकृष्ण कुलकर्णी. 12:00 आम्ही प्रसारित करणार आहोत कार्यक्रम पशुधन, सादर करते DL रामटेके. 12:30 आपण ऐकू शकणार आहात दुग्धामृत या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण, सादर करत्या डॉक्टर श्यामा कुलकर्णी. 1:00 आपण ऐकू शकणार आहात कार्यक्रम विनोबा म्हणे, सादर करती श्रद्धा कराळे. 1:30 प्रसारित होईल कार्यक्रम स्वर संजीवनी, सादर करते सुहास जोशी. 2:00 आपण ऐकू शकणार आहात कार्यक्रम गुंजन मनातले, सादर करत्या ज्योती चौधरी. 3:00 आपण ऐकू शकणार आहात कार्यक्रम चला जाऊया, सादर करत्या मोहना कारखानीस. 3:30 आम्ही प्रसारित करत आहोत सावित्री अभ्याकसच्या ह्या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण, सादर करती मुग्धा जोशी. 4:00 आपण आस्वाद घेऊ शकणार आहात स्वर संध्या या कार्यक्रमाचा, सादर करत्या राधिका जोशी. तर ही होती आजच्या आमच्या काही ठळक कार्यक्रमांची रूपरेषा. ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

करते हो नमस्कार, तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. आणि आता आपण ऐकणार आहोत आजचे काही दिन विशेष. आज दिनांक 16 जुलै. तर आजच्याच दिवशी जागतिक सर्प दिन हा साजरा केला जातो. या दिवसाचे उद्दिष्ट सर्पांविषयी जनजागृती वाढवणे आणि त्यांच्या संवर्धनाचे महत्व समजावून सांगणे आहे. साप हे पर्यावरणातील महत्वाचे घटक असून कीटक नियंत्रित करण्यात ते मदत करतात, परंतु अज्ञान आणि भीतीमुळे अनेक ठिकाणी सापांना नाहक मारले जाते. सर्पांबद्दल योग्य माहिती पसरवणे आणि त्यांना न मारता वाचवण्याचे संदेश देणे हेच आजच्या दिवसाचे मुख्य उद्दिष्ट आहे. 16 जुलै 1661 मध्ये स्वीडिश बँकेने युरोपमधील पहिल्या नोटा जारी केल्या होत्या. 1945 मध्ये अमेरिकेच्या पहिल्या अणुबॉम्बची चाचणी झाली होती. 1951 मध्ये ब्रिटनने नेपाळला स्वतंत्र घोषित केले होते. 1965 मध्ये इटली आणि फ्रान्सला जोडणाऱ्या माउंट ब्लॅक बोगद्याचे उद्घाटन झाले होते. 1969 मध्ये चंद्रावर पहिला मानव उतरवणाऱ्या अपोलो 11 अंतराळ यानाचे फ्लोरिडा येथून प्रक्षेपित करण्यात आले होते. 1992 मध्ये भारताचे 9वे राष्ट्रपती म्हणून डॉक्टर शंकरदयाल शर्मा यांची निवड झाली होती. 2015 मध्ये शास्त्रज्ञांनी प्लूटो ग्रहाचे जवळचे फोटो प्रसिद्ध केले होते. तर हे होते आजचे काही दिन विशेष. आपण आता इथे थांबत आहोत, पण तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

0: बँक शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

0: आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड आजच.

0: पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.

0: कायदा, कोर्ट आणि न्याय प्रक्रिया, सामान्य माणसाच्या आयुष्याशी जोडलेलं वास्तव, हेच वास्तव जाणून घेऊया अनुभवी वकील, कायदेतज्ञ आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबत, आणि साधूया सोप्या आणि समजणाऱ्या भाषेत न्याय संवाद, कायद्याच्या जगातलं वास्तव, न्याय संवाद
1: जरूर ऐका तर सोमवारी संध्याकाळी 4:30 आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 8:30
0: फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर.

शेतकरी बंधूंनो, तणनाशक वापरताना घ्यावयाची काळजी याविषयी आज आपण उहापोह करणार आहोत. तणनाशक अत्यंत काळजीपूर्वक वापरणं गरजेचं असतं. तणनाशक वापरण्यापूर्वी जे तणनाशक आपण वापरून राहिलो आहो त्याचं लेबल आपण नीट वाचायला हवं. तणनाशक शिफारस केलेल्या मात्रेनुसार व वेळेनुसारच वापरायला पाहिजे. ढगाळ व पावसाळी वातावरणात तसंच धुकं किंवा पाऊस असताना तणनाशकाची फवारणी आपण टाळली पाहिजे. वारा नसताना व जमिनीत ओलावा असताना उगवणपूर्व तणनाशकाची फवारणी करावी. फवारण्याकरता स्वच्छ पाणी वापरावं. कडक उन्हात उगवणपश्चात फवारणी आपण टाळली पाहिजे. जमिनीत ढेकळं नसल्यास तणनाशक ढेकळाखाली उगवणाऱ्या तणापर्यंत पोचू शकत नाही. पर्यायानं तणाचं पूर्णपणे व्यवस्थापन होत नाही, म्हणून जमिनीत ढेकळं जर असतील तर थोडं आपण काळजीपूर्वक व्यवस्थित त्या ढेकळ्याखाली तणनाशक जाईल याची काळजी घेऊनच फवारायला पाहिजे. उगवणपूर्व तणनाशकाची फवारणी पेरणीच्या दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी झाली पाहिजे याची काळजी आपण घ्यावी. आणि बी मातीनं व्यवस्थित झाकल्यानंतरच उगवणपूर्व तणनाशकाची फवारणी आपण करायला पाहिजे. अंकुरण झाल्यावर फवारणी आपण टाळली पाहिजे. उगवणपूर्व तणनाशक फवारताना तणाची उगवण झालेली नसावी. तणनाशक बादलीच्या तळाशी साचून राहू नये म्हणून फवारणी करत असताना तणनाशकाचं द्रावण अधूनमधून आपण ढवळलं पाहिजे. ॲट्रेझिनसारखं तणनाशक फवारायचं असल्यास विशेष दक्षता घेतली पाहिजे, कारण ते पाण्यात पूर्णपणे विरघळत नाही. तणनाशकासाठी वेगळा पंप ठेवणं शक्य नसल्यास तणनाशक फवारल्याच्या नंतर संपूर्ण पंप साबणाच्या पाण्यानं 2-3 वेळा व नंतर साध्या पाण्यानं 2-3 वेळा स्वच्छ धुवून घेतला पाहिजे. फवारणीसाठी फ्लॅट फॅन किंवा फ्लड जेट नोझल वापरायला पाहिजे. फवारणी सर्वत्र सारख्या प्रमाणात होईल याची काळजी घ्यायला हवी. फवारणी यंत्राचं अंशीकरण करून घेतलं पाहिजे. अंशीकरण म्हणजे फवारणी करण्यापूर्वी विशिष्ट दाबाखाली ठराविक क्षेत्रात किती द्रावण फवारलं गेलं

0: हे आपण तपासून घेतलं पाहिजे. सर्वत्र सारख्या दाबाखाली फवारणी करायला पाहिजे. फवारणी करताना तंबाखू खाऊ नये, तंबाखू आहे किंवा इतर आपलं जीवस्त आहेत ते आपण टाळले पाहिजेत. जखम असणाऱ्यांनी फवारणी करू नये. 2,4-D या तणनाशकाची पिकं, जे तणनाशक आहे हे निवडक तणनाशक आहे, आणि द्विदल धान्याचं पीक जे आहे मूग उडीद यासारख्या द्विदलवर्गीय पिकात 2,4-D हे तणनाशक अजिबात फवारलं गेलं नाही पाहिजे, याची आपण काळजी घ्यायला पाहिजे. आणि द्विदल धान्याच्या पिकात हे टाळलं पाहिजे. फवारणीनंतर साबणानं हात स्वच्छ धुवून घ्यायचे. मान्सूनपूर्व कपाशीत फक्त ओळीवर फवारणी केल्यास तणनाशकाची बचत होईल. नवीन फळझाडातील उगवण झालेली वार्षिक तण नष्ट करण्याकरता पॅराकॉक 0.4 kg प्रति हेक्टर, गरजेनुसार 1-2 वेळा हिरव्या जुमदार वाढीच्या तणावर फवारलं पाहिजे. पॅराकॉकची फवारणी तणे लहान असताना केली तर चांगलं राहील. तर ग्लायफोसेट जे आहे हे जर तणनाशक आपल्याला जर वापरायचं असेल वार्षिक तणाकरता विशेषतः फळबागेमध्ये, तर जोमदार वाढ असताना याची फवारणी आपण ग्लायफोसेट सांगतो. फवारा झाडावर पडू नये याची काळजी घेतली पाहिजे. झाडे लहान असताना योग्य आकाराच्या प्लॅस्टिकच्या किंवा इतर थैल्यांनी ते झाकून घ्यायला पाहिजे आणि नंतर फवारणी करावी. तणनाशक वापराचा पूर्व अनुभव नसल्यास पहिल्या वेळेस कमी क्षेत्रावर फवारणी करावी. तणनाशक पॉवर स्प्रेनी फवारू नये. तसेच तणनाशक फवारताना स्वच्छ पाणी वापरलं पाहिजे. तणनाशक फवारताना त्याचा फवारा इतर पिकावर उडणार नाही याचीसुद्धा दक्षता घ्यायला पाहिजे. तणनाशकाचा संपर्क इतर कीटकनाशकं, बुरशीनाशकं यांच्याशी येणार नाही याचीसुद्धा आपण काळजी घ्यावी. पूर्वानुभव नसल्यास तणनाशक वापरण्यापूर्वी शास्त्रज्ञांचा आणि तज्ज्ञांचा सल्ला घेतल्याशिवाय वापरू नये. फवारणी करताना स्वतः हजर राहावं आणि काम करणाऱ्यास कामाची व संभाव्य उद्भवणाऱ्या समस्याची आपण पूर्वी जाणीव करून द्यावी. 2,4-D सारखं जर तणनाशक कपाशी पिकावर जर फवारलं गेलं तर त्याचे अनेक दुष्परिणाम होतात. तर 2,4-D सारख्या तणनाशकाचे जर परिणाम आपल्याला दिसले, तर दुष्परिणाम दिसत असतील, तर ताबडतोब नवीन फूट चांगली येण्याकरता युरिया 1%, सर्वप्रथम तर आपण चांगल्या पाण्यानं स्वच्छ धुवून घ्यायचं झाड, आणि नंतर युरिया 1% म्हणजे साधारण 100 ग्रॅम युरिया अधिक 10 लिटर पाणी या प्रमाणात घेऊन फवारणी करायला पाहिजे. तर ह्या जर बाबी आपण पाळल्या तर आपण तणनाशकाचा प्रभावी वापर करू शकतो. सल्ला असा राहील की तणनाशकं वापरण्यापूर्वी शासनाच्या मार्गदर्शनाखालीच वापरावी आणि जास्त माहितीकरता कृषी विज्ञान केंद्राच्या पीक संरक्षण शाखेशी संपर्क करा. नमस्कार.
1: कृषी संदेश.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपं आहे. रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 0253527426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

0: शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी वशर.
2: श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात डॉक्टर कल्याण पांडुरंग देवळणकर लिखित खरीप पीक उत्पादन वाढीसाठी आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा वापर हा कार्यक्रम.
3: शेतकरी बंधूंनो नमस्कार. आजच्या आपल्या या भागामध्ये आपण पीक उत्पादनासाठी जीवाणू संवर्धनाचा वापर या विषयावर बोलूयात. प्रयोगशाळेत नत्र स्थिर करणाऱ्या जमिनीतील स्फुरद विरघळणाऱ्या आणि सेंद्रिय पदार्थाचे विघटन करणाऱ्या जीवाणूंची स्वतंत्ररित्या वाढ करून ती योग्य वाहकात मिसळून होणाऱ्या मिश्रणाला जीवाणू खते किंवा जीवाणू संवर्धन असं संबोधलं जातं. ही खते पिकाला नत्र मिळवून देतात, जमिनीत स्फुरद किंवा विरघळतात, तसेच सेंद्रिय पदार्थाचे विघटनही करतात. आपण आता वेगवेगळ्या प्रकारचे जीवाणू संवर्धन किंवा त्यामध्ये असलेले वेगवेगळे जे काही कार्य आहे त्यांचे आणि त्यांची उपयुक्तता याविषयी थोडा उहापोह करून या. नत्र स्थिरीकरण करणारे जे वेगवेगळ्या प्रकारचे जीवाणू आहेत त्यामध्ये पहिलं जीवाणू ॲझॅटोबॅक्टर, हे जीवाणू जमिनीमध्ये राहून असहजीवी पद्धतीने कार्य करतात, हवेतील मुक्त नत्र शोषून पिकाला ती उपलब्ध करून देतात. याच्या ही जी ॲझॅटोबॅक्टर जे आहे त्याची उपयुक्तता जर आपल्याला पाहायची झाली तर ते हे ॲझॅटोबॅक्टर हे जीवाणू खत शेंग वर्गीय पिकं वगळून एकदल तृणधान्य पिके जसे की ज्वारी, बाजरी, गहू, मका या पिकांसाठी किंवा सूर्यफूल या पिकासाठी, तसेच भाजीपाल्यामध्ये मिरची या पिकासाठी आणि फळपिकांमध्ये आंबा, पेरू, आवळा, डाळिंब या पिकासाठी हे ॲझॅटोबॅक्टर जीवाणू खत उपयोगाला येतं. दुसरं जे आहे ते ॲझोस्पिरिलम, याचं कार्य जे आहे ते तृणधान्य आणि भाजीपाला पिकांच्या मुळाभोवती राहून सहजीवी पद्धतीने हे नत्र स्थिरण करण्याचे कार्य करतात. ॲझोस्पिरिलम हे जे जीवाणू संवर्धन आहे हे ज्वारी आणि मका पिकासाठी उपयुक्त आहे. तिसरं जे आहे बाजे रिंकिया, तर हे याचं जे कार्य आहे हे पण असहजीवी पद्धतीने आम्लधर्मीय जमिनीत नत्र स्थिरीकरण करण्याचं काम करतं आणि याची जी उपयुक्तता आहे ती सेंग वर्गीय पिकं वगळून एकदल किंवा तृणधान्य पिकासाठी त्याचप्रमाणे भात पिकासाठी हे उपयोगी ठरतं. पुढचं जे जीवाणू संवर्धन आहे ते आहे आझोला. आझोलाचं कार्य हे पान वनस्पती हिरवळीचं खत सहजीवी पद्धतीनं हे हवेतील नत्र याच्यामधून ते मुक्त नत्र स्थिर करते आणि साधारणपणे जमिनीमध्ये हे प्रति हेक्टरी 20 ते 40 किलोग्रॅम नत्र हे जमिनीमध्ये टाकलं जातं या जीवाणू संवर्धनाचा वापर केल्यानं. आणि साधारणपणे याची उपयुक्तता जी आहे भात पिकामध्ये किंवा भात शेतीमध्ये लागणी नंतर जर 10 दिवसांनी हे जर गाडलंय आझोला जमिनीमध्ये तर याची उपयुक्तता चांगल्या प्रकारे दिसून येते. रायझोबियम हे पुढचं जीवाणू संवर्धन आहे, तर याचं जे कार्य आहे ते सहजीव पद्धतीने सेंगवर्गीय पिकांच्या मुळावर गाठी निर्माण करण्याचं आहे. हे सुद्धा रायझोबियम सुद्धा हवेतील नत्र शोषून मुळावाटे पिकास ती उपलब्ध करून देतात. याचे जे आहेत ते वेगवेगळ्या 7 गटात उपलब्ध आहेत रायझोबियम, त्यानुसार शेंगवर्गीय पिकांसाठी हे वापरणं गरजेचं असतं. शेवटचं जे जीवाणू संवर्धन आहे ते ॲसिटोबॅक्टर, हे विशेषतः ऊस किंवा शर्करायुक्त पिकात मुळाद्वारे प्रवेश करून नत्र स्थिरीकरण करण्याचं काम करतं. त्याच्यामुळे याची जी उपयुक्तता आहे ती ऊस पिकामध्ये 40 ते 50% नत्र पुरवठा हे ॲसिटोबॅक्टरच्या तुमच्या जीवाणू संवर्धनामुळे केलं जातं. दुसरा जो भाग आहे तो स्फुरद विरघळणारे जीवाणू, हे याचं जे कार्य आहे ते अविद्राव्य स्थिर रूपी स्फुरदाचं द्राव्य रासायनिक स्वरूपात हे रूपांतर करतं आणि ते पिकास उपलब्ध करून देतं. याचं जे प्रमाण आहे ते 10 किलोग्रॅम बियाण्यासाठी 250 ग्रॅम या प्रमाणात याची बीज प्रक्रिया करायला लागते. जैव रोग नियंत्रकामध्ये हे जे नियंत्रक आहेत हे साधारणपणे परोपजीवी बुरशी सेंद्रिय पदार्थावर वाढते. ही जी जैव रोग नियंत्रकामध्ये जे वेगवेगळ्या प्रकारचे आहेत तर हे याचं कार्य जे आहे ते परोपजीवी बुरशी सेंद्रिय पदार्थ वाढवण्यामध्ये असते. किंवा ट्रायकोडर्मा याचं जे उदाहरण आहे त्याचं हे जीवाणूची रोग जीवाणूंची वाढ नियंत्रित करते, जमिनीद्वारे घेणाऱ्या रोगाचं प्रभावी नियंत्रण याच्यामुळे होतं. याचंही प्रमाण 10 किलो बियाणासाठी 40 ते 50 ग्रॅम या प्रमाणात असतं. आणि सर्व जीवाणू खताचं साधारणपणे प्रमाण जे आहे बीज प्रक्रिया करण्याचं हे 10 किलो बियाणासाठी 250 ग्रॅम याचा वापर करणं गरजेचं असतं.
2: मंडळी आताच आपण कार्यक्रम ऐकलात, खरीप पीक उत्पादन वाढीसाठी आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा वापर. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते डॉक्टर कल्याण पांडुरंग देवळणकर.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: सकाळचे 8 वाजलेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
5: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना
6: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून। 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही।
5: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत।
6: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष।
5: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या, अटी व शर्ती लागू।
7: नमस्कार, रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज। मी हेमांगी देशपांडे नाशिक येथून बोलत आहे। आपल्या हिंदोळा या कार्यक्रमात मनाच्या भावभावनांच्या विश्वात आपले सहर्ष स्वागत आहे। आज आपण ऐकणार आहोत आषाढस्य प्रथम दिने महाकवी कालिदास। आई, महाकवी कालिदास कोण होते ग? आज ना शाळेत टीचरने सांगितले त्यांचा वाढदिवस आहे म्हणे। तारीख अशी काही सांगितली नाही, म्हणाल्या मराठी आषाढ महिन्याचा पहिला दिवस हा महाकवी कालिदासांचा वाढदिवस मानतात। आता मला हे कळत नाही कोणाचा वाढदिवस असा कसा मानायचा, दरवर्षी तारीख वेगवेगळी असते असे कसे, आणि कोण होते ग ते, त्यांनी काय केलं? स्कूलमध्ये सांगितलं पण खूप कठीण कठीण नावं होती, नाही ग लक्षात राहिली। बरं, आता मी बोलू का, तुझ्या प्रश्नांची उत्तरं देऊ का बेटा, सांग बरं। महाकवी कालिदास हे भारतातीलच नाही तर जगातील एक महान कवी होऊन गेले जवळजवळ 2000 वर्षांपूर्वी। बापरे, इतके जुने? हो, इतके जुने। त्यांचा जन्म कुठे झाला, त्यांचे मूळ नाव काय, याविषयी विशेष माहिती नाही आहे बरं का। कवी कालिदास होण्याच्या आधी ते ना एका गुराख्याचा मूर्ख मुलगा होते असे म्हणतात। म्हणजे ज्या फांदीवर बसायचे तीच फांदी तोडायची अशा प्रकारचे। नंतर त्यांचा विवाह म्हणजे लग्न एका अहंकारी गर्विष्ठ राजकन्येशी झाला, जिला तिच्या बुद्धीचा प्रचंड गर्व होता। मग ती राजकन्या कवी कालिदासांची बायको झाल्यावर तिने त्यांना प्रश्न विचारला, तो ऐकून कवी कालिदासांना आपल्या मूर्खपणाची लाज वाटली आणि ते महलातून बाहेर पडले, थेट जंगलात गेले एका काली मातेच्या मंदिरात। तिथे तपश्चर्येला म्हणजेच अभ्यासाला बसले। त्यांच्या कठोर परिश्रमाने काली माता त्यांना प्रसन्न झाली आणि त्या मूर्ख गुराख्याच्या मुलाचा महाकवी कालिदास झाला। काली मातेचा दास कालिदास, ज्यांनी संस्कृत भाषेत महान काव्य रचली, जी आज पण जगातील सर्व लेखक कवींना आदर्शभूत आहेत, त्यांना तोड नाही। त्यांच्या 7 कलाकृती जगप्रसिद्ध आहेत। विक्रमोर्वशी, अभिज्ञान शाकुंतल, मालविकाग्निमित्र हे 3 नाटकं आहेत। 2 महाकाव्य कुमार संभव आणि रघुवंश आणि 2 लघुकाव्य किंवा खंडकाव्य ऋतुसंहार आणि मेघदूत असे आहेत ते। महान लेखक आचार्य अत्रे आपल्या आषाढस्य प्रथमे दिवसे या लेखसंग्रहात ते कवी कालिदासांचे वर्णन करतात की राजाच्या अंतःपुरापासून ते पर्वताच्या शिखरापर्यंत गृहस्थाच्या संसारापासून ते अरण्यातील ऋषीच्या आश्रमापर्यंत कालिदासाच्या प्रतिभेने निलया संचार केला आहे. भारतामध्ये अशी एकही प्रादेशिक भाषा नसेल जिच्या वाङ्मयात कालिदासाची वचने वापरली जात नाही वा त्यांचा प्रभाव नाही. भारतीय संस्कृतीत जे जे म्हणून सत्य, शिव आणि सुंदर आहे ना, त्या त्या सर्वांचा अद्भुत रम्य समन्वय कालिदासांच्या साहित्यात झालेला आहे. भारतातील विविध सौंदर्यांचा दैदिप्यमान साक्षात्कार कालिदासांच्या कलाकृतीतनं दिसतो. ज्यांनी प्रेम, विरह, मानवी मनातील सर्व भाव अत्यंत उत्कट आणि सौंदर्यपूर्ण वर्णन केले आहे, त्यांच्या रचना इतकी वर्ष झाली पण आजही अजरामर आहेत, त्यांना तोड नाही. त्यांच्या मेघदूत या काव्यखंडात आषाढाच्या पहिल्या दिवसाचे अप्रतिम वर्णन आहे. या काव्यखंडात कवी कालिदास या तिथीचा आषाढस्य प्रथम दिने याचा उल्लेख करतात, म्हणजे या दिवशी यक्षाने मेघ पाहिला आणि त्याला दूत म्हणून पाठवून प्रियेला आपला निरोप पाठवावा असे यक्षाला वाटले. म्हणजे कालिदासाचाच नाही तर मेघदूताचा तर जन्म झाला ना. मग आपण या दिवसाला कालिदास दिन असं ठरवून टाकलं. एखाद्या साहित्यात उल्लेखलेला दिवस असा कवीचा स्मृतिदिन बनवण्याची घटना अभूतपूर्व आहे आणि एकमेवा अद्वितीय आहे. हजारो वर्षांनीही कालिदास आपल्याला मोह घालतातच. आपल्याला म्हणजे केवळ भारतीयांनाच नव्हे तर जगभरातील सर्व वाचकांना, अशा या महान कवी कालिदासांना माझे विनम्र अभिवादन. श्रोते हो, हा होता आजचा आपला हिंदोळा हा कार्यक्रम. पुन्हा भेटूया याच वारी याच वेळी. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं, तुमचा आवाज.

0: अहो पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम वाटी लागू.
2: किशोर कुमार आणि आशा भोसले यांनी गायलेलं बेजुबान या चित्रपटामधलं गीत आता आपण ऐकणार आहोत. गीतरचना रवींद्र रावल यांची, संगीतकार राम लक्ष्मण.

0: अहो आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट
3: द्या. गौहर कानपुरी यांची गीतरचना, राजकमल यांच्या संगीताने सजलेलं हे गीत ऐकूयात. जसपाल सिंग, कल्याणी मित्रा आणि सहकाऱ्यांनी गायलेलं हे गीत सावन को आने दो या चित्रपटामधलं.

0: तिचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 47 26 26 किंवा 8800 16 512 ह्या क्रमांकावर.
2: तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास आणि तुमच्यासोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. ऐकत रहा रेडिओ विश्वास. कार्यक्रमात आता ऐकणार आहोत हसरत जयपुरी यांचं गीत दामन और आग या चित्रपटामधलं. या गीताला संगीत आहे शंकर जयकिशन यांचं आणि हे गीत ऐकूयात मोहम्मद रफी आणि आशा भोसले यांच्या स्वरात.

प्रभात यांच्या संयुक्त विद्यमानाने सादर करतोय आरंभ सुरुवातीचे क्षण मुलाचे या विशेष उपक्रमाचे शीर्षक गीत. या गीताचे बोल आहेत रेडिओ विश्वाची आरजे प्रिया जैन हिचे. तर हे गीत गायले आहे गायक रामवाणी आणि गायिका अनुजा देवरे यांनी. त्यांना साथ संगत लाभली आहे तबला जगदीप सोनवणे, कीबोर्ड कृपा परदेशी, ढोलकी श्रेयस मांडवडे आणि या संपूर्ण गाण्याचे संकलन फेदरटा स्टुडिओ नाशिक यांनी केले आहे. चला तर ऐकूयात रेडिओ विश्वाची निर्मिती असलेले आरंभ सुरुवातीचे क्षण मोलाचे या उपक्रमाचे हे शीर्षक गीत.

चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात यानंतरचं गीत आपण ऐकणार आहोत मोहम्मद रफी आणि आशा भोसले यांनी गायलेलं प्रेम जालंधारी यांच्या गीताला संगीत आहे जयदेव यांचं आणि हे गीत आपण ऐकणार आहोत एक थिरीता या चित्रपटामधलं.

गोष्ट देशपांडे काकांची, कदाचित आपल्याही घरची. रविवारची सकाळ होती. नेहमीप्रमाणे देशपांडे काका सकाळी फिरायला गेले. घरी आले, चहा घेतला आणि निवांत वर्तमानपत्र वाचत बसले. घरात सर्व काही नेहमीसारखे सुरू होते. मुलगा इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षाला होता. मुलगी पुण्यात MBA करत होती. पत्नी स्वयंपाकघरात कामात व्यस्त होती. थोड्याच वेळाने त्यांच्या पत्नीने पाहिलं, देशपांडे काका काही बोलत नव्हते, कोणतीही हालचाल करत नव्हते. घाईघाईने बिल्डिंग मधील डॉक्टरांना बोलवण्यात आलं, पण कार्डियक अरेस्ट. देशपांडे काका कायमचे निघून गेले. संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. काही दिवसांनी हळूहळू वास्तव समोर येऊ लागलं. देशपांडे काकांनी आयुष्यभर कष्ट करून जमीन घेतली होती. म्युच्युअल फंड्स मध्ये नियमित गुंतवणूक केली होती. शेअर मार्केटमध्ये पैसे होते, विमा पॉलिसी होत्या, फिक्स डिपॉझिट होत्या, पण याची माहिती कोणालाच नव्हती. त्यांची बँक खाती कोणत्या बँकेत आहेत, किती गुंतवणूक आहे, कोणते कागद कुठे आहेत, कोणाला संपर्क करायचा, पत्नीला यातलं काहीच माहिती नव्हतं. शोधाशोध सुरू झाली. काही कागद सापडले, परंतु काही गुंतवणुकींचा मागमूसच लागत नव्हता. आजही त्या पैशांचं नेमकं काय झालं हे कदाचित कोणालाच माहीत नाही. अशी देशपांडे कुटुंबाची गोष्ट दुर्दैवाने अपवाद नाही. आपल्या आजूबाजूलाही असे अनेक देशपांडे आहेत. भारतात विविध वित्तीय संस्थांकडे वारसदार पुढे न असल्यामुळे सुमारे 78,000 कोटींची रक्कम आजही पडून आहे. रस्त्यात 1 रुपयाचे नाणे पडले तर ते उचलण्यासाठी ट्रॅफिक मध्ये जीव धोक्यात घालून उचलणारे आपण स्वतःच्या आयुष्याच्या कमाईची माहिती आपल्या कुटुंबाला मिळावी याबाबत किती निष्काळजी असतो. याच विचारातून बियॉन्ड विल लाईफ अँड लेगसी वर्कबुक तयार करण्याचा विचार मनात आला. हे फक्त एक वर्कबुक नाही तर आपल्या कुटुंबासाठी माहितीचा विश्वासार्ह खजिना आहे. आपण मागे ठेवलेली जबाबदारी, प्रेम आणि काळजी आहे. यामध्ये आपण एकाच ठिकाणी नोंदवू शकता बँक खात्यांची माहिती.

0: जमिनी आणि मालमत्तेचे तपशील, फिक्स्ड डिपॉझिट्स, म्युच्युअल फंड्स आणि शेअर गुंतवणूक, विमा पॉलिसी, पेन्शनची माहिती, वैयक्तिक आणि कौटुंबिक तपशील, तसेच वार्धक्य, आरोग्य, महत्वाच्या सूचना आणि आपल्या कुटुंबासाठी आवश्यक मार्गदर्शन. बियॉन्ड विल, लाईफ अँड लेगसी वर्कबुक आता अमेझॉनवर सुद्धा उपलब्ध आहे. किंमत आहे 1,500 रुपये. आपल्या जाण्याचे दुःख कोणी कमी करू शकत नाही, पण आपल्या निष्काळजीपणामुळे त्यांच्या जीवनात भर पडू नये एवढी काळजी आपण आजच घेऊ शकतो. बियॉन्ड विल मध्ये सर्व तपशील लिहून ठेवा, म्हणजे उद्या आपल्या अनुपस्थितीतही आपल्या कुटुंबाला तुमची साथ, तुमचे मार्गदर्शन आणि तुमचे प्रेम जाणवत राहील. कदाचित आपल्या कुटुंबासाठी आपण देऊ शकणारी हीच शेवटची आणि सर्वात मौल्यवान भेट असेल, कारण मृत्यूपत्र फक्त संपत्ती कोणाला मिळेल हे सांगते. बियॉन्ड विल आपल्या कुटुंबाला आवश्यक असलेली उर्वरित सर्व माहिती जतन करून ठेवते. माहिती संकलन ऍडव्होकेट महेंद्र एकबोटे, क्रिएटर.
1: हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकणार आहोत दिल का हिरा या चित्रपटामधलं आनंद बक्षी यांचं गीत. गीताला संगीत आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं. आणि हे गीत आपण ऐकणार आहोत मोहम्मद रफी, आशा भोसले आणि अमित कुमार यांच्या स्वरात.

0: नमस्कार, मी राहुल देशपांडे. तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ.
1: कार्यक्रमात आता ऐकणार आहोत एक नारी दो रूप या चित्रपटामधलं गीत. हे गीत आहे असद भोपाली यांचं. ऐकूया मोहम्मद रफी यांच्या आवाजात. आणि या गीताला संगीत दिलं आहे गणेश यांनी.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
2: हेराफेरी या चित्रपटामधलं अंजान यांचं गीत आता आपण ऐकणार आहोत. गीताला संगीत आहे कल्याणजी आनंदजी यांचं.

0: ऍडमिशन घ्यायचंय, पण कन्फ्यूज आहात.
1: कम्प्युटर घ्यावं की आयटी, एआय, मेकॅनिकल की दुसरी कोणती ब्रांच निवडायची?
0: तुमचं करिअर फक्त 4 वर्षांसाठी नसतं, ते असतं पुढच्या 40 वर्षांसाठी, आणि योग्य करिअर डिसिजनच बनवतं सक्सेसफुल फ्युचर.
1: म्हणूनच एड्युकॉन घेऊन आले आहे एक्सपर्ट एज्युकेशनल काउन्सिलिंग, योग्य करिअर गायडन्स, राईट ब्रांच सिलेक्शन, राईट कॉलेज सिलेक्शन आणि तुमच्या फ्युचर साठी योग्य डिरेक्शन.
0: आजच संपर्क करा एड्युकॉन, स्वप्नील जोशी, 9422283655.
2: कार्यक्रमात आता ऐकूया खेल खेल में या चित्रपटामधलं गुलशन बावरा यांचं गीत शैलेंद्र सिंग यांच्या आवाजात. गीताला संगीत साज आहे राहुल देव बर्मन यांचा.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक.
1: सकाळचे 9 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी.
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
5: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: अहो आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट.
3: कार्यक्रमात आता ऐकूयात राजेंद्र कृष्ण यांचं गीत आशा भोसले, मोहम्मद रफी आणि मुकेश यांच्या आवाजात. चौकीदार या चित्रपटामधलं संगीत दिलं आहे मदन मोहन यांनी.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
2: तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज. आपल्यासोबत मी आहे स्वाती. ही आरती आपण ऐकणार आहोत लता मंगेशकर यांच्या आवाजात.

0: लेख आणि कथांचं अभिवाचन आपण ऐकू शकणार आहात आमच्या विशेष कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे मैत्रकट्टा. सादर करते दत्ता सरदेशमुख. प्रसारण दर मंगळवारी दुपारी 3 वाजता आणि पुन्हा प्रसारण दर मंगळवारी रात्री 9 वाजता. तेव्हा ऐकायला विसरू नका मैत्रकट्टा.
1: कामचोर या चित्रपटामधलं इंदिवर यांचं गीत आता ऐकूयात किशोर कुमार आणि अलका याज्ञिक यांच्या स्वरात. संगीत दिलं आहे राजेश रोशन यांनी.

कार्यक्रमात आता ऐकूयात नितीन मुकेश यांनी गायलेलं गीत. हे गीत आहे खानदान या चित्रपटामधलं. नक्षलालपुरी यांच्या या गीताला संगीत दिलं आहे खय्याम यांनी.

0: आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंतनगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8380016512, 247-2626 आणि 75-586-26611 या क्रमांकांवर.
1: हेमलता यांनी गायलेलं गीत आता ऐकूयात. गीतकार आणि संगीतकार रवींद्र जैन. चित्रपट आहे दुल्हन वही जो पिया मन भाए.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपं आहे. रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 02-5327-2426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला म्हणजे माझी सुटका झाली.
3: कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐकूया किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांच्या आवाजात. ही गीतरचना आहे मजरूह सुलतानपुरी यांची, संगीत दिलं आहे राजेश रोशन यांनी, आणि हे गीत ऐकूयात कुंवाराबाप या चित्रपटामधलं.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
2: अटी व शर्ती लाजवाब या चित्रपटामधलं लता मंगेशकर यांनी गायलेलं. शब्दरचना आहे आनंद बक्षी यांची आणि या गीताला संगीत साज आहे राहुल देव बर्मन यांचा.

चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात हे गीत आहे महेंद्र कपूर, पमेला चोपडा आणि सहकाऱ्यांनी गायलेलं. ऐकूया कालापत्थर या चित्रपटामधलं साहिल लुधियानवी यांचं गीत. गीताला संगीत दिलं आहे राजेश रोशन यांनी.

0: अहो पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम वाटी लागू.
2: बावरे या चित्रपटामधलं माया गोविंद यांचं गीत आता आपण ऐकणार आहोत महेंद्र कपूर यांच्या आवाजामध्ये. गीताला संगीत आहे खय्याम यांचं.

तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटरचं उत्तम ज्ञान मिळवायचंय, तर मग MScIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 98504500520 आणि 98349 52278.

पसंत या चित्रपटामधलं किशोर कुमार यांनी गायलेलं अमित खन्ना यांचं गीत आता ऐकूयात. संगीतकार राजेश रोशन.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: सकाळचे 10 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
3: रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।
5: कार्यक्रमातलं यानंतर गीत ऐकूया सुमन कल्याणपूर यांच्या स्वरात ग दि माडगुळकर यांचं गीत। हे गीत आहे अन्नपूर्णा या चित्रपटामधलं आणि या गीताला संगीत दिलं आहे स्नेहल भाटकर यांनी।

0: मनापासून मराठी रंगभूमी आणि दर्जेदार नाट्यसंगीताचा आस्वाद घेऊया आमच्या नाट्यसंगीताच्या कार्यक्रमातून दररोज संध्याकाळी 4 वाजता फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनलवर.
1: तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास आणि तुमच्यासोबत मी आहे स्वाती 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज ऐकत रहा रेडिओ विश्वास. मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमातलं हे गीत आहे जानकी या चित्रपटामधलं. पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्या संगीताने सजलेलं हे गीत आहे सुधीर मोघे यांचं. ऐकूया लता मंगेशकर आणि सहकाऱ्यांच्या स्वरात.

0: बँक शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
2: कार्यक्रमातलं हे गीत आहे आशा भोसले आणि मन्नाळे यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं प्रेमबंधन या चित्रपटामधलं. संगीतकार लक्ष्मीकांत पैरेलाल.

0: अहो आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: ऐकणार आहोत ग. दि. माडगुळकर यांच्या चिमण्यांची शाळा या चित्रपटामधलं. ऐकूया ललिता फडके यांच्या आवाजात. आणि या गीताला संगीत दिलं आहे सुधीर फडके यांनी.

0: रसिक हो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. आणि आता वेळ झाली आहे दिनांक 16 जुलैच्या ओव्हरव्ह्यू बातमीपत्राची. मी श्रद्धा तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. वळूया आजच्या आपल्या बातमीपत्राकडे. अमेरिकेचे इराणवर क्षेपणास्त्रांचे हल्ले. अमेरिकेने मंगळवारी पहाटे इराणमधील विविध ठिकाणांवर क्षेपणास्त्र हल्ले केले. इराणनेही याला प्रत्युत्तर देत बहरीन, जॉर्डन आणि संयुक्त अरब अमिरातीच्या 2 टँकरना लक्ष्य केले. या संघर्षात एका खलाशाचा मृत्यू झाला असून 8 जण जखमी झाले आहेत. होर्मुझ समुद्रधुनीवर वर्चस्व मिळवण्यासाठी दोन्ही देशांमध्ये सुरू असलेल्या या संघर्षामुळे जागतिक स्तरावर तणाव वाढला आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी होर्मुझच्या समुद्रधुनीवर पुन्हा एकदा नाकेबंदी लागू करण्याची घोषणा केल्यानंतर काही तासातच अमेरिकेने ही लष्करी कारवाई केली. अमेरिकेच्या सेंट्रल कमांडने दिलेल्या माहितीनुसार अबू मुसा, बंदर अब्बास, बुशेहर, चाभार, जास्क आणि कोनारक या भागातील इराणची किनारपट्टी संरक्षण यंत्रणा, क्षेपणास्त्र आणि ड्रोन तळांना लक्ष्य करण्यात आले. इराणने या हल्ल्यांना दुजोरा दिला असला तरी जीवित वा वित्तहानीबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. इराणने प्रत्युत्तरादाखल केलेल्या हल्ल्यात संयुक्त अरब अमिरातीच्या मोंबासा आणि अल बहिया या 2 टँकरना लक्ष्य करण्यात आले. यामध्ये एका भारतीय खलाशाचा मृत्यू झाला असून 6 भारतीय आणि 2 युक्रेनियन नागरिक जखमी झाले आहेत. आता वळूया पुढील बातमीकडे. पॅलेस्टाईनला सदस्यत्व, भारताचे समर्थन. पॅलेस्टाईनच्या संयुक्त राष्ट्रातील सदस्यांच्या मागणीला भारताने पाठिंबा दिला आहे. पॅलेस्टिनी जनता आणि इस्रायल यांच्यातील चिघळणाऱ्या संघर्षावर द्विराष्ट्रीय तोडग्याला असलेल्या आपल्या पाठिंब्याचा पुनरुच्चारही भारताने केला. सोमवारी ब्रुसेल्समध्ये झालेल्या पॅलेस्टाईन डोनर ग्रुपच्या मंत्रीस्तरीय बैठकीदरम्यान परराष्ट्र व्यवहार मंत्रालयातील सचिव श्रीप्रिया रंगनाथन यांनी पॅलेस्टाईनबाबत भारताची भूमिका मांडली. परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या माहितीनुसार पॅलेस्टाईन डोनर ग्रुपच्या बैठकीत रंगनाथन यांनी भारत हा पॅलेस्टिनी जनतेचा दीर्घकालीन भागीदार असल्याचे अधोरेखित केले आहे. द्विराष्ट्रीय तोडग्याला तसेच पॅलेस्टाईनच्या संयुक्त राष्ट्रातील सदस्यत्वाला भारताचा सातत्यपूर्ण पाठिंबा असल्याचा पुनरुच्चार केला आहे. आता वळूया पुढील बातमीकडे. येवलेकरांना मिळणार रोज शुद्ध पाणी, आगामी 30 वर्षांचे नियोजन पूर्ण. पालखेड डावा कालव्यावरील साठवण तलाव आणि जलशुद्धीकरण केंद्रांची क्षमता कमी पडत असल्यामुळे पैठणीसाठी प्रख्यात येवला शहरात सध्या 3 ते 5 दिवसाआड पाणी पुरवठा करावा लागतो. मात्र आता शहरासाठी साकारण्यात येत असलेल्या 160.25 कोटी रुपयांच्या येसगाव पाणी पुरवठा योजनेला राज्य शासनाने अमृत 2.0 अभियानातून शासकीय मान्यता दिली आहे. या योजनेमुळे शहराला दररोज शुद्ध पाणी पुरवठा करण्याचा मार्ग मोकळा झाला असून शहरातील आगामी 30 वर्षांसाठी म्हणजे 2056 पर्यंत पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निकाली निघून येवलेकरांना पिण्यासाठी दररोज मुबलक पाणी उपलब्ध होणार आहे. आता वळूया पुढील बातमीकडे. आषाढस्य प्रथम दिवसे. ज्येष्ठ महिना संपून आषाढ महिन्याला प्रारंभ झाला. आषाढ महिना हा अनेक अर्थांनी विशेष आहे. महाराष्ट्रात आषाढीतील एकादशीला विशेष महत्व आहे, त्यामुळे हा महिना खास असतो. मात्र आषाढाचा प्रारंभ झाला की आठवण होते महाकवी कालिदासांची. कालिदासाच्या मेघदूत या विरह काव्यातील दुसरा श्लोक आषाढस्य प्रथम दिवसे हा या दिवसासाठी प्रसिद्ध आहे. कालिदासांनी रचलेल्या या महाकाव्यामुळे कालिदास दिन आषाढाच्या पहिल्या दिवशी साजरा करण्यात येतो. दूतकाव्य लिहिणारे कालिदास हे पहिले कवी होते. मेघदूत हे दूतकाव्य 111 श्लोक म्हणजे 444 चरणांचे आहे. यक्षांचा प्रमुख कुबेराच्या शापामुळे प्रिय पत्नीचा विरह सहन करत मेघदूत या काव्यातील यक्ष रामगिरीवर 1-1 दिवस कंठत आहे. शापामुळे त्याच्या सिद्धी नाश पावल्याने तो कोणत्याही प्रकारे पत्नीला भेटू शकत नाही. अशा परिस्थितीत आषाढातील एखाद्या हत्तीसारख्या भव्य मेघाला पाहून यक्ष त्यालाच आपला संदेशवाहक करतो. मेघदूताची ही अशी कथा. यक्षाने मेघाला दूर हिमालयातील आपल्या प्रिय पत्नीकडे आपला संदेश घेऊन जाण्यासाठी सांगितलेला आपल्या घराचा पत्ता असेच मेघदूताचे स्वरूप आहे. बातमीपत्रात आता एक विशेष निवेदन. महाराष्ट्र राज्य संस्कृत साहित्य अकादमी आणि संस्कृत भारती नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने कालिदास दिनानिमित्त गुरुवार दिनांक 16 जुलै 2026 रोजी दोन संस्कृत नाटके प्रस्तुत करीत आहोत. एक नारायणी आणि दुसरं धन्य गृहस्थाश्रम. तरी सर्व संस्कृत भाषा प्रेमींनी वेळेपूर्वीच उपस्थित राहून या सुवर्ण संधीचा अर्थात नाट्यकलाकृतींचा आस्वाद घ्यावा अशी नम्र विनंती. सूत्रसंचालन श्रीमती संगीता अंभोरे. या कार्यक्रमाला उद्घाटन प्रसंगी केंद्रीय संस्कृत विश्वविद्यालय दिल्लीच्या नाशिक परिसराचे निदेशक डॉक्टर निलाभ तिवारी, महाराष्ट्र राज्य संस्कृत साहित्य अकादमीचे प्रमुख माननीय सचिन निंबाळकर, तसेच संस्कृत भारतीचे क्षेत्र मंत्री डॉक्टर गजानन अंभोरे हे उपस्थित राहणार आहे. कवी कुलगुरू कालिदासाच्या स्मृतीनिमित्त संस्कृत भाषेमधून अतिशय सरळ आणि सोप्या भाषेतून नारायणी आणि धन्यो गृहस्थाश्रम या दोन नाटकांचे सादरीकरण होणार आहे. तेव्हा या सांस्कृतिक कार्यक्रमास आपण अवश्य उपस्थित राहावे असे आवाहन डॉक्टर अंभोरे यांनी केले आहे. प्रवेश निःशुल्क. ठिकाण परशुराम साईखेडकर नाट्यगृह सार्वजनिक वाचनालय टिळक पथ नाशिक. वेळ 5:30. तर हे होतं आजचं ओव्हरव्ह्यू बातमीपत्र. आता वेळ झाली आहे बातमीपत्रात इथेच थांबण्याची. मी श्रद्धा तुमची रजा घेते. ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: यार दीदी, यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
2: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
1: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
2: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
1: म्हणजे
2: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरना शुभेच्छा देऊ शकतो.
1: ते कसं काय?
2: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
1: हो लगेच कॉल करतो.

कार्यक्रमात हे गीत ऐकणार आहोत और कौन या चित्रपटामधलं. अमित खन्ना यांचं गीत. गीताला संगीत दिलं आहे बॉप्पी लहरी यांनी. आणि हे गीत ऐकणार आहोत लता मंगेशकर यांच्या स्वरात.

0: सूरविश्वास विश्वास ग्रुप आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा जलालपूर नाशिक आयोजित सूरविश्वास रम्य सकाळी शास्त्रोक्त सुरांची बरसात. शास्त्रीय गायक आहेत अनिरुद्ध वृषाली विश्वास भिडे. सातसंगत धवल कांचन नितीन कुंटे. तबला विनोद उषा विष्णू पुराणिक संवादिनी. आयोजक विश्वास लीलावती जयदेव ठाकूर. कुटुंब प्रमुख विश्वास ग्रुप डॉक्टर मनोज कमल एकनाथ शिंपी. अध्यक्ष विश्वास ज्ञान प्रबोधिनी अँड रिसर्च इन्स्टिट्यूट नाशिक. रुचिता पार्थ महाजन ठाकूर. समन्वयक रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. संकल्पना विनायक आशा पुरुषोत्तम रानडे. ग्रंथ तुमच्या दारी. सूत्रसंचालन डॉक्टर स्मिता विजय गोविंद मालपुरे. रविवार दिनांक 19 जुलै 2026 रोजी सकाळी 7 वाजता. ठिकाण विश्वास गार्डन ठाकूर रेसिडेन्सी विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेसमोर सावरकर नगर गंगापूर रोड नाशिक. प्रवेश विनामूल्य.
1: कार्यक्रमातलं हे गीत आहे जनता हवालदार या चित्रपटामधलं. या गीताला संगीत दिलं आहे राजेश रोशन यांनी आणि हे गीत आपण ऐकणार आहोत उषा मंगेशकर आणि मेहमूद यांच्या आवाजात.

0: इंजिनिअरिंग ला ऍडमिशन घ्यायचंय पण कन्फ्युज आहात.
1: कम्प्युटर घ्यावं की आयटी, एआय, मेकॅनिकल की दुसरी कोणती ब्रांच निवडायची?
0: तुमचं करिअर फक्त 4 वर्षांसाठी नसतं, ते असतं पुढच्या 40 वर्षांसाठी आणि योग्य करिअर डिसिजनच बनवतं सक्सेसफुल फ्युचर.
1: म्हणूनच एड्युकॉन घेऊन आले आहे एक्सपर्ट एज्युकेशनल काउन्सिलिंग, योग्य करिअर गायडन्स, राईट ब्रांच सिलेक्शन, राईट कॉलेज सिलेक्शन आणि तुमच्या फ्युचर साठी योग्य डिरेक्शन.
0: आजच संपर्क करा एड्युकॉन, स्वप्नील जोशी 9422283655.
2: कार्यक्रमातलं हे गीत आहे जुर्माना या चित्रपटामधलं, आनंद बक्षी यांची गीतरचना. ऐकूया आशा भोसले आणि संगीतकार राहुल देव बर्मन यांच्या आवाजात.

0: कायदा, कोर्ट आणि न्याय प्रक्रिया, सामान्य माणसाच्या आयुष्याशी जोडलेलं वास्तव, हेच वास्तव जाणून घेऊया अनुभवी वकील, कायदेतज्ञ आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबत, आणि साधूया सोप्या आणि समजणाऱ्या भाषेत न्याय संवाद, कायद्याच्या जगातलं वास्तव, न्याय संवाद
1: जरूर ऐका तर सोमवारी संध्याकाळी 4:30 आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 8:30
0: फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर.
2: कार्यक्रमात हे गीत ऐकूयात प्र के अत्रे यांचं श्यामची आई या चित्रपटामधलं. आशा भोसले आणि सहकारीने गायलेल्या या गीताला संगीत आहे वसंत देसाई यांचं.

गोष्ट देशपांडे काकांची, कदाचित आपल्याही घरची. रविवारची सकाळ होती. नेहमीप्रमाणे देशपांडे काका सकाळी फिरायला गेले. घरी आले, चहा घेतला आणि निवांत वर्तमानपत्र वाचत बसले. घरात सर्व काही नेहमीसारखे सुरू होते. मुलगा इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षाला होता. मुलगी पुण्यात MBA करत होती. पत्नी स्वयंपाकघरात कामात व्यस्त होती. थोड्याच वेळाने त्यांच्या पत्नीने पाहिलं, देशपांडे काका काही बोलत नव्हते, कोणतीही हालचाल करत नव्हते. घाईघाईने बिल्डिंग मधील डॉक्टरांना बोलवण्यात आलं, पण कार्डियक अरेस्ट. देशपांडे काका कायमचे निघून गेले. संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. काही दिवसांनी हळूहळू वास्तव समोर येऊ लागलं. देशपांडे काकांनी आयुष्यभर कष्ट करून जमीन घेतली होती. म्युच्युअल फंड्स मध्ये नियमित गुंतवणूक केली होती. शेअर मार्केट मध्ये पैसे होते, विमा पॉलिसी होत्या, फिक्स्ड डिपॉझिट होत्या, पण याची माहिती कोणालाच नव्हती. त्यांची बँक खाती कोणत्या बँकेत आहेत, किती गुंतवणूक आहे, कोणते कागद कुठे आहेत, कोणाला संपर्क करायचा, पत्नीला यातलं काहीच माहिती नव्हतं. शोधाशोध सुरू झाली. काही कागद सापडले, परंतु काही गुंतवणुकींचा मागमूसच लागत नव्हता. आजही त्या पैशांचं नेमकं काय झालं हे कदाचित कोणालाच माहीत नाही. अशी देशपांडे कुटुंबाची गोष्ट दुर्दैवाने अपवाद नाही. आपल्या आजूबाजूलाही असे अनेक देशपांडे आहेत. भारतात विविध वित्तीय संस्थांकडे वारसदार पुढे न असल्यामुळे सुमारे 78,000 कोटींची रक्कम आजही पडून आहे. रस्त्यात 1 रुपयाचे नाणे पडले तर ते उचलण्यासाठी ट्रॅफिक मध्ये जीव धोक्यात घालून उचलणारे आपण स्वतःच्या आयुष्याच्या कमाईची माहिती आपल्या कुटुंबाला मिळावी याबाबत किती निष्काळजी असतो. याच विचारातून बियॉन्ड विल लाईफ अँड लेगसी वर्कबुक तयार करण्याचा विचार मनात आला. हे फक्त एक वर्कबुक नाही तर आपल्या कुटुंबासाठी माहितीचा विश्वासार्ह खजिना आहे. आपण मागे ठेवलेली जबाबदारी, प्रेम आणि काळजी आहे. यामध्ये आपण एकाच ठिकाणी नोंदवू शकता बँक खात्यांची माहिती, जमिनी आणि मालमत्तेचे तपशील, फिक्स्ड डिपॉझिट्स, म्युच्युअल फंड्स आणि शेअर गुंतवणूक, विमा पॉलिसी, पेन्शनची माहिती, वैयक्तिक आणि कौटुंबिक तपशील, तसेच वार्धक्य, आरोग्य, महत्वाच्या सूचना आणि आपल्या कुटुंबासाठी आवश्यक मार्गदर्शन. बियॉन्ड विल लाईफ अँड लेगसी वर्कबुक आता अमेझॉन वर सुद्धा उपलब्ध आहे. किंमत आहे 1,500 रुपये. आपल्या जाण्याचे दुःख कोणी कमी करू शकत नाही, पण आपल्या निष्काळजीपणामुळे त्यांच्या जीवनात भर पडू नये एवढी काळजी आपण आजच घेऊ शकतो. बियॉन्ड विल मध्ये सर्व तपशील लिहून ठेवा, म्हणजे उद्या आपल्या अनुपस्थितीतही आपल्या कुटुंबाला तुमची साथ, तुमचे मार्गदर्शन आणि तुमचे प्रेम जाणवत राहील. कदाचित आपल्या कुटुंबासाठी आपण देऊ शकणारी हीच शेवटची आणि सर्वात मौल्यवान भेट असेल, कारण मृत्यूपत्र फक्त संपत्ती कोणाला मिळेल हे सांगते. बियॉन्ड विल आपल्या कुटुंबाला आवश्यक असलेली उर्वरित सर्व माहिती जतन करून ठेवते. माहिती संकलन ऍडव्होकेट महेंद्र एकबोटे, क्रिएटर बियॉन्ड विल.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: सकाळचे 11 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध। विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
5: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीता बरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

नमस्कार रसिक श्रोते हो, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज। पुण्यातून मी श्रीकृष्ण कुलकर्णी चिरंतन गाणी या आपल्या कार्यक्रमात आपल्या सर्वांचे स्वागत करतो। आज भाग क्रमांक 42। श्रोते हो, मराठी संगीत सृष्टीतील काही निवडक अनोळखी संगीतकारांच्या चांगल्या गाण्यांची ओळख रसिकांना व्हावी या उद्देशाने आपण ऐकत आहोत अनोळखी संगीतकारांची ओळखीची गाणी आपल्या चिरंतन गाणी या कार्यक्रमात। मंडळी, आज ऐकूया संगीतकार मास्टर कृष्णराव यांनी स्वरबद्ध केलेली काही निवडक नाट्यगीत चित्रपट गीत। कृष्णाजी गणेश फुलंब्रीकर म्हणजे मास्टर कृष्णराव यांचा जन्म 20 जानेवारी 1898 रोजी झाला। त्यांनी अनेक चित्रपटांना आणि संगीत नाटकांना संगीत दिलं। सवाई गंधर्व, पंडित भास्कर बुवा बखले यांचे ते शिष्य। नवनिर्माणतेचं कोंदण लाभलेलं मास्टर कृष्णराव यांचं रमणीय संगीत कालजयी ठरलं आहे। त्यांनी बंकिमचंद्र चटर्जी यांनी लिहिलेलं आपल्या भारत देशाचं राष्ट्रीय गीत वंदे मातरम या गीताला राग झिंझोटी मध्ये स्वरबद्ध केलं होतं। हे गाणं भारताचं राष्ट्रगीत व्हावं म्हणून त्या काळी त्यांनी सांगीतिक लढा देखील दिला होता। करवीर पीठाचे शंकराचार्य यांनी मास्टर कृष्णराव यांना संगीत कलानिधी ही पदवी बहाल केली। कलानिधी म्हणजे चंद्र। मास्टर कृष्णराव यांच्या संगीत रचनांचं चांदणं गेली कित्येक वर्षे रसिकांच्या मनावर झिरपत आहे। चित्रपट आणि नाट्यसंगीतावर त्यांनी आपली छाप पाडली ती आपल्या प्रयोगशील सिद्ध हस्ततेमुळे। भारत सरकारने त्यांना संगीतातील योगदानासाठी पद्मभूषण हा तिसरा सर्वोच्च नागरी सन्मान 1971 प्रदान केला। त्यांच्या हाताखाली त्या काळी उमेदवारी करणारे प्रसिद्ध संगीतकार वसंत देसाई सांगत, केवळ आलाप आणि नोटेशन यांनी कोणतेही वाद्य न वाजवता आपल्या सहाय्यकाला चाल सांगणारा संपूर्ण भारतात एकच संगीत दिग्दर्शक होऊन गेला आणि तो म्हणजे मास्टर कृष्णराव। मित्रांनो, आजच्या भागातील प्रथम गीत आहे 1959 या वर्षी प्रदर्शित झालेल्या कीचक वध या ऐतिहासिक चित्रपटातील एक सुंदर गीत। हे गाणं चित्रित झालं आहे प्रसिद्ध नृत्यांगना हेलन आणि डान्स मास्टर गोपीकृष्ण यांच्यावर। हे दोघेही नृत्यामध्ये अत्यंत निपुण। या गाण्याच्या नृत्यातले त्या दोघांचे पदलालित्य पाहण्यासारखे आहे। हेलन या नर्तिकेचा हा पहिलाच मराठी चित्रपट। संगीत मास्टर कृष्णराव यांचं, गीत गदी माडगुळकर यांचं, आवाज सुधीर फडके आणि लता मंगेशकर यांचा। चित्रपट कीचक वध ऐकूया।

श्रोते हो, यानंतर ऐकूया संगीतकार मास्टर कृष्णराव यांनी संगीतबद्ध केलेलं प्रभात फिल्म कंपनी यांची निर्मिती आणि व्ही शांताराम यांचं संकलन आणि दिग्दर्शन असलेल्या 1939 या वर्षी प्रदर्शित झालेल्या माणूस या चित्रपटातील एक खूप सुंदर आणि खूप गाजलेलं गीत. अनंत काणेकर यांनी लिहिलेल्या आणि अभिनेत्री शांता हुबळीकर यांनी गायलेल्या या गाण्याचं वैशिष्ट्य म्हणजे हे गाणं मराठी, हिंदी, उर्दू, गुजराती, पंजाबी, बंगाली, तमिळ या विविध भारतीय भाषांमध्ये आहे. या गाण्याचं प्रत्येक कडवं वेगवेगळ्या भारतीय भाषेत रचलेलं होतं. शब्दांना त्या त्या प्रादेशिक संगीताच्या तालात आणि लयीत बसवणं ही अवघड कामगिरी संगीत दिग्दर्शक मास्टर कृष्णराव यांनी उत्तमरित्या पार पाडली. आणि हे काम इतकं चपखल झालं होतं की त्या काळी बहुतेक जण कायम या गाण्याचे शब्द गुणगुणत असत, ज्याच्या त्याच्या तोंडी हे गीत घोळत असे त्या काळी. चित्रपटात हे गाणं चित्रित झालं आहे शांता हुबळीकर यांच्यावर. शांता हुबळीकर या एक मराठी, हिंदी आणि कानडी अभिनेत्री आणि गायिका होत्या. त्यांचा जन्म 14 एप्रिल 1914 रोजीचा. उस्ताद अब्दुल करीम खा साहेबांकडून 4 वर्षे शास्त्रीय संगीताचं शिक्षण घेण्याचं भाग्य त्यांना लाभलं. 1937 त्यांनी प्रभात फिल्म कंपनी या कंपनीमध्ये काम सुरू केलं. शांता हुबळीकर यांच्या आत्मचरित्राचं नाव आहे कशाला उद्याची बात. गीतकार अनंत आत्माराम काणेकर हे मराठी कवी, लेखक आणि पत्रकार होते. त्यांनी लघुनिबंध, काव्य, ललित लेख, प्रवासवर्णन, कथा, चित्रपट संवाद, नाटक इत्यादी अशा अनेक विविध प्रकाराने लेखन केलं. माणूस या चित्रपटाचे ते संवाद लेखक आणि गीतकार होते. ऐकूया श्रोते हो, माणूस या चित्रपटातील अनंत काणेकर यांनी लिहिलेलं, मास्टर कृष्णराव यांनी संगीतबद्ध केलेलं आणि अभिनेत्री शांता हुबळीकर यांनी गायलेलं हे प्रसिद्ध बहुभाषिक गीत.

रसिक हो, ज्येष्ठ संगीतकार मास्टर कृष्णराव यांनी चित्रपटांसह अनेक संगीत नाटकांना देखील संगीत दिलं होतं. यानंतर ऐकूया त्यांनी संगीतबद्ध केलेलं एक नाट्यगीत. ज्येष्ठ नाटककार मोतीराम गजानन रांगणेकर उर्फ मो ग रांगणेकर लिखित संगीत कुलवधू हे नाटक 1942 रंगभूमीवर आलं होतं. विषयाच्या वेगळेपणानं आणि सुंदर पदांमुळं ते खूप गाजलं. तत्कालीन मराठी व्यावसायिक रंगभूमीवर जी मोजकीच नाटकं मैलाचे दगड समजली जातात त्यात संगीत कुलवधू या नाटकाचं स्थान बरेच वर आहे. बोलपटांच्या आगमनानंतर प्रेक्षकांना नाटकाच्या थिएटरकडे खेचून आणण्याचं काम केलं या कुलवधू नाटकानं. या नाटकामुळे नाटककार मो ग रांगणेकर यांनी मांडलेल्या स्त्रियांच्या प्रश्नांना प्रातिनिधिक स्वरूप मिळालं आणि सामाजिक नाटकांना एक नवीन परिमाण लाभलं. नवीन प्रकारच्या आटोपशीर संगीत नाटकांना मानाचं स्थान मिळवून देण्यात रांगणेकरांचं कुलवधू नाटक, नायिका ज्योत्स्ना भोळे आणि संगीतकार मास्टर कृष्णराव यांचा फार मोठा वाटा आहे. मास्टर कृष्णराव यांनी या नाटकाला संगीत देताना पारंपरिक संगीत नाटकाचा बाज बदलून थोडा भावगीतांचा रंग भरला होता. मास्टर कृष्णराव यांनी राग भैरवी या रागात स्वरबद्ध केलेलं संगीत कुलवधू या नाटकातील मोग रांगणेकर यांचं ज्योत्स्ना भोळे यांनी गायलेलं

श्रोते हो, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. कार्यक्रम आहे चिरंतन गाणी. आपल्यासोबत मी श्रीकृष्ण कुलकर्णी. आज आपण ऐकत आहोत संगीतकार मास्टर कृष्णराव यांची काही निवडक नाट्यगीत चित्रपट गीत. मंडळी, यानंतर ऐकूया मास्टर कृष्णराव यांची एक अद्वितीय अनन्य स्वररचना. या गीताची निर्मिती आणि ध्वनिमुद्रण आहे 1940 सालचं. आज सुमारे 85 वर्षानंतर देखील सर्वत्र लखलखणारं हे गीत चित्रपट संगीत क्षेत्रातील आकाशात झळाळणारं नक्षत्र झालं आहे. अनेक माध्यमातून झळकण्याचं भाग्य या गीताला मिळालं आहे. प्रभात फिल्म कंपनीच्या 1941 या वर्षी प्रदर्शित झालेल्या व्ही शांताराम दिग्दर्शित शेजारी या चित्रपटातील गीतकार शांताराम आठवले यांनी लिहिलेलं हे गीत अनेक प्रतिथयश गायक गायिकांनी गायलं आहे. यात प्रमुख आवाज आहे अभिनेत्री जयश्री कामुलकर आणि वसंत देसाई यांचा. त्यांच्यासोबतच्या कोरस गायनात देखील माणिक वर्मा, कुमुदिनी पेडणेकर, प्रभा फुलंब्रीकर उर्फ विणा चिटको, बालकराम, स्वतः मास्टर कृष्णराव इत्यादी अशी मोठमोठी मंडळी होती. संगीतकार मास्टर कृष्णराव यांचं वैशिष्ट्य म्हणजे गीताची स्वररचना, वाद्यवृंद मेळ रचना म्हणजे अरेंजर, वाद्यावरचे स्वरसमूह म्हणजे म्युझिक पीसेस आणि संपूर्ण ध्वनी संयोजन हे सर्व तंत्र एकटे मास्टर कृष्णराव स्वतः सांभाळायचे. त्यामुळे ते खऱ्या अर्थानं परिपूर्ण संगीतकार होते. यापुढील गीतातील कोरसचं वैशिष्ट्य म्हणजे तो स्त्रियांच्या गळी आवाजात अतितार सप्तकात गायला गेला आहे. स्त्री पार्श्वगायनात असा गळी आवाज त्यानंतरच्या काळात प्रचलित झाला. या गीतात जास्तीत जास्त तालवाद्य वापरली आहेत. या गाण्यातील नृत्य कलावंतांचा एवढा मोठा जमाव कदाचित प्रथमच चित्रपटात वापरला गेला असावा. त्यांच्या हातातील पेटत्या मशाली त्या घेऊन रिंगण घालताना त्यांच्या दिसणाऱ्या प्रकाशरेषा किंवा ज्योती वर्तुळे हे सगळं त्या काळाच्या मानानं खूप प्रचंड आणि भव्य दिव्य होतं. चित्रीकरण, ध्वनिमुद्रण, संगीत रचना अशा अनेक कारणांनी हे गाणं खूप गाजलं आणि आयकॉनिक गाणं ही उंची गाठली या गाण्यानं. हे गाणं एकूण मराठी चित्रपटसृष्टीचं ध्वजगीत झालं आहे असं म्हणता येईल. ऐकूया तर मास्टर कृष्णराव यांनी सर्वबद्ध केलेलं हे आयकॉनिक गीत.

रसिक हो, आजच्या कार्यक्रमाच्या शेवटी ऐकूया कीचक वध या चित्रपटातील एक अत्यंत सुंदर गाणं. 12 वर्षांचा वनवास संपल्यानंतर एका वर्षाच्या अज्ञातवासासाठी पांडवांनी मत्स्यदेशाचा राजा विराट याच्याकडे आश्रय घेतला. आपली खरी नावं बदलून ते वेगळ्या नावाने राहू लागले. धर्मराज द्यूतविद्येतील निपुण कंक, द्रौपदी राणी सुदेशनाची दासी सैरंद्री, भीम आचारी बल्लव, अर्जुन नृत्य संगीत विद्येत निपुण बृहन्नाडा, नकुल अश्वविद्येतील निपुण ग्रंथिक आणि सहदेव गोशाळेची देखभाल करणारा तंतीपाल, अशा विविध भूमिका पांडव बजावू लागले. मत्स्यदेशाचं खरं बळ होतं विराट राजाचा मेहुणा सेनापती कीचक. एकदा सैरंद्रीच्या म्हणजे द्रौपदीच्या प्राप्तीची अभिलाषा कीचकाने धरली. एकदा ठरवून सैरंद्री म्हणजे द्रौपदी सेनापती कीचक याला अर्ध्या रात्री नृत्यशाळेत भेटायला बोलवून घेते. तिथे द्रौपदीच्या जागी भीम थांबतो आणि तो कीचकाचा वध करतो असे कथानक आहे या चित्रपटाचं. कीचक नृत्यशाळेत प्रवेशला आहे आणि तो गीत गात असलेल्या सैरंद्रीला शोधत आहे. या प्रसंगाच्या पार्श्वभूमीवर आहे हे सुंदर गाणं. या गीताचं काव्य, त्याला लावलेली मनोवेधक समर्पक चाल आणि त्यावर कळस म्हणजे या गीताचं गायन, हा दुर्मिळ त्रिवेणी योग साधला आहे ग दि माडगुळकर, मास्टर कृष्णराव आणि लता मंगेशकर या त्रिकुटाने. आज 66 वर्षांनंतर देखील या गाण्याचा गोडवा माधुर्य तसुभर देखील कमी झालं नाहीये. ऐकूया आपल्या सर्वांच्या आवडीचं

मंडळी, आजच्या कार्यक्रमातून आपण संगीतकार मास्टर कृष्णराव यांनी स्वरबद्ध केलेल्या काही निवडक नाट्यगीत चित्रपट गीतांचा आस्वाद घेतला. आजच्या कार्यक्रमातून मी श्रीकृष्ण कुलकर्णी आपला निरोप घेतो. भेटूया पुढच्या भागात याच वारी याच वेळी अशीच काही मनातली सुंदर चिरंतन गाणी ऐकायला याच कार्यक्रमात ज्याचं नाव आहे चिरंतन गाणी. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. नमस्कार. जाता जाता मंडळी, पुढच्या भागाची एक झलक ऐकूया.

कार्यक्रमात आता ऐकूयात कलंक शोभा या चित्रपटामधलं मधुसूदन कालेलकर यांचं गीत. ऐकूया संगीतकार सुधीर फडके आणि आशा भोसले यांच्या आवाजात.

0: अहो पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम वाटी लागू.
2: कार्यक्रमात आता ऐकूयात कुंकवाचा करंडा या चित्रपटामधला जगदीश खेबुडकर यांचं गीत सुधीर फडके आणि आशा भोसले यांच्या आवाजात. आणि या गीताला संगीत आणि सजवलं आहे प्रभाकर सोगी यांनी.

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 8300016512 किंवा 2 47 26 26 या आमच्या क्रमांकावर.
2: कार्यक्रमात आता ऐकूयात शरद निफाडकर यांचं गीत उषा मंगेशकर आणि सहकाऱ्यांच्या आवाजात. गीताला संगीत आहे राम लक्ष्मण यांचं.

आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमान सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंतनगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: दुपारचे 12 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
1: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीता बरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

रसिक हो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं सगळं तुमचा आवाज. मंडळी, नाशिक महानगरपालिका आणि महाराष्ट्र शासनाचा उपक्रम असलेली नदी स्वच्छता गोदावरी संवर्धन गीत आता आपण ऐकणार आहोत. याचं गायन केलं आहे श्रावणी गीते आणि संजय गीते यांनी. या गीताचे संगीतकार आहेत संजय गीते, शब्दरचना आहे सुरेखा बोराडे यांची, ध्वनी मुद्रण केलेलं आहे सोर्स म्युझिक स्टुडिओ नाशिक या ठिकाणी. तेव्हा ऐकूया हे नदी स्वच्छता गोदावरी संवर्धन गीत.

शेतकरी बंधूंनो नमस्कार. शेतकरी बंधूंनो, आपण शेतीला जे पूरक व्यवसाय जे करत आहो, या व्यवसायामध्ये शेळीपालन असो या कुक्कुटपालन असो या दुग्ध व्यवसाय असो, दुग्ध व्यवसाय करत असताना दुग्ध व्यवसायामध्ये हिरव्या चाराला फार महत्त्व आहे आणि त्यामुळे आपल्याला दूध उत्पादनामध्ये फार म्हणजे फायदा होऊ शकतो. पण याबद्दलची जर माहिती जर असेल तर शेतकऱ्यांना बरंचसं म्हणजे फायदा तर होईलच पण उत्पन्न पण त्यांचं वाढेल. तर हिरव्या चाऱ्याचे महत्त्वाच्याबद्दल सांगायचे झाल्यास शेतकरी बंधूंनो, तर भारतात पशुपालन व्यवसाय बराच आता जोम धरू लागलेला आहे. त्यातल्या त्यात काही सहकारी दूध संस्था झाल्या, दूध महापूर सारख्या उपक्रमांनी या व्यवसायाला एक सामाजिक दर्जा प्राप्त करून दिला आहे. त्यामुळे बरेचसे शेतकरी या व्यवसायामध्ये उतरत आहेत. पश्चिम महाराष्ट्र वगळता महाराष्ट्रातही अजूनही म्हणावं तसा दर्जा प्राप्त झाला नाही, कारण उत्पादनक्षम असणाऱ्या दुभत्या जनावरापासून केवळ 50-60% उत्पादन मिळत आहे. हे कशामुळे? तर फक्त व्यवस्थित आहार व व्यवस्थापनाचा अभावामुळे. तसे बघितले तर पशुपालनातील जवळपास 60-75% खर्च हा एकट्या पशुखाद्य व चाऱ्यावर होतो. यामुळे पशुखाद्य व चाऱ्यावर खर्च कमी करता आल्यास हा व्यवसाय किफायतशीर होऊ शकतो, यात शंका नाही. यामध्ये चाऱ्याचे वर्गीकरण करावेसे झाल्यास हिरवा चारा व सुकलेला चारा असे आपल्याला करता येईल. आज आपल्याला हिरव्या चाऱ्याची व सुकलेल्या चाऱ्याची कमतरता भासत आहे. याचे मुख्य कारण म्हणजे भारतातील अन्नउत्पादक जनावरांची वाढती संख्या आणि चाऱ्यासाठी असलेले अल्प भूक्षेत्र. भारतातील लागवडीखाली असलेल्या एकूण जमिनीपैकी केवळ 5% क्षेत्र हे चारा उत्पन्नाखाली आहे. जनावरांना हिरवा चारा देणे हे आवश्यक आहे. शेतकरी बंधूंनो, आपल्या जनावरांना कमी अधिक प्रमाणात हिरवा चारा देत असतो, त्याकरता त्याचे फायदे काय आपल्याला माहीत असणे फार जरुरीचे आहे. हिरवा चारा जनावरास दिल्याने त्याचे स्वास्थ्य चांगले टिकून राहते, त्याची प्रजनन क्षमता चांगली राहते, जनावराकडून बऱ्याच काळपर्यंत उत्पादन मिळू शकते. जनावराला हा चारा पचण्यास सोपा व चवदार असल्यामुळे शरीरास हितकारक असतो. जनावराला हा अल्पसारक असतो, त्यामुळे मलावरोधाचा त्रास होत नाही. शेतकरी बंधूंनो, या व्यतिरिक्त जनावरांस ताजी पोषक द्रव्ये अगदी नैसर्गिक स्वरूपात मिळतात. हिरव्या चाऱ्यातून शरीराला विरघळणाऱ्या साखरेचा पुरवठा होतो, यातूनच जीवनसत्व अचा पुरवठा होऊन रात आंधळेपणा, डोळ्यातून पाणी जाणे इत्यादी विकार टळून जनावराचे डोळे सतेज बनतात व त्याची त्वचामध्ये चमक वाढते. हिरव्या गवतातून ग्लुटॅमिक ॲसिडसारखी अतिमहत्त्वाची आम्ले मिळतात. हिरवा

0: जनावरे आवडीने खातात व त्यामुळे चारा वाया जात नाही. गाभण गायच्या किंवा म्हशीच्या आहारातून हिरवा चारा पूर्णपणे वगळल्यास जन्मणारी वासरे कमजोर, रात आंधळेपणा अथवा अन्य शारीरिक अपंगत्व याची शिकार होऊ शकतात. हिरव्या चाऱ्यातून विशेषतः डाळवर्गीय लसूण बरसीम सारख्या चाऱ्यातून खनिजाचाही पुरवठा शरीरास होतो. शेतकरी बंधूंनो, गाई म्हशीचे किमान 10 लिटर दूध केवळ हिरवा चारा देऊन टिकवता येऊ शकते. यात 20% खर्चाची बचत होते. दुसरी महत्त्वाची बाब, हिरवा चारा हा पौष्टिक व चवदार असणे आवश्यक आहे. अशा चाऱ्याची कापणी ही योग्य वेळेस होणे आवश्यक आहे. त्यामुळे चारा पिकाची कापणी योग्य वेळी करावी. जसे ज्वारी आहे तर ज्वारी ही 50% फुले आल्यावर पहिली कापणी ही 50 दिवसानंतर व दुसरी कापणी 30 ते 35 दिवसाच्या अंतराने करावी. दुसरं यामध्ये मका, मादी कणीस निघण्याच्या वेळेस आपल्याला कापणी करता येईल. त्याचप्रमाणे हायब्रिड नेपियर 1 मीटर उंचीनंतर आपल्याला कापता येईल. गिनी गवत 60 दिवसानंतर पहिली कापणी व दुसरी कापणी 40 ते 45 दिवसानंतर. बरसीम पेरणीच्या 60 दिवसानंतर व दुसरी 30 दिवसाच्या अंतराने. लुसर्न 1 कास 10 भाग फुले आल्यावर. चवळीचं जर कापणी करण्याचं पहिली कापणी 40 ते 45 दिवसानंतर. याप्रमाणे चाऱ्यासाठी ठराविक वेळेला कापणी केल्यास भरपूर उत्पादन सोबत चाऱ्याची पौष्टिकता व चवदारपणा मिळू शकतो. अशा प्रकारे चाऱ्यावर आपण मात करू शकतो. शेतकरी बंधूंनो, जनावरांना चारा देताना तो तसाच न तोडता दिल्यास त्यातील जवळपास 67% भाग जनावरांनी न खाल्ल्यामुळे वाया जातो. कारण जनावरे चाऱ्याच्या शेंड्याकडील भाग तसाच ठेवतात. यात चारा वाया जाण्याचे प्रमाण 10% कमी होते. पण हा चारा कुट्टी करून जनावरास खायला दिल्यास चारा वाया जात नाही. शिवाय 2 ते 30 जनावरांमागे एका जनावराचा चाऱ्याची बचत होते. कधी कधी कुट्टी करून दिलेल्या चाऱ्याची प्रत चांगली अथवा चवदार नसल्यास चारा चविष्ट करण्यासाठी 100 किलो कुट्टीवर 1 किलो मिठाचे द्रावण शिंपडावे व नंतर थोडा वेळ सुकवून जनावरं खायला द्यावे. अशा प्रकारे तयार केलेली कुट्टी जनावरे आवडीने खातात. याशिवाय कुट्टी केलेला चारा अधिक रुचकर करण्यासाठी एकूण चाऱ्याच्या अंदाजे 15% ऊसाची मळी त्यावर शिंपडणे हा एक सुद्धा उपाय आहे. याशिवाय जनावरांना पौष्टिक चारा पुरवण्यासाठी वाढलेल्या चाऱ्यासोबत हिरव्या चाऱ्याची कुट्टी 3:1 या प्रमाणात मिसळून चांगले पौष्टिक चारा मिश्रण तयार करता येते. अधिक पौष्टिक चारा बनावयास असल्यास 2 भाग वाढलेला चारा, 1 भाग ज्वारी मका यासारख्या तृणधान्य चारा व 1 भाग लुसन बरसीम अशा प्रकारच्या डाळवर्गीय चारा यांची कुट्टी करून मिश्रण केल्यास ते जनावरे आवडीने खातात व त्यांना लागणारी पोषक द्रव्ये बऱ्याच प्रमाणात पुरवली जाऊ शकतात. शेतकरी बंधूंनो, आपण हिरव्या चाऱ्याचं महत्त्व जाणून घेतले. पण कधीकधी काय होते की उन्हाळ्यामध्ये जनावरांना हिरवा चारा मिळत नाही. तर आपण जे आता बघितलेलं आहे की हिरवा चारा फुलोरावर आल्यानंतर जर त्यांना कापून जर त्या चाऱ्याचा मुळघास जर तयार केला तर मुळघास आपल्याला उन्हाळ्यामध्येही म्हणजे आपल्याला जनावरांना देता येईल. आणि हिरव्या चाऱ्याची जी कमतरता उन्हाळ्यामध्ये भासते जनावरांमध्ये तर ती त्याची पुष्टता आपल्याला पूर्णतः करता येईल. तर यामध्ये मुळघास म्हटलं तर बऱ्याचशा शेतकऱ्यांना मुळघास बनवण्याकरिता चारा कसा असायला पाहिजे, हिरवा कसा असायला पाहिजे आणि कोणत्या वेळेला तो तोडायला हवा हे जाणून घेणे फार महत्त्वाचं आहे. यामध्ये आपण जेव्हा मुळघास तयार करतो उत्कृष्ट वाढलेला चारा पालेदार असावा, चाऱ्याचा रंग हिरवगार असावा, गवत वाढल्यानंतर अधिक कडक नसावे, हाताने दाबल्यावर चुरा होऊ नये, तो लवचिक असावा, चाऱ्यात अपायकारक तृण व धसकटे नसावीत, चाऱ्याला त्याच पिकाची वास असावा, चारा कुजलेला नसावा, कुजल्यामुळे चाऱ्यातील पिष्टमय पदार्थ व प्रथिनाचे प्रमाण कमी होते, चारा जास्त वाळलेला नसावा, जास्त दिवस उन्हात वाळत न ठेवल्यास त्यातील जीवनसत्वाचा प्रभावाने जनावरांना रात आंधळेपणा येऊन प्रजोत्पादन शक्ती कमी होते आणि यामध्ये दूध उत्पादनही घट कमी होते. तर मुळघास करायचं झाल्यास हिरवे गवत जमिनीतील खड्ड्यात हवाबंद अवस्थेत आंबवून केलेल्या चाऱ्यास मुळघास किंवा दाबघास असे आपण म्हणू शकतो. मुळघास तयार करणारी जी पिके आहे यामध्ये मका, ज्वारी, बरसीम, लुसन, सोयाबीन, चवळी, ओट्स, इतर अरे बऱ्याचपैकी गवत पण आहे. तृणधान्य व एकदल जातीच्या पिकापासून मुळघास बनवता येते. मुळघास बनवण्यासाठी चारा योग्य वेळी कापणे आवश्यक आहे. चांगला मुळघास तयार करण्यासाठी चाऱ्यात काही गुणधर्म असायला पाहिजे, जसा चारा पचनीय असायला पाहिजे, चाऱ्याचे पीक सहजरित्या घेता येण्यासारखे असावे. चारा जर आपल्याला मुळघास जर करावायचा झाल्यास तर एका घनफूट जागेत 15 ते 17 किलो ताजी वैरण लागते. आता 10 टन वैरणीकरता 15 × 10 × 4.5 आकरचा ट्रेंच आपल्याला करावा लागेल. 10 जनावरास 4 महिन्याकरिता प्रत्येक दर दिवसाला 20 ते 30 किलो मुळघास मिळू शकतो. की म्हणजे जर आपल्याला मुळघास करायचा आहे तर त्याकरता काय काळजी घ्यायला हवी, तर यामध्ये वैरणीची कुट्टी तयार करावी. खड्ड्यामध्ये किंवा ज्या याच्यामध्ये आपण चारा आपण ठेवणार आहोत तो खड्ड्यात हवा न राहिलेला या पद्धतीने बंद करावा. बंद करताना वैरणी कुट्टीच 3 ते 4 इंच जाडीचा इतर कोड्यावरींचा वैरणीचा किंवा कडब्यांचा थर द्यावा व त्यानंतर 9 ते 12 इंच जाडीचा एकाच दोन या प्रमाणात शेण व मातीचा थर द्यावा. 8 ते 12 आठवडे किंवा 2 ते 3 महिन्यांनी उत्तम प्रतीचे मुळघास तयार होते. उत्तम प्रतीचे मुळघास तयार करण्यासाठी पूरक पदार्थही टाकतात. उदाहरणार्थ युरिया 1 टन हिरव्या वैरणीकरता 1.5 युरिया व ऊसाची मळी व वैरणीकरता 30 किलो या पदार्थामुळे मुळघासामध्ये प्रथिनाचे प्रमाण वाढते.
1: कार्यक्रमात आता ऐकूयात लता मंगेशकर यांनी गायलेलं बायकोचा भाऊ या चित्रपटामधलं पी सावळाराम यांचं गीत. गीताला संगीत दिलं आहे वसंत प्रभू यांनी.

मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात यानंतरचं गीत आपण ऐकणार आहोत रंगपंचमी या चित्रपटामधलं आशा भोसले यांच्या आवाजात. हे शब्द आहेत गदी माडगूळकर यांचे आणि संगीतकार राम कदम.

हे गीत ऐकूयात लता मंगेशकर यांनी गायलेलं शिकलेली बायको या चित्रपटामधलं पी सावळाराम यांचं गीत. यांच्या गीताला संगीत आहे वसंत प्रभू यांचं.

0: कार्यक्रमातलं हे गीत आहे अनोळखी या चित्रपटामधलं जयवंत कुलकर्णी यांनी गायलेलं जगदीश खेवूडकर यांचं गीत. गीताला संगीत आहे सुधीर फडके यांचं.
1: ऋतू कपड्याचं पासून आमच्या संगीत बोलला अक्षर दिसू दिसू दिसू.

0: అంగారాజు కొనుల అంగారాజు అంగారాజు.
1: श्रोते हो नमस्कार. आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मंडळी दुग्धामृत या कार्यक्रमात मी आरजे मुग्धा तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. नेहमीप्रमाणे आपल्या शंकांचं निरसन करण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत सुप्रसिद्ध बालरोग तज्ज्ञ आणि लॅक्टिशियन कन्सल्टंट डॉक्टर श्यामा जगदीश कुलकर्णी मॅडम. डॉक्टर, पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे आजच्या आपल्या या दुग्धामृत या विशेष कार्यक्रमात. डॉक्टर, नवीन नवीन प्रश्नांचा शोध आपल्याला या कार्यक्रमाच्या माध्यमातून लाभतो आहे. अनेक श्रोत्यांच्या मनातले वेगवेगळे प्रश्न आपल्याला आणखीन काही नवीन नवीन उत्तरं देऊन जात आहेत, बरंच काही समजवून जात आहेत. अर्थातच त्याच्यासाठी तुमचं अमूल्य योगदान, तुमचं सहकार्य आमच्या सगळ्याच श्रोतांना या कार्यक्रमाच्या माध्यमातून मिळत आहे. आज सुद्धा असाच एक प्रश्न घेऊन मी तुमच्या समोर हजर झालेली आहे. डॉक्टर, माझ्या मुलीला मुलगी झाली, त्याचवेळी माझ्या बहिणीच्या मुलीला पण मुलगी झाली. माझ्या मुलीची मुलगी अंगावर पिते, बहिणीची नात मात्र बॉटल फीडिंग करते, तिला फॉर्म्युला चालू आहे. माझी नात दिसायला जरा बारीक दिसते, कमी झोपते, सारखी जागीच असते, सारखं सारखं प्यायला मागते. माझ्या बहिणीची नात तर छान झोपते. माझ्या बहिणीच्या नातीमुळे तिची मुलगी पण छान झोपू शकते. त्या सगळ्यांनाच खूप आराम मिळतो, दिसायला पण ती एकदम गुटगुटीत दिसते. माझी नात तर फारच उद्योग करते, दोघी पण आता 3 महिन्यांच्या झाल्या. माझ्या नातीला सारखं पालथं पडायचा उद्योग असतो, तिच्याकडे सारखं डोळ्यात तेल घालून लक्ष देत बसावं लागतं. बहिणीची नात तर एकदम गोंडस, तिला बॉटल मिळाली की ती एकदम शांत राहते. कधी कधी वाटतं ते की किती सुखी आहेत, कधी कधी असं वाटतंय की ते सगळेच खूप सुखी आहेत. आम्हाला अजिबात झोप नाही, सारखं आपलं तिला घेऊन बसायचं, मांडीवरून खाली ठेवलं की तिची एक झोप मोडते. परत एका 10 मिनिटात तिला उचलायचं, एकतर सारखा झोका द्यायचा किंवा हातात धरून हलवायचं किंवा प्यायला द्यायचं. डॉक्टर, यावर तुम्हीच मार्गदर्शन करा किंवा काहीतरी मार्ग सुचवा.
2: ताई, तुमचा प्रश्न हा फक्त तुमचाच एकटीचा नाही तर असंख्य बाळांच्या बाबतीत असं होतं. काय होतं माहिती का, बाळ जेव्हा जन्माला येतं तर प्रत्येक घरात असं वाटत असतं की त्यांनी खूप झोपलं पाहिजे, त्यांनी खूप गुटगुटीत दिसलं पाहिजे आणि सगळ्यांना झोप मिळाली पाहिजे. आता पहिली गोष्ट अशी आहे की जेव्हा बाळाला फॉर्म्युला आणि बॉटल दिली जाते तेव्हा त्याचे साईड इफेक्ट्स पण त्याच्याबरोबर भरपूर होलसेलमध्ये येतात. आणि याच्या उलट आईचं दूध बाळाला जेव्हा मिळतं तेव्हा बाळाला त्याचे असंख्य फायदे होतात. ज्या बाळाला आईचं दूध मिळतं ते इंटेलिजंट होतं, त्याचा आय क्यू वाढतो, त्यामुळं त्याचे माइलस्टोन्स पण फास्ट होतात. आणि मग ते बाळ झोपून कसं बरं राहील, त्याचे सगळे सेन्सेस डेव्हलप होत असतात, त्यामुळं त्याला सारखं लवकर लवकर मान धरायची, कुशीवर वळायचं, पालथं पडायचं, हे करायचं असतं. त्याचं सोशल स्माईलसुद्धा नक्कीच लवकर आलं असणार बघा. या उलट बॉटल फीडिंग करणारं बाळ हे शांत आणि गुणी जरी वाटत असलं तरी त्याचे माइलस्टोन्स अंगावर पिणाऱ्या बाळाच्या इतके पटापट होतीलच असं नाही, त्याला तेवढा ब्रेन स्टिम्युलस मिळत नाही. आणि मग ते काय होतं की जसं आईच्या दुधाचं दही हे थोडंसं सैल असतं, आईचं दूध पटकन पचतं आणि बाळाला वारंवार भूक लागते. याच्या उलट फॉर्म्युलाचं दही जे पोटात बसतं ते घट्ट होतं, ते गच्च बसतं आणि बाळ सारखं पित नाही. आणि मग बाळ काही वेळेला ओव्हरफीड पण करतं, आपल्याला कळत नाही, बॉटल रिकामी होईपर्यंत बाळ पितच राहतं आणि मग ते झोपतं पण जास्त वेळ ना. उठल्यानंतर परत त्याला तेवढं एकच हवं असतं की बॉटल पिणे. आईचं दूध पिणारं बाळ डोळ्याने आईकडे बघतो, इकडे तिकडे सगळ्यांकडे बघतो, हसतो आणि त्याला वास येत असतो, त्याला कानाने ऐकू येत असतं आणि मग त्याला सगळं एक्सप्लोअर करायचं असतं. त्यामुळं आईचं दूध पिणारं बाळ हे नक्कीच सारखं पालथं पडणार, सारखं ट्राय करणार. आणि पालथं पडायला लागलं मूल की आपल्याला लक्ष द्यायलाच लागतं, कारण कुठल्या मिनिटाला ते कुठे रोल करेल, कुठे सरकेल, कॉटवरून पडायचा धोका असतो, त्यामुळं ते आनंदाने करायला हवं. म्हणजे उलट तुम्ही स्वतःला कॉंग्रॅच्युलेट करा की तुमच्या बाळाचे माइलस्टोन्स छान आणि

0: छानच वाढत असतो त्याचं. आता त्याच्या पुढची गोष्ट म्हणजे झोप मिळणं. तर तुम्ही म्हणताय की बसून ती पाजते आणि बाळाला खाली ठेवताना बाळ जागं होतं, तर बसून पाजायची गरज नाही. बाळाला तिने जर का झोपून छातीला लावलं तर बाळ व्यवस्थित पितं, आणि जेव्हा का बाळाची थोडीशी स्तनावरची ग्रीप सैल होते त्यावेळेला तिने हळूच मागच्या मागे उठून जाईल, म्हणजे मग बाळाची पण झोप होते. झोप मोडत नाही, खाली ठेवताना जी झोप मोडते ती झोप मोडत नाही, आणि त्याच्याच बरोबर आईची पण झोप होते. त्यामुळं ही पण काळजी करू नका. तिला बसून पाजते त्याच्याऐवजी तिला झोपून पाजायला सांगा. झोपून ती जेव्हा प्रीमॅच्युअर किंवा लोबरफेड बाळ असतं, अगदी 900-1000 ग्रॅमचं असतं, तेव्हा आम्हीच बाळांना झोपून पाजायला सांगत नाही. पण आता ते बाळ जर का 3 महिन्याचं आहे, नक्कीच त्याचं वजनही चांगलं असणार आहे, ते पालथं पडतंय म्हणजे त्याची ग्रोथ चांगली आहे, तर काहीच हरकत नाही ना त्याला झोपून पाजायला. आणि मग त्या कंडिशनमध्ये बाळ झोपलं की तिने झोप काढून घ्यायची, म्हणजे मग तिलाही आराम मिळेल, तुम्हालाही आराम मिळेल, आणि सगळ्यांनाच सुखाचं होईल, नाही का? आणि दुसरं म्हणजे एक लक्षात घ्या की जे फायदे स्तनपानातून मिळतात ते बाळाला फॉर्म्युल्यातून अजिबातच मिळत नाहीत. जे फायदे बाळाला डायरेक्ट पिण्याने मिळतात ते फायदे अगदी आईचं दूध काढून बाटलीने पाजलं तरी सुद्धा बॉटल फीडिंगमध्ये मिळत नाहीत. उलट त्याच्यामध्ये गॅस्ट्रो डायरिया होण्याचा धोकाच असतो. आणि त्याच्यामुळे बाळाला स्तनपान देताय तुम्ही ही अतिशय छान गोष्ट करताय. त्यामुळं आय कॉंग्रॅच्युलेट यू, तुमचं एकदम मी कौतुक करते. तुम्ही अजिबात फ्रस्ट्रेट होऊ नका. आणि सगळ्यात पहिला नियम पॅरेंटिंगचा की कोणाशीही कम्पेअर करायचं नाही. आपल्या बाळाबद्दल कंपॅरिझन कधीच करायची नाही. कंपॅरिझन केल्यामुळं पुढे सुद्धा असंख्य प्रॉब्लेम्स येतात. त्यामुळं हा लाईफटाईमचा नियम आहे, नो कंपॅरिझन. आपलं बाळ हे युनिक आहे, त्याला दी बेस्ट कसं घडवायचं हे आपल्या हातात आहे, आणि ते आपण करतोय, तुम्ही करतच आहात, आणि ते खूप छान आहे. त्यामुळं तुम्ही अजिबात चुकीचा विचार करू नका. यू आर ऑन राईट ट्रॅक, कीप इट अप.
1: नक्कीच डॉक्टर, खूप छान मार्गदर्शन या कार्यक्रमाच्या माध्यमातून आजच्या प्रश्नांचं आपण केलंय. नक्कीच डॉक्टर, खूप छान मार्गदर्शन या कार्यक्रमाच्या माध्यमातून आजच्या प्रश्नांचं आपण केलंय. खरोखरच आजचा कार्यक्रम नेहमीप्रमाणे उद्बोधक ठरला. तुम्ही खरंच खूप छान मार्गदर्शन केलं. नक्कीच डॉक्टर, खूप छान मार्गदर्शन या कार्यक्रमाच्या माध्यमातून आजच्या प्रश्नांचं आपण केलंय. खरोखरच आजचा कार्यक्रम नेहमीप्रमाणे उद्बोधक ठरला. तुम्ही खूप छान प्रकारे मार्गदर्शन केलं. मंडळी, आजच्या भागात पुरता आपण इथेच थांबत आहोत. पुन्हा भेटूयात पुढच्या भागात नवीन प्रश्न घेऊन नवीन उत्तरासह. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.

कार्यक्रमात आता ऐकूया जगदीश खेवडकर यांचं गीत केला इशारा जाता जाता या चित्रपटामधलं. हे गीत ऐकणार आहोत बाळकराम वरळीकर यांच्या आवाजात. संगीत दिलं आहे राम कदम यांनी.

0: कायदा, कोर्ट आणि न्याय प्रक्रिया, सामान्य माणसाच्या आयुष्याशी जोडलेलं वास्तव, हेच वास्तव जाणून घेऊया अनुभवी वकील, कायदेतज्ञ आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबत, आणि साधूया सोप्या आणि समजणाऱ्या भाषेत न्याय संवाद, कायद्याच्या जगातलं वास्तव, न्याय संवाद
1: जरूर ऐका तर सोमवारी संध्याकाळी 4:30 आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 8:30
0: फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर.
2: कार्यक्रमात हे गीत ऐकूयात वसंत देसाई यांच्या आवाजात शांताराम आठवले यांचं गीत. गीताला संगीत दिलं आहे केशवराव भोळे यांनी.

0: हे गीत आपण ऐकलं संत ज्ञानेश्वर या चित्रपटामधलं.
1: अहो आपली नवीन गाडी घेऊया ना.
2: बजेटचं काय?
1: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
0: चित्रपटांच्या कार्यक्रमात आता ऐकूया जगदीश खेवडकर यांचं गीत उषा मंगेशकर, पुष्पा पागधरे आणि सहकाऱ्यांच्या आवाजात. हे गीत आहे नेताजी पालकर या चित्रपटामधलं आणि या गीताला संगीत दिलं आहे राम कदम यांनी.

0: कथा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 47 26 26 किंवा 8380016512 ह्या क्रमांकावर.
2: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात ग दि माडगुळकर यांचं गीत देवमाणूस या चित्रपटामधलं. आशा भोसले यांनी गायलेल्या या गीताला संगीत आहे सुधीर फडके यांचं.

0: सूरविश्वास विश्वास ग्रुप आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा जलालपूर नाशिक आयोजित सूरविश्वास रम्य सकाळी शास्त्रोक्त सुरांची बरसात. शास्त्रीय गायक आहेत अनिरुद्ध वृषाली विश्वास भिडे. सातसंगत धवल कांचन नितीन कुंटे. तबला विनोद उषा विष्णू पुराणिक संवादिनी. आयोजक विश्वास लीलावती जयदेव ठाकूर. कुटुंब प्रमुख विश्वास ग्रुप डॉक्टर मनोज कमल एकनाथ शिंपी. अध्यक्ष विश्वास ज्ञान प्रबोधिनी अँड रिसर्च इन्स्टिट्यूट नाशिक. रुचिता पार्थ महाजन ठाकूर. समन्वयक रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. संकल्पना विनायक आशा पुरुषोत्तम रानडे. ग्रंथ तुमच्या दारी. सूत्रसंचालन डॉक्टर स्मिता विजय गोविंद मालपुरे. रविवार दिनांक 19 जुलै 2026 रोजी सकाळी 7 वाजता. ठिकाण विश्वास गार्डन ठाकूर रेसिडेन्सी विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेसमोर सावरकर नगर गंगापूर रोड नाशिक. प्रवेश विनामूल्य.
1: कार्यक्रमातलं हे गीत आहे संगीतकार सुधीर फडके आणि आशा भोसले यांच्या स्वरातलं ग दि माडगुळकर यांचं. ऐकूया लाखाची गोष्ट या चित्रपटामधलं गीत.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: दुपारचा एक वाजलाय आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट यू बाय विश्वास कोऑपरेटिव बँक,
3: संचयात समृद्धी।
4: विश्वास बँकेची एटीएम सुविधा उपलब्ध, विश्वास कोऑपरेटिव बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

रसिक हो नमस्कार. आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. आणि मी आहे आरजे श्रद्धा, अर्थातच वारली चित्रकलेवरची श्रद्धा अशी आरजे श्रद्धा. रसिक हो, विनोबा म्हणे ह्या

0: कार्यक्रमामध्ये तुम्हा सगळ्यांचं अतिशय मनपूर्वक स्वागत. मंडळी, गेल्या 2 वर्षापासून आपण जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांशी या कार्यक्रमाच्या माध्यमातून गप्पा मारतो आहोत. त्याचं निमित्त आहे ओपन लीग फाउंडेशन आणि संजय दालमिया सर यांनी सुरू केलेलं विनोबा हे ॲप, ज्यामध्ये जिल्हा परिषदेच्या शिक्षकांनी राबवलेल्या उपक्रमांचे व्हिडिओ आणि त्याच्या पोस्ट ह्या शेअर केल्या जातात आणि त्यातूनच सर्वोत्कृष्ट पोस्टला पोस्ट ऑफ द मंथ नावाचं रिवॉर्ड मिळत असतं. आणि ज्या शिक्षकांचा सन्मान जिल्हाधिकाऱ्यांच्या हातून होतो त्याच शिक्षकांना आपण रेडिओ विश्वासच्या स्टुडिओमध्ये आमंत्रित करतो आणि त्यांचा प्रवास जाणून घेतो. तर ह्याच अनुषंगाने आजच्या भागात माझ्यासोबत आहेत श्री अमोल दशरथ गजबार सर, जे आलेले आहेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कवडा सर दिंडोरी नाशिक ह्या ठिकाणाहून. तर आज आपण त्यांच्याशी गप्पा मारूया आणि एकूणच त्यांचा प्रवास जाणून घेऊया. नमस्कार सर.
1: नमस्कार मॅडम.
0: कसं वाटतंय आज इथे येऊन?
1: आज इथं प्रथमतः तर मी आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करेल की आज या ठिकाणी येण्याची मला संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल. खरं तर पहिलीच मुलाखत आहे, याच्या अगोदर कधी असं प्रसंग आलेला नाही. थोडी धाकधूक पण आहे, परंतु एक कुठंतरी आपण विनोबावर ज्या पृष्ठ टाकल्या किंवा विद्यार्थ्यांच्या सहभागाची जी नोंद आपण त्या ठिकाणी केलेली त्याचं कुठंतरी आज चीज झालं अशी पण एक भावना आहे.
0: बर, आपण किती वर्षापासून शिक्षक म्हणून कार्यरत आहात?
1: मी 12 जानेवारी 2009 पासून कार्यरत आहे. आणि विशेष म्हणजे 12 जानेवारी हा राजमाता जिजाऊंचा जन्मदिवस असतो आणि माझ्या नोकरीची सुरुवात ही त्या दिवसापासून झालेली आहे. अतिशय प्रेरणादायी म्हणजे एक सुरुवात आपल्या नोकरीला त्यांच्या जन्मदिवसापासून झालेली आहे.
0: क्या बात आहे. बरं, शिक्षक व्हावं असं पहिल्यापासून ठरवलं होतं की काही प्रसंग घडला त्यासाठी?
1: नाही, असं काही नव्हतं शिक्षक व्हावं म्हणून पहिल्यापासून, परंतु एक घरची आर्थिक परिस्थिती आणि सायन्स असल्या कारणामुळं मराठी मीडियमच्या डीएडला नंबर लागला नाही, इंग्लिश मीडियमच्या डीएडला नंबर लागला आणि त्यामुळे मग त्या ठिकाणी इंग्लिश मीडियम डीएडला जाण्याचं ठरवण्यात आलं.
0: बर, मग पहिलं पोस्टिंग कुठे झालं होतं?
1: पहिलं पोस्टिंग निफाड तालुक्यातील दहेगाव या ठिकाणी माझी पहिली पोस्टिंग झाली.
0: बर बर. आतापर्यंत किती ठिकाणी बदल्या झाल्या?
1: आतापर्यंत आता ही कवडा सरची जी आहे ती चौथी बदली आहे. दुसरी बदली 31 मे 2018 रोजी मोगाव या ठिकाणी झाली होती. त्यानंतर तिसरी बदली 16 ऑक्टोबरला गोळेगाव या ठिकाणी निफाड तालुक्यात झाली होती आणि आता 25 जूनला पदवीधर म्हणून पदोन्नतीने कवडा सर या ठिकाणी रुजू झालेलो आहे.
0: अरे वा, बर बर, छान. मग आता एवढ्या वर्षात अनेक अनुभव आले असतील, अनेक वेगवेगळे विद्यार्थी भेटले असतील.
1: हो, तर सांगायचं झालं तर सुरुवात ही निफाड तालुक्यापासून झालेली आहे, त्याच्यामुळे तिथली शिस्त कामाची पद्धत याचा एक विशिष्ट असा पगडा माझ्या शैक्षणिक कारकिर्दीवर झालेला आहे. निफाडमध्ये दहेगाव ही एक रस्त्यावरची शाळा होती आणि त्या ठिकाणची सर्व मुलं, विनसुर या थोडं मिनी शहर आहे तर त्या शहरापासून हे 7-8 किलोमीटरवर आहे, तर ते मुलं तिथं रयत शिक्षण संस्थेचं मोठी शाळा आहे तर त्या शाळेमध्ये सेमी इंग्लिशसाठी त्या ठिकाणी डिमांड असते विद्यार्थ्यांची. तर दहेगाव या ठिकाणाहून जे जाणारे मुलं असायचे तर ते आमचे तिथं चमकायचे विनसुरच्या शाळेमध्ये, म्हणून निफाडमधला एक अनुभव अतिशय समृद्ध करणारा आहे. आणि त्यानंतर मोहगाव या ठिकाणी आल्यानंतर मोहगावला खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी काम उभं करण्याची संधी मिळाली. मोहगावचा पट आम्ही गेल्यानंतर कमी होता 2018 ला, तो आम्ही माझे मित्र प्रशांत भोसले सर म्हणजे माझे सहकारी होते, तर आम्ही दोघांनी मिळून जवळपास तिथं 53 ते 55 पर्यंत पट वाढवण्यास त्या ठिकाणी म्हणजे तिथे एक भरीव कामगिरी त्या ठिकाणी करता आली. लोकसहभाग पण त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जमा करून शाळेचं रूप बदलता आलं.
0: वा, मस्तच. बरं, तुम्हाला विनोबाची ओळख कुठल्या शाळेत असताना झाली होती?
1: विनोबाची ओळख मला मोहगावच्या शाळेत असताना झाली होती. मोहगावला असताना असं राहायचं की माझे सहकारी शिक्षकांची पहिल्या एक अगोदरच्या मंथला जर पोस्ट ऑफ मंथ असेल तर माझी दुसऱ्या मंथला राहायची, म्हणजे आम्ही दोघांचं सायमल्टेनियसली त्या ठिकाणी निवड होऊन आणि विद्यार्थी पण चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी विद्यार्थ्यांची पण साथ होती, त्यामुळे त्या ठिकाणच्या पोस्ट आणि तिथंच आम्हाला विनोबाची ओळख होऊन गेली.
0: बर बर. मग तेव्हा ते जेव्हा सगळं समजलं की अशा पद्धतीचा ऍप आहे आपण पोस्ट टाकायच्या, मग तेव्हा कधी अवघड गेलं का की बापरे आता हे व्हिडिओ कसे काढायचे, मुलांना कंट्रोल करणं, किंवा मग आपण टेक्नॉलॉजीशी इतकं युज टू नसतो, मग ते व्हिडिओ पोस्ट करताना कधी अडचणी आल्या का, असं काही झालं का?
1: टेक्नॉलॉजीचा जर विचार केला तसा तर आम्ही कोरोना कालावधीमध्ये मुलांना कॅमेऱ्यासमोर कसं उभं राहायचं, काय करायचं. सर्व शाळा बंद होत्या, परंतु आमची जी शाळा होती, आम्ही मळ्यातली शाळा, त्याच्यानंतर मंदिरातली शाळा, पाठ होता पाठावरची शाळा, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या शाळा त्या ठिकाणी आम्ही भरवायचो. त्यामुळे मुलांना कॅमेऱ्या समोर येण्याची सवय होती बऱ्यापैकी. त्याच्यामुळे जी मोठी मुलं होती तर ती लहान मुलांना पण त्या ठिकाणी सांभाळून घ्यायची किंवा त्यांना सांगायची की तुम्ही असं केलं पाहिजे. आणि व्हिडिओ एडिटिंगची ऑलरेडी थोडं युट्यूबवर काम करत असल्या कारणामुळं व्हिडिओ एडिटिंगची सवय होती. तरी देखील यूट्यूब किंवा फेसबुकला जी आपलं व्ह्यूज मिळतात ती पद्धत आणि इनोव्हाची जी पद्धत आहे ती थोडी वेगळी आहे. इकडे आपल्याला शिक्षकांनी लाईक करावं लागतं तेव्हा आपले व्ह्यूज वाढतात किंवा आपल्याला तिथं जे आपली पोस्ट थोडी वरती सरकते. तर ही याच्यासाठी खूप मशागत करावी लागायची. आणि आमचे मित्र ते बसले सर, ते बऱ्यापैकी आमच्या दोघांचं हँडल करून घ्यायचे. आणि म्हणजे त्यांचं पण श्रेय आहे बाबा त्याच्यामध्ये माझं. तर आम्ही दोघं पण एकमेकांना सहकार्यानं त्या पोस्ट जास्तीत जास्त लोकांपर्यंत कशा पोहोचतील यासाठी प्रयत्न करायचो. ही गोष्ट खरंच म्हणजे अवघड आहे की जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मेहनत घ्यावी लागते.
0: बरोबर बरोबर. त्यावेळेला तुमच्याकडे कितवीचा वर्ग होता?
1: माझ्याकडे पहिली दुसरीचा वर्ग होता.
0: छोट्या मुलांना टॅकल करणं जास्त अवघड असतं की मोठ्या मुलांना?
1: नाही, छोट्या मुलांना.
0: अच्छा.
1: कारण त्यांना आपण सूचना दिलेली असते वेगळी आणि मुलं वेगळीच थोडी कृती करतात. परत मग रिव्हिडिओ घ्यावा लागायचा, मेमरी फुल होऊन जायची, परत ते डिलीट करायचं, परत घ्यायचं.
0: अच्छा बर. आणि असं करत करत आपण साधारण किती पोस्ट शेअर केल्या आतापर्यंत?
1: 130-140 काहीतरी पोस्ट आहेत माझ्या.
0: बर.
1: मुलांच्या काय असतील किंवा वैयक्तिक शैक्षणिक माहितीच्या असतील अशा सर्व.
0: बर. तेच मला थोडंसं जाणून घ्यायचं की आपण कोणकोणत्या विषयांवरती आपण हे पोस्ट टाकल्या होत्या, तर काही सांगता येईल का?
1: पोस्ट ज्या आहेत स्पेलिंग बी विचारायच्या, त्याच्यानंतर आम्ही जे लोकसहभाग घेतलेला आहे तो, आणि वर्गामधले जे काही उपक्रम असायचे तर त्या उपक्रमांच्या देखील पोस्ट असायच्या. मुलांना माझा एक उपक्रम होता की 24 शब्दामध्ये सर्व मुळाक्षरे मुलांना शिकवण्यासाठी. सुरुवातीला पहिली दुसरीची जी मुलं असतात त्यांना मुळाक्षरांची ओळख होणं खूप महत्वाचं असतं. त्या दृष्टिकोनातून 24 असे शब्द मी तयार केले होते की त्याच्यामध्ये जवळपास आपल्याला 48 मुळाक्षर त्याच्यामध्ये कव्हर होऊन जायची. फक्त लुरु हे एक हे आहे, सूर आहे, तर त्याच्यावरचा एक क्लुप्ती म्हणून शब्द होता तो पण त्याच्यामध्ये घेतलेला असल्यामुळे असे 52 मुळाक्षर आपल्याला तिथे यायची.
0: बर. आणि या व्यतिरिक्त मग जर का अभ्यासक्रम थोड्या वेळासाठी बाजूला ठेवला तर जयंती पुण्यतिथी असतील किंवा सणवार असतील हे आपण कसे साजरे करतो आपल्या शाळेत?
1: आम्ही आमच्या शाळेमध्ये हे मुलांना त्या ठिकाणी पेहराव करून यायला सांगून याचे देखील आम्ही पोस्ट बऱ्यापैकी त्याच्यावर टाकलेले आहेत.
0: त्यामध्ये सगळेच सणवार?
1: हो, सगळे सणवार. म्हणजे आता पहिला जो येतो सण आपला तो आषाढी एकादशी असते. आषाढी जुलैमध्ये तिथून जसे पुढचे सण येतात सगळे, आषाढी एकादशी असेल, आपले गणपती उत्सव असेल, त्याच्यानंतर गोकुळाष्टमी असेल, हे सर्व सण म्हणजे बऱ्यापैकी हे जे उपक्रम होते ते हे आम्ही सगळे कव्हर करायचो.
0: क्या बात. त्या व्यतिरिक्त मग दप्तरमुक्त शनिवारमध्ये आपण काही ऍक्टिव्हिटीज घेतो का वेगळ्या?
1: हो, दप्तरमुक्त शनिवारमध्ये त्या ठिकाणी जे कागदी वस्तू आहेत त्या बनवायच्या तो एक उपक्रम असायचा. त्याच्यानंतर आपल्याला जे महाराष्ट्र शासनाने जे दप्तरमुक्त शनिवारची जी पुस्तिका दिली होती त्यातले बरेचसे उपक्रम आम्ही नियमितपणे घेत असायचो.
0: आणि परस बाग वगैरे आपल्या शाळेला आहे?
1: हो मॅडम, मोहगावला भरीव का तिथं काम होतं आमचं. मोहगावला परस बाग होती, आम्ही स्वतंत्र अशी आमची शेवग्याची बाग होती त्या ठिकाणी. तर शेवग्याच्या शांगा शाळेचा जो पाठीमागचा जो भाग होता तर त्या ठिकाणी आम्ही शेवग्याची बाग लावलेली होती. तिथून शेवग्याची बाग, त्याच्यानंतर वांगे हे असे भेंडी हे वाल ते असे सर्व परस बागेचे असल्या कारणामुळे तिथं परस बागेचे पण व्हिडिओ त्याच्यामध्ये आम्ही पोस्ट करायचो.
0: बर. इतर शिक्षक पण काही पोस्ट टाकत असतात तर ते तुम्ही बघायचा आणि मग ते पण कधी अनुकरण केलं आपल्या मुलांबरोबर असं कधी काही केलं का?
1: हो, केलं अनुकरण. म्हणजे याच्यामध्ये ना जे पाढे तयार करण्याची पद्धत असेल तर याच्यावरच्या काही पोस्ट होत्या. त्याच्यानंतर काही शाळांमध्ये दप्तरमुक्त जो शनिवार आहे त्याच्यामध्ये ज्या ठिकाणी विद्यार्थी संख्या जास्त आहे तर तिथले काही उपक्रम बऱ्यापैकी म्हणजे बऱ्यापैकी म्हणण्याऐवजी अतिशय स्तुत्य असे उपक्रम होते ते देखील आम्ही आमच्या विद्यार्थ्यांचा सहभाग घेऊन राबवण्याचा प्रयत्न करायचो.
0: बर बर. बर. हे व्हिडिओज काढायला सुरुवात केल्यानंतर मुलांमध्ये अशी कधी चुरस निर्माण झाली का की सर माझा पण व्हिडिओ काढा?
1: हो,
0: असं काही
1: रील माझा रील बनवा बाबा. मध्यंतरी ते आपलं आमच्या पप्पाने गणपती आणला हे गाणं खूप व्हायरल झालं आणि त्याच्यानंतर विद्यार्थ्यांना असं वाटलं की आपली पण रील बनवली गेली पाहिजे. तर मुलं स्वतः सांगायची की सर आमची रील बनवा. इंग्रजीच्या बाबतीत इंग्रजीचे हे असतील, ॲक्शन्स असतील, वर्गातले जे कॉन्व्हर्सेशन असतील, तर त्याच्यामध्ये मुलांना एक वेगळा इंटरेस्ट आला की नाही बाबा आपण जर पाठ करून आलो किंवा सहभाग घेतला तर आपण युट्यूबला किंवा इकडं विनोबाला येतो. आणि विनोबाचं असं होतं ते जे बक्षीस मिळायचं ते सर्व मुलांना माहीत राहते की आता आपल्याला बक्षीस मिळणार आहे. मग ते आम्ही पूर्ण शाळेमध्ये वापरायचो, त्याच्यामुळे आपल्याला बक्षीस पण मिळतं आणि आपल्याला याच्यावर युट्यूबला पण येता येतं किंवा विनोबावर पण येता येतं. याच्यामुळे मुलं म्हणजे तयारच असायची बाबा नाही आमचा व्हिडिओ बनवा आमचा.
0: अच्छा, विनोबाच्या वापरानंतर विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत काही वाढ झालेली लक्षात आली?
1: हो निश्चितच मॅडम, गुणवत्तेत अशी वाढ झाली. आमचे विद्यार्थी केंद्रस्तर असेल, आपले जे जिल्हा परिषद अध्यक्षाची स्पर्धा होता नाशिक जिल्ह्यामध्ये, तर त्याच्यामध्ये केंद्रस्तर, बीड स्तर, जिल्हा स्तरापर्यंत आमचे विद्यार्थी स्पेलिंग बीला जायचे. म्हणजे एक विनोबामुळे एक चुरत झाली की नाही बाबा आपल्याला स्पेलिंग पाठ केल्या पाहिजे. आणि स्पेलिंग बीच्या स्पर्धेमध्ये विद्यार्थी चांगल्या नैपुण्यासह त्या ठिकाणी त्यांचं सादरीकरण करायचे.
0: मग पालकांचा दृष्टिकोन काही बदललेला जाणवला का की आमचे मुलं छान इंग्रजी बोलतात किंवा स्पेलिंग त्यांचे पाठ आहेत?
1: हो, पालकांचा भी दृष्टिकोन तसाच आहे. पट कमी जेव्हा होता आमचा तेव्हा आम्ही पालकांना आग्रह करायचो की आम्ही हे सर्व गोष्टी करून घेऊ, इंग्लिश मिडियमला तुम्हाला आम्ही काही गरज पडू देणार नाही. तर मग आम्ही कर्सिव्ह पण चालू केलेलं होतं. एक आमची 19-20 जी बॅच होती तर ते बॅचला आम्ही कर्सिव्ह पण पूर्ण घेतलं, म्हणजे कोरोनाच्या कालावधी मधली. ते मागच्या वर्षी 5वीला होते तर ते विद्यार्थी अतिशय हुशार होते इंग्रजीच्या बाबतीत. पण पालकांची अशी इच्छा होती, पालक पण सदन होते, त्यांची इच्छा होती आमची इंग्लिश मिडियमला आम्ही गेलो पाहिजे. पण त्यांना आम्ही विश्वास दिला की तुमची मुलं इंग्लिश मध्ये कुठंच माग नाही राहणार. मग त्याच्यामुळं हा पण फायदा आम्हाला तिथं झाला.
0: वा मस्तच. तर एकूणच विनोबा हे शिक्षकांसाठी किती उपयोगी आहे आणि विद्यार्थ्यांसाठी किती उपयोगी आहे काय सांगाल याबद्दल?
1: तसं जर बघितलं ना आपण तर विनोबा हे एक काही लोकांचं असं म्हणणं होतं की अतिरिक्त काम आहे, याच्यावर पोस्ट करणं हे ते आपला टाइमपास होतो बाबा. पण तसं नाही, तुम्ही त्याचा वापर कसा करता याच्यावर त्याची उपयुक्तता तुम्ही सिद्ध करू शकता. म्हणजे आता यांचे जे उपक्रम आहेत, स्पेलिंग बीचा असेल, आता एक नवीन मॉर्निंग असेंब्ली आहे, त्याच्यानंतर वेगवेगळे शासनाचे परिपत्रक पण त्याच्यावर आहेत, त्याच्यानंतर ते पोस्ट ऑफ मंथ होतं, तर ह्या उपक्रमामधून आपण जे उपक्रम करतोय ते इतर लोकांपर्यंत जातात, शिक्षकांपर्यंत जातात, त्या शिक्षकांनाही त्याचा उपयोग होतो. आणि विद्यार्थ्यांना एक त्यांच्यातली जी सबाधीटपणा असेल, कॅमेऱ्यासमोर बोलण्याची जी क्षमता असेल, तर ते विद्यार्थ्यांमध्ये अशी डेव्हलप झाली की त्यांना जे आपण म्हणतो छोट स्टेज डेअरिंग एकंदरीत म्हणतो, तर ती त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारे डेव्हलप झाली. म्हणजे मुलं परफॉर्म आता ह्याच्यामध्ये शिवजयंतीचे कार्यक्रम असतात चिंतेपळशी परिसरामध्ये, मोठ्या शिवजयंती असतात तिथं, तर तिथल्या दुसऱ्या गावामध्ये जाऊन देखील विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी अतिशय चांगले परफॉर्मन्स दिलेले आहेत. म्हणजे पूर्ण जे पळसे गाव आहे ते एक मोठं गाव आहे, त्या ठिकाणी मोठा शिवजयंतीचा उत्सव असतो, तिथे देखील विद्यार्थ्यांनी ह्याचं एक कॅमेरा समोर येण्यामुळं विनोबाच्या वापरामुळं त्यांच्यामध्ये एक वेगळी स्टेज डेअरिंग आली आणि त्याचा एक फायदा तिकडे झाला विद्यार्थ्यांना.
0: बरं बरं. आणि शिक्षकांच्या बाबतीत काय सांगा?
1: शिक्षकांच्या बाबतीत बी आम्हाला जे काही साहित्य असेल ते साहित्य पण मिळायचं. म्हणजे आपल्याला स्पेशल काहीतरी दुसऱ्यांना हे करायची गरज पडत नव्हती. आपल्या पोस्ट ऑफ मंथ जर मिळालं तर आपल्याला साहित्य पण मिळत होतं आणि एक वेगळा नाविन्यपूर्ण उपक्रम, नवीन आयत, म्हणजे आपण काय म्हणतो एक हे व्यासपीठ मिळून जायचं. इथे एक उपक्रम आहेत बाबा, इथले उपक्रम घेतले तर विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेसाठी असेल, त्यांच्या डेव्हलपमेंटसाठी असेल, ते व्यासपीठ त्या ठिकाणी मिळून जायचं.
0: 18 वर्षाची सर्व्हिस आहे, त्यामध्ये अनेक प्रसंग घडले असतील, तर काही अविस्मरणीय घटना सांगावीशी वाटते का?
1: अविस्मरणीय घटना म्हणजे एक दहेगावची सांगतो. दहेगावची एक विद्यार्थिनी होती, रियल गडाख नाव आहे तिचं, ती आता ज्युनियर सायंटिस्ट आहे. तर ती जी अशी होती, सर मला 3रीलाच होती ती, तर तेव्हाची ती घटना अशी आहे की सर मला ही गोष्ट अशीच करायला पाहिजे. म्हणजे त्यावेळेस 3रीच्या विद्यार्थ्यांचं जे आपण म्हणतो बौद्धिक क्षमता म्हणा किंवा ती जी समज असते ती एवढीही नसते, पण ते अतिशय पोक्तपणे तेव्हापासूनच आपण म्हणतो बाळाचे पाय पाळण्यात दिसतात. तर त्या विद्यार्थिनी तर एक वेगळेच तिच्यामध्ये गुण होते. ती विद्यार्थिनी जी होती तर आपलं महाराष्ट्र शासन आणि ब्रिटिश कौन्सिल यांच्या संयुक्त विद्यमानानं एक कार्यक्रम इलिस नावाचा कार्यक्रम महाराष्ट्रामध्ये, महाराष्ट्रातल्या 9 जिल्ह्यांमध्ये सिलेक्टेड जिल्हे होते, नाशिक जिल्हा पण त्याच्यामध्ये होता. तर त्यांचे कोऑर्डिनेटर शाळेमध्ये आले होते आणि ह्या विद्यार्थ्यांनी म्हणजे ही जी बॅच होती त्या प्रियल गडाची, तर त्यांनी अतिशय चांगला परफॉर्मन्स दिला होता. म्हणजे ग्रामीण भागातील विद्यार्थी असून की इंग्रजीच्या बाबतीमध्ये त्या ठिकाणी चांगलं काम करताय. म्हणून मला एक तो एक अभिमानाचा माझा क्षण की तो विद्यार्थिनीने पण तिथे परफॉर्मन्स चांगला दिला आणि कोऑर्डिनेटरच्या समोर मला पण त्या ठिकाणी म्हणजे एक चांगली शाबासकी मिळाली. तो एक प्रसंग खूप म्हणजे हे आहे असं.
0: मस्तच. बर, जाता जाता सगळ्या शिक्षक सहकारी मित्रांना काही सल्ला द्यावासा वाटतो का विनोबा ऍप वापरण्याविषयी?
1: जाता जाता असं म्हणावं लागेल की अनेक प्रकारचे ऍप आपण ऍप वापरतो, परंतु विनोबाचं ऍप असं आहे, तुम्ही जर त्या ठिकाणी पोस्ट केली तर तुम्हाला प्रसिद्धी पण मिळते आणि त्याच्याबरोबर तिथं बक्षीस पण मिळतं. फक्त त्याचा जो वापर आहे तो वापर आपण कसा करायचा, म्हणजे स्वतंत्र वेळ काढून करायचा किंवा त्याच्यासाठी किती वेळ द्यायचा, की काही जणांचं म्हणणं असं की अनेक ऍप आहेत यांचा वापर करून याचा काय फायदा होणार आहे, पण तसं नाही. तर विद्यार्थ्यांच्या ह्याच्यासाठी एक स्पर्धा, कुठल्याही गोष्टीची स्पर्धा असेल तर विद्यार्थी आणखी जो मना त्याच्यामध्ये झुकून देतो काम करतो, तर त्याच्यासाठी इनोवा ऍप निश्चितच उपयुक्त आहे.
0: वा, खूप छान वाटलं सर आज आपल्याशी गप्पा मारून. आपलं काम असंच पुढेही उत्तरोत्तर चालत राहू अशा सदिच्छा देते. आणि आज तुम्ही इथे आलात आणि आमच्या सगळ्या श्रोत्यांशी मनमोकळ्या गप्पा मारल्या त्याबद्दल तुमचे आभार. धन्यवाद.
1: धन्यवाद मॅडम.
0: तर मंडळी, विनोबा म्हणे ह्या कार्यक्रमामध्ये आज आपण गप्पा मारल्या श्री अमोल गजबार सर यांच्याशी. ते आले होते जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कवडासर दिंडोरी नाशिक या ठिकाणाहून. कार्यक्रमात आता वेळ झाली इथेच थांबण्याची, पण तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: होगी प्यार कीजीत या चित्रपटामधलं समीर यांचं गीत आता आपण ऐकणार आहोत. आनंद मिलिंद यांच्या संगीताने सजलेलं हे गीत आहे. हेमा सरदेसाई, अभिजीत, सोनू निगम आणि जसपिंदर नरुला यांनी गायलेलं.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
2: सोनू निगम आणि पौर्णिमा यांच्या स्वरात समीर यांची गीतरचना, संगीतकार अनु मलिक.

0: हसीना मान जाएगी या चित्रपटामधलं समीर यांचं गीत आत्ता आपण ऐकलं. संगीत होतं अनु मलिक या.
1: राज, आपण लग्न कधी करायचं?
2: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
1: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
2: मग आता पुढे काय करायचं?
3: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
2: पण मग संपर्क कुठे करायचा?
3: अगदी सोपं आहे. रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 02-5327-2426 या क्रमांकावर.
1: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
2: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

नमस्कार, रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मी सुहास जोशी अमेरिकेहून बोलतोय आपल्या स्वरसंजीवनी या कार्यक्रमात.

आजच्या आपल्या कार्यक्रमात सादर करणार आहे राग बिलास खानी तोडी। बिलास खानी तोडी राग ऐकल्यामुळे मनाची प्रसन्नता वाढेल, शरीरात एक प्रकारचा शिथिलपणा आला असेल तर तो कमी होईल आणि मेंदूचं कार्य जास्ती तेजीत चालू होईल, जास्ती उत्तेजन मिळेल मेंदूला आणि नैराश्यसुद्धा कमी होईल। आता तुमच्या पुढे सादर करत आहे राग बिलास खानी तोडीमधील आलाप।

श्रोते हो, हा होता आपला आजचा स्वर संजीवनी कार्यक्रम. पुन्हा भेटूयात याच वारी याच वेळी. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.

0: आजच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटर्सचं उत्तम ज्ञान मिळवायचंय, तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 9850 84 0520 आणि 9839 52 278.
1: किशोर कुमार आणि अमित कुमार यांच्या आवाजात महान या चित्रपटामधलं गीत आता ऐकूयात. ज्याने ह्यांची गीतरचना, संगीतकार राहुल देव बर्मन.

0: ऍडमिशन घ्यायचंय पण कन्फ्यूज आहात.
1: कम्प्युटर घ्यावं की आयटी, एआय, मेकॅनिकल की दुसरी कोणती ब्रांच निवडायची?
0: तुमचं करिअर फक्त 4 वर्षांसाठी नसतं, ते असतं पुढच्या 40 वर्षांसाठी आणि योग्य करिअर डिसिजनच बनवतं सक्सेसफुल फ्युचर.
1: म्हणूनच एड्युकॉन घेऊन आले आहे एक्सपर्ट एज्युकेशनल काउन्सिलिंग, योग्य करिअर गायडन्स, राईट ब्रांच सिलेक्शन, राईट कॉलेज सिलेक्शन आणि तुमच्या फ्युचर साठी योग्य डिरेक्शन.
0: आजच संपर्क करा एड्युकॉन, स्वप्नील जोशी, 9422283655.
2: कार्यक्रमात आता ऐकूयात मोहम्मद रफी यांनी गायलेलं मेहमान या चित्रपटामधलं साहिल लुधियानवी यांचं गीत, संगीतकार रवी.

गोष्ट देशपांडे काकांची, कदाचित आपल्याही घरची. रविवारची सकाळ होती. नेहमीप्रमाणे देशपांडे काका सकाळी फिरायला गेले. घरी आले, चहा घेतला आणि निवांत वर्तमानपत्र वाचत बसले. घरात सर्व काही नेहमीसारखे सुरू होते. मुलगा इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षाला होता. मुलगी पुण्यात MBA करत होती. पत्नी स्वयंपाकघरात कामात व्यस्त होती. थोड्याच वेळाने त्यांच्या पत्नीने पाहिलं, देशपांडे काका काही बोलत नव्हते, कोणतीही हालचाल करत नव्हते. घाईघाईने बिल्डिंगमधील डॉक्टरांना बोलवण्यात आलं, पण कार्डियक अरेस्ट. देशपांडे काका कायमचे निघून गेले. संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. काही दिवसांनी हळूहळू वास्तव समोर येऊ लागलं. देशपांडे काकांनी आयुष्यभर कष्ट करून जमीन घेतली होती. म्युच्युअल फंड्स मध्ये नियमित गुंतवणूक केली होती. शेअर मार्केट मध्ये पैसे होते. विमा पॉलिसी होत्या, फिक्स डिपॉझिट होत्या, पण याची माहिती कोणालाच नव्हती. त्यांची बँक खाती कोणत्या बँकेत आहेत, किती गुंतवणूक आहे, कोणते कागद कुठे आहेत, कोणाला संपर्क करायचा, पत्नीला यातलं काहीच माहिती नव्हतं. शोधाशोध सुरू झाली. काही कागद सापडले, परंतु काही गुंतवणुकींचा मागमूसच लागत नव्हता. आजही त्या पैशांचं नेमकं काय झालं हे कदाचित कोणालाच माहीत नाही. अशी देशपांडे कुटुंबाची गोष्ट दुर्दैवाने अपवाद नाही. आपल्या आजूबाजूलाही असे अनेक देशपांडे आहेत. भारतात विविध वित्तीय संस्थांकडे वारसदार पुढे न असल्यामुळे सुमारे 78,000 कोटींची रक्कम आजही पडून आहे. रस्त्यात 1 रुपयाचे नाणे पडले तर ते उचलण्यासाठी ट्रॅफिक मध्ये जीव धोक्यात घालून उचलणारे आपण स्वतःच्या आयुष्याच्या कमाईची माहिती आपल्या कुटुंबाला मिळावी याबाबत किती निष्काळजी असतो. याच विचारातून बियॉन्ड विल लाईफ अँड लेगसी वर्कबुक तयार करण्याचा विचार मनात आला. हे फक्त एक वर्कबुक नाही तर आपल्या कुटुंबासाठी माहितीचा विश्वासार्ह खजिना आहे. आपण मागे ठेवलेली जबाबदारी, प्रेम आणि काळजी आहे. यामध्ये आपण एकाच ठिकाणी नोंदवू शकता बँक खात्यांची माहिती, जमिनी आणि मालमत्तेचे तपशील, फिक्स डिपॉझिट्स, म्युच्युअल फंड्स आणि शेअर गुंतवणूक, विमा पॉलिसी, पेन्शनची माहिती, वैयक्तिक आणि कौटुंबिक तपशील, तसेच वार्धक्य, आरोग्य, महत्वाच्या सूचना आणि आपल्या कुटुंबासाठी आवश्यक मार्गदर्शन. बियॉन्ड विल लाईफ अँड लेगसी वर्कबुक आता अमेझॉनवर सुद्धा उपलब्ध आहे. किंमत आहे 1,500 रुपये. आपल्या जाण्याचे दुःख कोणी कमी करू शकत नाही, पण आपल्या निष्काळजीपणामुळे त्यांच्या जीवनात भर पडू नये एवढी काळजी आपण आजच घेऊ शकतो. बियॉन्ड विल मध्ये सर्व तपशील लिहून ठेवा, म्हणजे उद्या आपल्या अनुपस्थितीतही आपल्या कुटुंबाला तुमची साथ, तुमचे मार्गदर्शन आणि तुमचे प्रेम जाणवत राहील. कदाचित आपल्या कुटुंबासाठी आपण देऊ शकणारी हीच शेवटची आणि सर्वात मौल्यवान भेट असेल, कारण मृत्यूपत्र फक्त संपत्ती कोणाला मिळेल हे सांगते. बियॉन्ड विल आपल्या कुटुंबाला आवश्यक असलेली उर्वरित सर्व माहिती जतन करून ठेवते. माहिती संकलन ऍडव्होकेट महेंद्र एकबोटे, क्रिएटर बियॉन्ड विल.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: दुपारचे 2 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
3: रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।
5: मंडळी नमस्कार, रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज। गुंजन मनात आलं या कार्यक्रमात मी ज्योती चौधरी आपलं स्वागत करते। हे डोळे ना फारच दुर्मिळ असतात बघा, कुणी जर वात्सल्यतेनं ममतेनं डोळे भरून बघितलं तर त्या डोळ्यात 6व्या मिठुरायाची मूर्ती दिसते। कुणी जर मिश्किलपणे हसऱ्या डोळ्यानं बघितलं तर नटकटतानाच मां यशोदेच्या खोड्या करतोय असं वाटतं। आणि याच डोळ्यांनी कुणी जर नजरेतून प्रश्न विचारले, डोळ्यात डोळे घालून बघितलं तर या हृदयाचं बूज त्या हृदय जणू झंकारत जात। डोळे लास्ता तुझीच।

ठाकूर म्हणतात तसं ती हसते जेव्हा जेव्हा डोळ्यात खेळ वितपारा कृष्णांची विरुणी शाळी मी होतो कागद कोरा. अनेकदा आपले विचार न बोलताच व्यक्त होतात ते डोळ्यामधूनच. डोळे म्हणजे संवादाचं साधनच. डोळ्यांनी माणूस हसत तर कधी रुसत, कधी डोळ्यांनी जटावतही तर कधी डोळ्यात समुद्र साचतो भरती आलेला. सप्तरंगी भावनांचं अलवार पूर्ण

आषाढ बरसतोय, तिचं प्रतिबिंब त्याच्या डोळ्यात दिसतं, तिच्या सौंदर्यानं मोहित झालेला तो त्या काळ्या ढगांमध्ये तिचे डोळे शोधतोय. ती दूरवर दिसते, खळाळून हसते, खळखळ वाहणारी नदी आणि अवखळपणे ढगांवर जणू आरूढ झालेली ती प्रेम दिवाणी.

गंमत असते. एवढेच येते डोळे, पण नजरेच्या कॅमेऱ्यानं सारं जग साठवून ठेवलेलं असतं. मेंदूच्या कप्प्यात वर्षानुवर्ष जपूनही ठेवलं जातं. वेळ येताच हृदयातून अलगद मुखाद्वारे ते आठवलंही जातं. अन अगदी हीच वस्तू हवी यासाठी अख्खा बाजार झुंडाळला जातो. तरीही मनाजोगी काही वस्तू मिळतच नाहीये, कारण डोळे दगा देणार नाही याची

असे डोळे कधी गुपित सांगतात, कधी धडकी भरवतात, कधी हसवतात, कधी काळजात हलकीशी कळही उमटवतात. डोळ्यांनी चक्क आयुष्याचे निर्णय बदलायलाही लावतात बरं का. असेच या डोळ्यांच्या सागरात डुंबून जाऊया. भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत ज्योती चौधरीचा नमस्कार. ऐकत राहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
2: कार्यक्रमात हे गीत ऐकूया. मुकेश यांनी गायलेलं कटी पतंग या चित्रपटामधलं गीत रचना आहे आनंद बक्षी यांची आणि संगीत दिलं आहे राहुल देव बर्मन यांनी.

0: संगीत समृद्ध करणारे गीतकार, संगीतकार, अभिनेते आणि अभिनेत्री या नक्षत्रमाळेतून सुमधुर गीतांची गुंफण घेऊन येणारा कार्यक्रम गीत प्रतिमा ऐका दर रविवारी रात्री 8 वाजता, तर पुनःप्रसारण दर सोमवारी रात्री 8 वाजता. सादर करते रामचंद्र कुलकर्णी, फक्त रेडिओ विश्वासवर.
1: मोहम्मद रफी यांच्या आवाजामध्ये देशप्रेमी या चित्रपटामधलं आनंद बक्षी यांचं गीत आता ऐकूयात. संगीतकार लक्ष्मीकांत पॅरेलाल.
2: नफरत की लाठी तोड़ो, लालच का

0: मनाचे अनोखे गहिरे रंग वृत्त छंद आणि गेयतेच्या माध्यमातून उलगडत जाणारा आमचा कार्यक्रम जरूर ऐका. माझी कविता नवकवींना हक्काचं व्यासपीठ माझी कविता जरूर ऐका दर सोमवारी दुपारी 3:03 आणि पुनःप्रसारण त्याच दिवशी रात्री 10 फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर.
1: मैं और मेरा हाथी या चित्रपटामधलं माया गोविंद यांचं गीत आता ऐकूयात हेमलता आणि किशोर कुमार यांच्या आवाजात. आणि या गीताला संगीत दिलं आहे कल्याणजी आनंदजी यांनी.

सूर विश्वास, विश्वास ग्रुप आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा जलालपूर नाशिक आयोजित सूर विश्वास रम्य सकाळी शास्त्रोक्त सुरांची बरसात शास्त्रीय गायन.

0: गायक आहेत अनिरुद्ध वृषाली विश्वास भिडे, साथसंगत धवल कांचन नितीन कुंटे, तबला विनोद उषा विष्णू पुराणिक संवादिनी, आयोजक विश्वास लीलावती जयदेव ठाकूर, कुटुंब प्रमुख विश्वास ग्रुप, डॉक्टर मनोज कमल एकनाथ शिंपी, अध्यक्ष विश्वास ज्ञान प्रबोधिनी अँड रिसर्च इन्स्टिट्यूट नाशिक, रुचिता पार्थ महाजन ठाकूर, समन्वयक रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, संकल्पना विनायक आशा पुरुषोत्तम रानडे, ग्रंथ तुमच्या दारी, सूत्रसंचालन डॉक्टर स्मिता विजय गोविंद मालपुरे. रविवार दिनांक 19 जुलै 2026 रोजी सकाळी 7 वाजता, ठिकाण विश्वास गार्डन, ठाकूर रेसिडेन्सी, विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेसमोर, सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक. प्रवेश विनामूल्य.
1: ऐकूया श्रीनिवास यांच्या आवाजात दिल चाहता है या चित्रपटामधलं गीत. जावेद अख्तर यांच्या गीताला संगीत आहे शंकर एहसान लॉय यांचं.

0: आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
1: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट
2: द्या. किशोर कुमार यांनी गायलेलं प्रकाश मेहरा यांचं गीत इमानदार या चित्रपटामधलं. संगीतकार कल्याणजी आनंदजी.

0: तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटरचं उत्तम ज्ञान मिळवायचंय, तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 9850 84 0520 आणि 9839 52 278.
1: कार्यक्रमात आता हे गीत ऐकणार आहोत किशोर कुमार आणि आशा भोसले यांच्या आवाजात. वर्मा मलिक यांच्या गीताला संगीत आहे शंकर जयकिशन यांचं आणि हे गीत ऐकूयात आखो आखो मे या चित्रपटामधलं.

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 8300016512 किंवा 2 47 26 26 या आमच्या क्रमांकावर.
2: ऐकूया अलका याज्ञिक यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं गीत. गीताला संगीत आहे लक्ष्मीकांत पॅरेलाल यांचं आणि हे गीत आपण ऐकणार आहोत दीवाना मस्ताना या चित्रपटामधलं.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253 2 47 26 26 किंवा 83800 16512 या क्रमांकावर.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: दुपारचे 3 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध, विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
5: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचा जगणा तुमचा आवाज. मी मोहना कारखानीस सिंगापूर इथून बोलते. चला जाऊया या कार्यक्रमात. आपण भेट देत आहोत दक्षिण कोरिया देशातील सोल या राजधानीला. कोरिया देशात भटकंती करण्याचा हा तिसरा भाग आहे. मंडळी, सोल येथील नॅशनल म्युझियममधील अलंकार पाहताना मागच्या वेळेस मी उल्लेख केलेली एक गोष्ट लक्षात आली होती. ती ही की शेकडो हजारो वर्षांपासून बायकांना नटण्याची आवड आहे. विविध धातूच्या काचेच्या बनवलेल्या शेकडो माळा, कर्णफुले, हातातील कंकणं, कंपरपट्टे बघताना हे वारंवार जाणवत राहते. काळ बदलतो, फॅशन्स बदलतात, बायकांच्या इतर आवडीनिवडी पण बदलतात, पण नटण्याची सजण्याची आवड मात्र कायम राहते. आभूषण अलंकार घालायची आवड तीच राहते. आणि म्हणूनच आजही वेगळ्या फॉर्ममध्ये, वेगळ्या चेहऱ्यामध्ये आभूषण अलंकार अजूनही बघायला मिळतात. असो, आता पुढेही आपण सोल या शहराविषयी खूप काही बोलणार आहोत, जाणून घेणार आहोत. सर्वात प्रथम मी सांगते ते सिंगापूरहून दक्षिण कोरियाच्या राजधानीत म्हणजे सोल या शहरात पोचायला विमानाने 6.5 ते 7 तास लागतात. आता भारतातून सिंगापूरला पोचायला साधारण 5 तास ते 5.5 तास लागतात. भारतातून डायरेक्ट जाणारं विमानं आहेत कोरियात, पण त्याचं वेळापत्रक, ती विमानं कमी असावीत असा माझा अंदाज आहे. तर आपण सिंगापूरला जर भटकंती करणार असाल तर प्रथम सिंगापूरला या आणि मग तिथून आपण कोरियाचं एक विमान, कोरियाला जाणारं विमान आपण घेऊ शकतो. आता कोरिया हा थंड प्रदेश आहे. एप्रिल, मे, जून या 3 महिन्यात आणि नंतर सप्टेंबर, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर हे 3 महिने कोरियाची भटकंती करायला योग्य महिने आहेत. कारण या काळात थंडी जराशी कमी असते. या दिवसात कोरियातील हवाही कोरडी असते, तसेच दिवसा लख्ख सूर्यप्रकाश असतो. आता आपण भारतात जन्म घेऊन वाढल्यामुळे सूर्यप्रकाशाविषयी माझे काही गैरसमज होते ते आधी सांगते. मला असं वाटायचं की थंडी असली की सूर्यप्रकाश नसतो, म्हणजे थंडीचा दिवस हा अंधारलेला असतो, सूर्य नसल्यामुळे थंडी असू शकते. पण असे काही नसते हं, जगभर फिरल्यावर हे लक्षात येतं. उदाहरणार्थ कॅनडाला किंवा मिशिगनला कडक सूर्यप्रकाशातसुद्धा जीवघेणी थंडी असू शकते हे पहिल्यांदाच तिकडे राहिल्यावर लक्षात आलं. हीच गोष्ट जर्मनीच्याही बाबतीत घडते. तर कडक सूर्यप्रकाशातसुद्धा जीवघेणी थंडी असू शकते हे पहिल्यांदा लक्षात येते. त्यानंतर काही गोष्टी लक्षात आल्या की काही देशामध्ये जर आपल्याला वेळ आणि पैसा कमी असेल तर महत्त्वाचे जागा पाहण्यासाठी 3 ते 5 दिवसही पुरेसे होतात. तर सोलला आपण साधारण 3 ते 5 दिवस राहिलो तरी महत्त्वाच्या जागा पाहून होतात. आता सिंगापूरला कोरियाचा विजा लागतो, तो साधारण 7 दिवसात मिळतोच. आणि त्यासाठी लागणारी कागदपत्रे व्यवस्थित गोळा करून ठेवली की अर्धे काम होत झालेच असं समजा. मला या प्रवासाची इतकी सवय झाली की कागदपत्र तयार ठेवायलाही फारसा वेळ लागत नाही. जे कमी जाणारी आहेत त्यांना मात्र त्या कागदपत्रांसाठी थोडीशी मेहनत घ्यावी लागते. तसेच भारतातसुद्धा विजा मिळायला अधिक दिवस लागू शकतात. त्यासाठी आपण त्या त्यावेळी अप्लाय केलं की किती दिवस लागणार हे समजू शकते. असो, आता सोलला पोहोचल्यावर महत्त्वाची ठिकाणं कोणती पाहायची ते आपण आधी ठरवलेले असले की पुढचं प्लॅनिंग करायला सोपं पडतं. तर ह्या ठिकाणी आम्ही तशीच प्लॅनिंग करून गेलो होतो. किती कमीत कमी महत्त्वाची ठिकाणं ठरवली होती, त्यामुळे आम्हाला पुढे जास्ती भटकंती करता आली आणि दमणूक किंवा वेळही हातात, दमणूक झाली नाही आणि वेळही हातात राहिला. आता पहिली गोष्ट पाहायची म्हणजे सोलमध्ये सुंदर असे 5 राजवाडे आहेत. त्यातला सगळ्यात महत्त्वाचा राजवाडा म्हणजे ग्योनबी कोंग असं त्याचं नाव आहे.
हे सगळेच राजवाडे प्रचंड मोठे आहेत, त्यामुळे प्रत्येक राजवाडा पाहायला खूप वेळ लागतो. कोरियन संस्कृतीची ओळख करून घ्यायचं असेल तर बुचोन हनॉक व्हिलेज या ठिकाणी पाहायला जाऊ शकतो. तर चांगल्या शॉपिंगसाठी गँगनाम, इन्साडोंग या काही प्रसिद्ध जागा आहेत. स्थानिक कोरियन लोकांना पाहायचे असेल तर आजूबाजूच्या गावात बसने किंवा टॅक्सी करून जाऊन यायचे. मी हे या सर्व गोष्टींचे आधीच लक्षात घेऊन नोट करून ठेवले होते, त्यामुळे पुढील काही दिवसातच या सर्व ठिकाणांना भेट देऊन येता आले. सर्वात प्रथम आपण जेव्हा बॅग भरायला गेलो, आता मी थोडंसं विषयांतर करते की आपण जेव्हा बॅग भरायला जातो तेव्हा तिथे जाणाऱ्या देशाचं काय तापमान आहे त्याची नोंद घ्यावी, त्यानुसार कपडे घ्यावे, मगच बॅग करावी. कारण भरमसाठ कपडे घेऊन मोठी जड बॅग घेण्यात काही अर्थ नसतो, त्यामुळे आपल्याला होणारा त्रास मात्र वाढतो. आता आपण ज्या वेळात जातो तेव्हा साधारण 15 डिग्रीपासून ते 20 डिग्रीपर्यंत कोरियनचे तापमान असते. स्थानिक कोरियन लोकांना या थंडीचे काहीच वाटत नाही, पण आपल्याला कमी तापमानाची सवय नसते तर त्याप्रमाणे सुती लोकरी आणि संपूर्ण अंग झाकणारे थर्मल कपडे घ्यावेत असे मी सुचवेन. आता फोटो काढायचे असतात त्यामुळे लोकांना वेगवेगळे कपडे जर ट्रॅक करायचे असेल तर ते तेवढ्यापुरतेच घाला, आणि लहान कपडे घातलेत तर थंडीने घात करायची आधीच अपेक्षा ठेवा किंवा तयारी ठेवा. भरपूर विंटर कपडे सोबतीला घेणं हेच जास्त योग्य होईल. त्यात पातळ शाल किंवा कोट, थर्मल कपडे किंवा साधे स्वेटर हे तर हाताशी ठेवाच. शिवाय गळ्याभोवती गुंडाळाचा स्कार्फही असतो आणि इथली थंडी ही बोचरी असते, त्यामुळे ती सहन करणं आपल्याला कठीण जाईल. तर अशा एकदम थंडीच्या वेळी ही ट्रीप प्लॅन करू नका. थोडी कमी झाली थंडी की मी वरती मागे सांगितलेल्या महिन्यांमध्ये आपली ट्रीप अरेंज करा आणि तसेच सुटसुटीत कपडे घेऊन आपली बॅग भरून प्रवासाला जाण्यासाठी तयार राहा. याचबरोबर काही जुजबी औषधं हाताशी राहू द्या, म्हणजे पोट बिघडणं, सर्दी खोकला किंवा मुरगळणं, स्नायू दुखणं वगैरे, तर अशा वेळी मात्र ही औषधं हाताशी ठेवावीत. आणि कोरियात भरपूर चालावे लागते, त्यासाठी सुटसुटीत आरामदायी शूज ठेवावेत. तसेच शूजच्या आतमध्ये पायामध्ये किंवा हातामध्ये मोजे असावेत. बरोबर दागिने वगैरे जास्त म्हणून काहीच घेऊन जाऊ नये. आणि आवश्यक सामानाची यादी करून मग सामान भरताना विमानात चेक इन करायची बॅग आणि स्वतः हातात घ्यायची बॅग याचा विचार करूनच सामान भरावे. ही सगळी प्राथमिक तयारी असली की मग आपला प्रवास सुखाचा होतो. म्हणूनच आज प्रत्यक्ष भटकंतीला सुरू करण्यापेक्षा मी ह्या गोष्टी तुम्हाला सांगणं जास्त जरुरीचे समजले. तर मंडळी, असा आजचा हा भाग झाला. आपली निरोप घ्यायची वेळ झाली आहे. आता भेटूया पुढील भागात याच वारी याच वेळी. तोपर्यंत ऐकत राहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज. धन्यवाद.

0: पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे? आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.

आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ते तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंतनगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.

0: नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मंडळी, सावित्री अबॅकसच्या या सगळ्यांच्याच आवडत्या कार्यक्रमात मी आरजे मुग्धा आपल्या सगळ्यांचंच मनापासून स्वागत करते. नेहमीप्रमाणे आज सुद्धा सावित्रीच्या लेकीला घेऊन आम्ही हजर झालो आहोत. त्या आहेत सौ कविता कदम, जे आपल्या बरोबर देवळाली येथून टेलिफोनिकच्या माध्यमातून संवाद साधणार आहेत. त्यांच्या बरोबर आपण गप्पा मारणार आहोत. अबॅकस यांना कसं समजलं, त्यांनी त्यांची अबॅकसची सुरुवात कशी झाली, त्याचबरोबर ते इतरही काय काय करतात हे सविस्तर आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. कविताताई, खूप खूप स्वागत आहे आजच्या आपल्या सावित्री अबॅकसच्या या कार्यक्रमात. जसं तसं अनेक शिक्षकांचे इंटरव्ह्यू आपल्या कार्यक्रमाच्या माध्यमातून होत गेलेत, त्यातून एवढं लक्षात आलंय की ब्रेन ट्रेनच्या माध्यमातून शिक्षकांची ही जी साखळी जोडली गेलीय ती अतिशय मोठी आहे. आणि दरवेळेस नवीन नवीन शिक्षकांचा इथे सहभाग होत असतो आणि परिचय देखील होत असतो. तर आज सुद्धा आम्ही तुमच्याशी याच विषयावर संवाद साधणार आहोत. तर सुरुवात आपण इथूनच करूयात की तुम्ही मूळच्या कुठल्या आहात.
1: मॅडम, मी मूळची पाथर्डीची आहे, पाथर्डी. आणि माझ्या लग्नानंतर मला नाशिक रोड देवळाली गाव इथे दिलेलं आहे.
0: आपलं शिक्षण कसं झालंय?
1: माझं शिक्षण प्राथमिक विद्यालयामध्येच झालेलं, मग नगरपालिकेच्या स्कूलमध्ये.
0: अच्छा.
1: आणि दहावी नंतर मग मी KTHM कॉलेजला ऍडमिशन घेतलेलं. ग्रॅज्युएशन लग्नाच्या आधी कम्प्लीट केलं आणि MCOM लग्नानंतर कम्प्लीट केलं मी 2 वर्ष.
0: बरं, लग्नानंतर तुम्ही अबॅकसचा क्लास जॉईन केलात का?
1: हो, लग्न झाल्यानंतर.
0: अच्छा. पण अबॅकस शिकत असताना काही अडचणी तुम्हाला आल्यात का?
1: हो, म्हणजे नेटवर्क इश्यू असायचा. एखादी समजा सर तर ऑनलाईनच घ्यायचे, कधी कधी काही समजलं नाही तर सरांना काही वेळेस नाईट शिफ्ट असायची, सरांना कधी जमायचं कधी नाही. पण सर आम्हाला रेकॉर्डिंग वगैरे खूप छान पाठवायचे आणि आम्ही त्यानुसार नोट्स वगैरे काढून करायचो आम्ही. म्हणजे मला स्वतःला शिकण्याची इच्छा होती, त्याच्यामुळे मी स्वतः प्रयत्न खूप करायची.
0: अबॅकस मध्ये तुम्हाला इंटरेस्ट कसा निर्माण झाला, म्हणजे त्याच्यामध्ये आवड कशी निर्माण झाली, अबॅकस शिकावं असंच का बरं वाटलं?
1: माझं पहिल्यापासून मला मॅथ्स आवडायचं करायला, म्हणजे ऍडिशन वगैरे माझं छान होतं. माझ्या घरातली फॅमिली सगळी अनएज्युकेटेड आहे, माझे मम्मी पप्पा जास्त शिकलेले नाही होते, त्यामुळे घरातला सगळं म्हणजे हिशोब वगैरे असेल तर मला ते करायला सांगायचे. आमची द्राक्षशेती असायची, तर मला कॅल्क्युलेशन वगैरे पहिल्यापासूनच आवडायचं आणि मॅथ्स माझा आवडीचा विषय आहे. आणि आत्ताच्या सध्याच्या मुलांना फक्त मोबाईल वरती कॅल्क्युलेट करणं वगैरे, पण हे मोबाईल पेक्षाही वेगळं, मुलांच्या ब्रेनची एक्सरसाइज होतेच अबॅकसमुळे. आपण इथं आपले माझ्या स्वतःच्या मुलांसाठी मी शिकण्याचा पहिले फर्स्ट प्रयत्न केला की मी माझ्या मुलांना काहीतरी वेगळं शिकवेल, या मनामध्ये माझी ही जिद्द होती आणि ते मी साध्य केलं. माझ्या स्वतःच्या मुलांना तर मी शिकवलं, पण इतर मुलांना पण मी भरपूर मुलांना मी अबॅकस शिकवलं.
0: खरंच खूप छान आहे. हे लग्नानंतर आपल्या स्वतःची ओळख निर्माण करायला एक खरंच एक क्षमता लागते जी तुमच्यामध्ये आहे. आणि लग्नानंतर तुम्ही सुरुवात केली हीच खूप मोठी गोष्ट आहे. आणि खरंच या गोष्टी बाकीच्या लोकांसाठी आणि आपल्या श्रोत्यांसाठी सुद्धा प्रेरणादायी ठरेल, यात तर काही शंकाच नाही. अबॅकसचे क्लासेस घेतात, त्याच तुम्ही इतरही क्लासेस घेतात का?
1: हो, मी रेग्युलर क्लासेस पण घेते आणि अबॅकस पण सॅटर्डे संडेला घेतो. आणि आम्ही अबॅकस क्लासमध्ये मुलांना खूप इंटरेस्ट येतोय, कारण ते आम्ही थोडंसं फिंगरिंग घेतो, कधी त्यांचं मेंटली अबॅकस घेतो, कधी टूलवर, मध्ये मुलांना वेगवेगळ्या प्रकारे शिकायला, त्यामुळे मुलांना 2 तास इतक्यात होऊन जातो तरी मुलांना असं वाटतं बसून राहावं.
0: अच्छा.
1: आणि मध्ये अबॅकस शिकवलं जातं मुलांना, त्याच्यामुळे त्यांना कंटाळा पण कमी येतो.
0: बरं, अबॅकसचे क्लासेस तुम्ही घ्यायला कधीपासून सुरुवात केली?
1: तरी 4 वर्ष झालेत माझा अबॅकस क्लास चालू आहेत.
0: आणि ह्या 4 वर्षांमध्ये अबॅकस शिकणाऱ्या मुलांमध्ये तुम्हाला काही सकारात्मक बदल दिसून येत आहेत का, किंवा काही त्याच्याबद्दल एक आमच्या श्रोत्यांसाठी एक खास अनुभव शेअर कराल का?
1: आता बऱ्याच मुलांचा मॅथ खूप कच्चा होतं, म्हणजे त्यांना त्या मुलांना सगळ्यात जास्त मुलांना प्रॉब्लेम होतो तर टेबल्स लर्न नाही होत मुलांचे, म्हणजे ते पुन्हा लर्न करतात पुन्हा विसरून जातात. आपण ओरली टेबल कसे लर्न करतो, डायरेक्टली आपण 2 1 2 2 4, पण आम्ही जेव्हा मुलांना फिंगरवर कसं कॅल्क्युलेशन करायचं आणि ते कसं माइंडमध्ये सेव्ह करायचं हे मुलांना जेव्हा आम्ही सांगितलं तेव्हा त्या मुलांना इतकं आनंद झाला. माझा एक मुलाला मॅथमध्ये खूप कमी मार्क्स पडायचे, त्याला मल्टिप्लिकेशन नव्हतं जमत, ऍडिशन पण नाही जमायचं, तो 4th स्टँडर्डला होता. पण ज्याने तेव्हापासून ज्याने अबॅकस क्लास जॉईन केला त्याला मॅथ बद्दल एक आवड पण निर्माण झाली आणि तो स्वतः टेबल्स बनवायला लागला आणि घरी त्याच्या मम्मी पप्पांना पण विशेष म्हणजे तो शिकवायचा. त्यांनी मला 2-3 टाइम कॉल करून सांगितले की मॅडम तुमच्यामुळे माझ्या मुलाचं मॅथ पक्क झालं. आणि तो आम्हाला स्वतःहून म्हणतात की मम्मी मला टेबल विचार, मला सम्स विचार, म्हणजे तो स्वतःहून अभ्यास करायला बसतो आणि आम्हाला पण कामाला सांगतो. म्हणजे फोन कमी बघणं, टीव्ही कमी बघणं आणि आम्हाला स्वतःहून मम्मी माझा अभ्यास घे ग हे बोलतो हे आमच्यासाठी खूप महत्वाचं आहे. आणि हे ऐकून मला पण इतका आनंद झाला की नाही आपण काहीतरी चांगलं काम करतोय आणि मुलांना अभ्यासाची एक छान सवय लावतोय. तो स्वतः काय करायचा, व्हिडिओ म्हणजे मम्मीला सांगायचा की मम्मी माझं रेकॉर्डिंग कर आणि इतर तू स्टेटस ठेवत जा की तुझ्या मुलाला बघ कसं येतंय काय. मग मला पण इतकं छान झालं आणि मी सुद्धा स्टेटस ठेवायला लागले त्या मुलाचे, त्यामुळे माझे पण क्लासमध्ये स्टुडंट वाढले आणि एक मुलांना एक छान एक आनंद मिळायला लागला.
0: तुम्हाला पण खूप अभिमान वाटत असेल आपल्या मुलाचा, इतका छान इतक्या कमी वयामध्ये तो तुमचा मोबाईल सोडून अभ्यासाकडे जास्त लक्ष देतोय आणि तुमच्याकडूनच अभ्याकस शिकतोय. अजून कोणती गर्वाची गोष्ट असू शकते?
1: मोबाईल मध्ये म्हणजे मुलांना प्रॅक्टिस साठी एक ऍप ओपन केलाय सरांनी, तर मुलं मोबाईल कमी आणि ऍप म्हणजे त्याच्यामध्ये कॅल्क्युलेशन असतात म्हणजे तो किती वेळात किती सोडवायचे. त्यामुळे मुलांना, मुलं मोबाईल कमी बघतात आणि ते दररोज फोन घेतल्यानंतर पहिले कॅल्क्युलेशन सॉल्व्ह करतात, आपल्याला आज किती मार्क्स पडत आहे, आपण आउट ऑफ पाडतोय का नाही, आज एक मार्क्स का कमी पडला. म्हणजे मुलं स्वतःहून स्वतःमध्ये ग्रोथ करण्याचा प्रयत्न करतात त्या ऍप मुळे पण.
0: म्हणजे अबॅकसचा जेव्हा तुम्ही क्लास सुरू केला तेव्हा पहिला मुलगा क्लासमध्ये जॉईन झाला तेव्हा तुमची आणि तुमच्या घरच्यांची काय रिएक्शन होती, काय प्रतिक्रिया होती?
1: मी सुरुवातीला अबॅकस क्लास म्हणजे मी माझ्या घरातल्यांना शिकवलं, माझी जॉईंट फॅमिली होती म्हणजे मला माझे दोन चार जणांच्या म्हणजे असं 16 मेंबर्स होते माझ्या घरामध्ये आणि माझी जॉईंट फॅमिली होती आणि घरातले कमी बाकीचे सगळेजण मला काय सांगायचे, तू सगळ्या मुलांचा अभ्यास घेत जा. म्हणजे सगळ्यांचा मला प्रोत्साहन होता मी, कारण छान असं कोणाला रागवणारी न रागवणारी होती म्हणजे, आणि मुलं माझ्या

0: मी काम सोडून या मुलांचा अभ्यास घेतेय, कारण फर्स्ट मी त्यांच्या मुलांना पहिले शिकवलं, त्यामुळे त्या सगळ्यांनी मला प्रोत्साहन आणि उत्तेजना दिलंच मला, आणि नंतर माझा क्लास पण सुरू झालेला.
1: क्या बात है. जेव्हा अबॅकस तुम्ही सुरू केलेलं शिकवायला आणि मुलांना ते चांगल्या पद्धतीने जमायला लागलं, तर तेव्हात काय तुमची प्रतिक्रिया होती, तेव्हा किती छान वाटत असेल तुम्हाला, याबद्दल काय सांगाल.
0: हो, मला छान, म्हणजे मला शिकवण्याची पहिल्यापासून, म्हणजे मी नन्नीकली एका संस्थेमार्फत एका शाळेमध्ये, आम्ही ते नगर देवळाली गावच्या शाळेमध्ये, मला शिकवण्याची एक म्हणजे सवय होती थोडीफार, का मुलांना कसं स्टे केलं पाहिजे काय, आणि त्यात पण घरामध्ये मी मुलांना शिकवतीये, मुलं सगळं माझं मन लावून ऐकतायत, आपण काहीतरी बोर्डवरती मुलांना आपण काहीतरी शिकवू शकतो, आणि ते मुलं मला टीचर मॅडम म्हणतात, हा रिस्पेक्ट मिळतोय मला, त्याचा खूप असा आनंद व्हायचा की घरातले मुलं पण टीचर हे कसं करू, एक छान आणि अदर रिस्पेक्ट इतर लोक करतायत आपला, ते ऐकून मनाला खूप आनंद मिळायचा.
1: सावित्री अबॅकसमुळे तुमच्या आयुष्यात काही बदल झालाय का, याबद्दल काय सांगाल.
0: हो, आम्हाला रेडिओ विश्वासवर बोलण्याची एक संधी मिळाली, आणि सगळ्यांना आमचं बोलणं ऐकायला जात आहे, हे ऐकूनच आम्हाला खूप आनंद होत आहे, आणि आमची सगळ्यांपर्यंत ओळख जाते पूर्ण महाराष्ट्रामध्ये, पूर्ण याच्यामध्ये, खूप छान. आणि तुमच्यामुळे आम्हाला बोलण्याची एक संधी मिळते, त्याबद्दल तुमचं पण आम्ही खूप मनपूर्वक आभारी आहोत मॅडम.
1: अबॅकसचा हा तुमचा क्लास आणि इतरही घरच्या कामांची जबाबदारी, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही कशा मॅनेज करतात.
0: आता सवय झाली आहे, म्हणजे माझा क्लासेस, मला जर त्या दिवशी क्लास असेल त्या दिवशी माझं काम नेहमीप्रमाणे पटकन आवरून माझं स्वतः क्लास हँडल करणं थोडस होते धावपळ, पण एक मॅनेज करण्याची सवय झालेली आहे मला आता.
1: क्या बात है. म्हणजे तुमचा हा प्रवास एकंदरीतच सगळ्या महिलांसाठी प्रेरणादायी ठरेल, यातूनच सगळ्या महिलांना, आपल्या श्रोत्यांना सुद्धा यातून प्रेरणा मिळेल, यात तर काही शंकाच नाही. म्हणजे सावित्री अबॅकसचा प्रवास, म्हणजे याच्यासाठी तुम्हाला मार्गदर्शन कोणाचं मिळालं, तसंच पाठिंबा कोणाचा मिळाला.
0: आम्हाला सरांचा आणि मॅडमचा भरपूर पाठिंबा होता, आणि त्यात माझे मिस्टर पण, माझे मिस्टर एक होमिओपॅथी डॉक्टर आहेत, ते मला फुल सपोर्ट, म्हणजे त्यांचं म्हणणं होतं की इनी काहीतरी स्वतः काहीतरी करावं, स्वतःच्या घरातलेच फक्त कामं न करता काहीतरी इने केलं पाहिजे, त्यांचं असं खूप इच्छा होती आणि त्यांची इच्छा पूर्ण झाली, त्याच्यामुळे ते मला पूर्णपणे हेल्प करतात. कधी ट्युशन समजा मला काही बायचान्स इमर्जन्सी काम जर स्वतः ट्युशन हँडल करतात मुलांना, ते पण माझ्याकडे अबॅकस शिकून घेतलं त्यांनी, आणि ते थोडंफार मुलांचा ट्युशन घेतात, मला पूर्ण पाठिंबा त्यांचा आहे माझ्या मिस्टरांचा. आणि माझ्या मुलाला पण आता बऱ्या, माझा मुलगा 6th स्टँडर्डला आहे, तो पण पूर्ण लेवल, त्याच्या आता 6th लेवल चालू आहे, तो पण मला खूप सपोर्ट करतो की मम्मी तुझं काम असेल तर मी मुलांना सांभाळेल, पण तू ट्युशन बंद करू नको, कधी चिडली मी. तर दोघांचा पण मला पूर्ण सपोर्ट आहे, माझ्या मिस्टरांचा आणि माझ्या मुलांचा पण.
1: खरंच हे इतकं सगळं सांभाळून, एवढं सगळं मॅनेज करून आणि लग्नानंतर नवऱ्याचा हा सपोर्ट एका बाईसाठी खूप महत्वाचा असतो, त्यांच्यामुळेच एका बाईचा आत्मविश्वास वाढत असतो, हे खरंच खूप अभिमानाची गोष्ट आहे.
0: माझ्या मिस्टरांमुळे खूप वाढलेला आहे, म्हणजे त्यांना असं कधी वाटलं नाही की हे काम सोडून बसलेली आहे मग हिला कोणी रागवेल का, ते स्वतः इतरांना सांगतात. तशा सासूबाई पण माझ्या खूप छान आहेत, म्हणजे त्यांनी पण कधी मला म्हणजे बोलला नाही की तू काम सोडते, बाकीचा जावांची तरी थोडेफार असेल चालू राहत असेल, पण माझ्या सासूबाईंनी पण मला भरपूर बऱ्यापैकी साथ दिलेली.
1: बरोबर आहे. घरच्यांचा जर सपोर्ट असेल एका बाईला, तर ती बाई काहीही करू शकते. या अबॅकसच्या या प्रवासामध्ये तुम्ही निकुंभ सरांचा उल्लेख केला, तर म्हणजे तुमची आणि निकुंभ सरांशी ओळख कशी झाली.
0: सरांची आणि माझी ओळख एका कार्यक्रमामध्ये झालेली, म्हणजे आमचा 8 मार्च रोजी महिला दिनामुळे आमचा एक प्रोग्राम असायचा, तर त्या प्रोग्राम मध्ये आम्हाला म्हणजे सगळ्या त्या ठिकाणी सरांना पण तिथे बोलवलेलं होतं गेस्ट म्हणून, त्या ठिकाणी सरांची आणि माझी ओळख झालेली. सरांचं बोलणं, सरांची ते इतरांची हे करण्याची पद्धत आम्हाला ती खूप आवडलेली, म्हणजे सरांचं आणि फर्स्ट टाइम सरांची आणि माझं सरांची हे झालेलं, पण सरांचं बोलण्यामुळे आम्ही सरांवरती इम्प्रेस होऊन सरांसोबत क्लास जॉईन करायचं ठरवून दिलं. सगळ्या नन्नीकलीच्या बऱ्यापैकी भरपूर शिक्षिका ह्या नन्नीकली संस्थेमधून आम्ही सरांशी हे झालेलो. माझी बहीण, छोटी बहीण, मोठी बहीण, असं कधी सरांनी आम्हाला हे नाही केले की नाही, कधी रागवतात पण काही चूक झाली तर कधी प्रेमाने पण सांगतात, त्याच्यामुळे आम्हाला एक सरांबद्दल मोठ्या भावाप्रमाणे त्यांच्याबद्दल आम्हाला एक आदर आहे.
1: नक्कीच. आपल्या विद्यार्थ्यांसाठी आणि आपल्या श्रोत्यांसाठी आपण काय संदेश देऊ इच्छिता.
0: हो, मुलांनी अबॅकस क्लास जॉईन करावा, प्रत्येक मुलांनी अबॅकस शिकावं हे मला वाटतं, कारण त्यामुळे ब्रेन एक्सरसाइज खूप छान होते आणि आपण दोन्ही हँड युज करून कॅल्क्युलेशन करतो ही खूप मोठी गंमत आणि एक छान आहे. आजपर्यंत आपण फक्त राईट हँडचा जास्त युज करतो, पण आपण दोन्ही हँड जेव्हा लेफ्ट आणि राईट हँड युज करतो ते इतरांपेक्षा आपण खूप ऍक्टिव्ह आणि छान आहो, असं मुलांनी पण स्वतःला हे केलं पाहिजे आणि प्रत्येक मुलांनी स्वतःहून सांगितलं पाहिजे तुम्ही पण अबॅकस क्लास जॉईन करावा, असं टीचरांनी पण मुलांना छान शिकवलं गेलं तर मुलं स्वतःहून इतर मुलांना पण सांगतील की तुम्ही पण अबॅकस क्लास करा, छान आहे. बस मुलांना पण मी हे सांगेल आणि स्त्रियांनी पण स्वतःसाठी जीवन जगावं, फक्त घरातलं कामच नाही करू असं मला वाटतं.
1: वा, खूप छान. खरंच ही खूप छान गोष्ट आहे, तुम्ही जे हे काम करता सगळ्यांसाठी अबॅकससाठी खरंच खूप महत्वाची गोष्ट आहे. आणि कविता मॅडमांनी आपल्या सगळ्यांना महिलांना हा संदेश दिलाय की लग्नानंतर संसारामध्येच अडकून न जाता आपली स्वतःची वेगळी ओळख निर्माण करायला विसरू नका.

0: नका, आपलं स्वतःचं जीवन जगायला विसरू नका, आणि तुम्हाला जे आवडतंय तुम्ही ते करायला शिका, तुम्हाला जे जर छंद आहेत ते जोपासायला शिका, अशी शिकवण मॅडमांनी दिलेली आहे. नक्कीच कविता मॅडम, तुमचं खूप खूप धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. खरंच तुमच्या सगळ्यांची टीम खरंच खूप सुंदर आहे आणि प्रत्येक जण सरांबद्दल भरभरून बोलत असतो, कौतुक करत असतो. सरांमुळे त्यांना जे एक मानाचं स्थान मिळालं आहे, नो डाऊट यात तुमची ही खरीच मेहनत आहे. पण जी एक संधी देण्यासाठी काहीतरी गोष्ट घडावी लागते ना, तर ती सरांमुळे तुम्हाला ही संधी मिळालेली आहे आणि खूप सुंदर पद्धतीने तुम्ही काम करत आहात. तुमची स्वतःची एक ओळख निर्माण झालेली आहे. खरोखरच तुमचा हा प्रवास अनेकांसाठी प्रेरणा ठरेल, यात तर काही शंकाच नाही. तुम्हा सर्वांचं खूप खूप कौतुक आहे. तुमची ही जी साखळी आणि अॅबॅकसचा हा प्रसार तुम्ही असाच करत राहा, मनापासून तुम्हाला मी ह्या शुभेच्छा देते. आणि कविता मॅडम, आज तुम्ही वेळ काढण्यात इतकी छान माहिती आपल्याला दिली आहे, खरंच खूप छान रंगली ही आपली ही मुलाखत, त्याबद्दल मी आपले मनापासून आभार मानते. खूप खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून आणि पुन्हा एकदा तुम्हाला खूप शुभेच्छा देते तुमच्या प्रवासासाठी, तुमच्या पर्सनल लाईफ साठी सुद्धा.
1: थँक्यू, थँक्यू सो मच मॅडम. आणि तुम्ही मला बोलण्याची संधी दिली, मला खूप छान वाटतंय आणि माझ्या मनातलं म्हणजे इतरांना मला सांगण्याची संधी मिळते, त्याच्यामुळे मला खूप आनंद पण होत आहे बोलताना. थँक्यू सो मच मॅडम.
0: सावित्री अॅबॅकसच्या या कार्यक्रमात आता वेळ झाली आहे निरोपाची. मी आरजे मुग्धा या कार्यक्रमात आपला निरोप घेते, पण तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

0: शेती म्हणजे समृद्धी, शेती म्हणजेच संपत्ती. येत्या खरीपाच्या हंगामात याच शेतीतून सोनं पिकवण्यासाठी घेऊन येत आहोत कृषी विशेष कार्यक्रम पीक उत्पादन वाढीची पंचसूत्री. सादर करते आहेत डॉक्टर कल्याण पांडुरंग देवळाणकर. जरूर ऐका दर गुरुवारी सकाळी 7:50 आणि पुनःप्रसारण दर सोमवारी 7:50 फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर.
1: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना
2: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
1: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
2: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
1: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 247 2626 या आमच्या क्रमांकावर.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 0253 247 2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

0: दुपारचे 4 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: This hour is brought to you by विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
2: संचयात समृद्धी.
3: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटरब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेफ्ट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
3: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
5: नमस्कार श्रोते हो, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. रसिक हो, मी राधिका जोशी आपलं स्वागत करते आहे. आजच्या आपल्या कार्यक्रमाचं नाव आहे स्वरसंध्या, ओळख रागांची मैफिल गीतांची. अभिजात संगीताची ओळख करून घेता घेता रागांवर आधारित गीतांच्या या मैफिलीत आपलं मनापासून स्वागत. रसिक हो, तुम्हाला सुरमय दुपारच्या सुंदर शुभेच्छा. रसिक हो, या कार्यक्रमात मी तुम्हाला हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातील एका रागाची ओळख करून देत असते. अर्थातच त्यात थोडं शास्त्रीय आणि थोडं फिल्मी गायन असणार आहे. श्रोते हो, वर्षा ऋतू नुकताच सुरू झालेला आहे आणि आपल्याला ओढ आहे मल्हार या रागाच्या सुरावटींची. ज्येष्ठ पौर्णिमा म्हणजे वटपौर्णिमा येते आहे. कालपर्यंत पांढऱ्या भुऱ्या रंगांचे ढग जांभुळके होऊ लागले आहेत बघा. रात्रभर पावसाळी वारे सोसाटून वाहत आहेत. काळ्या ढगांनी भरलेलं आभाळ, त्यामुळे अंधारून येऊन कुंद झालेली हवा आणि या पार्श्वभूमीवर प्रियकराच्या विरहाने व्याकुळ झालेली त्याची वाट पाहणारी प्रिया, अशा या वातावरणाशी एकरूप होणारा राग म्हणजे राग मल्हार. मल्हारचे वेगवेगळे प्रकार आणि त्यातील शास्त्रीय आणि फिल्मी गाणी आपण गेले 2-3 गुरुवार ऐकत आहोत. आज आपण मल्हार या रागाचा जरासा अनवट, फारसा गायला न गेलेला असा एक सुरमयी राग ऐकणार आहोत. त्याचं नाव आहे सूर मल्हार. कृष्णलीलेच्या गीतरचना करणारा सूरदास या रागाचा निर्माता आहे बरं का. सूरदासाने निरनिराळ्या रागांमध्ये अनेक गीते लिहिली आहेत. सूरसागर या नावाने त्याच्या गीतांचा संग्रह प्रसिद्ध आहे. श्रोते हो, सर्वप्रथम आपण या रागाचा स्वर विस्तार ऐकूया.

श्रोते हो सूर मल्हार हा राग सारंग या रागाशी जवळीक साधणारा राग आहे. हा राग उत्तरांग प्रदान म्हणजे जास्तीत जास्त मध्य आणि तार सप्तकात गायला जातो. काफी थाटातून आलेल्या या रागाची जाती ओडव शाडव अशी आहे. या रागात दोन्ही निषाद येतात. आरोहामध्ये गंधार आणि दैवत तर अवरोहामध्ये दैवत वर्ज आहेत. वादी मध्यम आणि संवादी षड्ज आहे. वर्षा ऋतूमध्ये हा राग केव्हाही गायला जातो, परंतु इतर वेळी मात्र मध्यान्हीच्या वेळी गायला जाणारा असा हा राग आहे. श्रोते हो म रे प म ध प नि ध प असा वक्री असणारा स्वर समूह या रागामध्ये वारंवार येत असतो. एकच फिल्मी गाणं या रागावर आधारित स्वरबद्ध केलं आहे, ते मी नंतर तुम्हाला आज ऐकवणारच आहे. परंतु श्रोते हो सर्वप्रथम आपण या रागातील एक पारंपारिक बंदिश ऐकूया. बरखा ऋतू डायरी हमारी, आवाज आहे पंडित विजय कोपरकर यांचा.

श्रोते हो, पंडित व्यंकटेश कुमार यांच्या आवाजातील एक त्रितालातील प्रसिद्ध बंदिश ऐकूया. वादरवा बरसन को आए, वादरवा बरसन को आए.

श्रोते हो, राम राज्य या चित्रपटासाठी वसंत देसाई यांनी संगीत दिलेलं एक गाणं सूर मल्हारची ओळख करून देतं बरं का. आवाज आहे लता मंगेशकर यांचा.

0: श्रोते हो, सूर मल्हार हा राग अनवट असल्यामुळे, जास्त गायला न गेल्यामुळे या रागातील फिल्मी संगीत आपल्याला फारसं ऐकू शकले नाही, परंतु तरीही आपल्याला या रागाची ओळख मात्र नक्कीच झाली असावी. जाता जाता गदी माडगुळकर यांच्या कवितेतील ओळी आठवतात. डोंगराच्या मायेसाठी रूप वाफेचे घेऊन नदी तरंगत जाते, डोंगराच्या मायेसाठी रूप वाफेचे घेऊन नदी तरंगत जाते, पंख वाऱ्याचे लावून, पंख वाऱ्याचे लावून. पुन्हा होऊन लेकरू नदी वाजवते वाळा, पान्हा फुटतो डोंगरा आणि येतो पावसाळा. श्रोते हो, मल्हार मालिकेतील मेघ मल्हार या रागाची ओळख आपण पुढच्या गुरुवारी करून घेणार आहोत. आता आपला निरोप घेते आहे, पुन्हा भेटूया पुढील गुरुवारी दुपारी 4 वाजता रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तोपर्यंत नमस्कार.
1: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना
2: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
1: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
2: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
1: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
3: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूयात बागी या चित्रपटामधलं अभिजित आणि सहकार निघालेलं समीर यांचं गीत. गीताला संगीत साज आहे आनंद मिलिंद यांचा.

गोष्ट देशपांडे काकांची, कदाचित आपल्याही घरची. रविवारची सकाळ होती. नेहमीप्रमाणे देशपांडे काका सकाळी फिरायला गेले. घरी आले, चहा घेतला आणि निवांत वर्तमानपत्र वाचत बसले. घरात सर्व काही नेहमीसारखे सुरू होते. मुलगा इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षाला होता. मुलगी पुण्यात MBA करत होती. पत्नी स्वयंपाकघरात कामात व्यस्त होती. थोड्याच वेळाने त्यांच्या पत्नीने पाहिलं, देशपांडे काका काही बोलत नव्हते.

0: यांचा मागमूसच लागत नव्हता. आजही त्या पैशांचं नेमकं काय झालं हे कदाचित कोणालाच माहीत नाही अशी देशपांडे कुटुंबाची गोष्ट दुर्दैवाने अपवाद नाही. आपल्या आजूबाजूलाही असे अनेक देशपांडे आहेत. भारतात विविध वित्तीय संस्थांकडे वारसदार पुढे न असल्यामुळे सुमारे 78,000 कोटींची रक्कम आजही पडून आहे. रस्त्यात 1 रुपयाचे नाणे पडले तर ते उचलण्यासाठी ट्रॅफिक मध्ये जीव धोक्यात घालून उचलणारे आपण स्वतःच्या आयुष्याच्या कमाईची माहिती आपल्या कुटुंबाला मिळावी याबाबत किती निष्काळजी असतो. याच विचारातून बियॉन्ड विल लाईफ अँड लेगसी वर्कबुक तयार करण्याचा विचार मनात आला. हे फक्त एक वर्कबुक नाही तर आपल्या कुटुंबासाठी माहितीचा विश्वासार्ह खजिना आहे. आपण मागे ठेवलेली जबाबदारी प्रेम आणि काळजी आहे. यामध्ये आपण एकाच ठिकाणी नोंदवू शकता बँक खात्यांची माहिती, जमिनी आणि मालमत्तेचे तपशील, फिक्स डिपॉझिट्स, म्युच्युअल फंड्स आणि शेअर गुंतवणूक, विमा पॉलिसी, पेन्शनची माहिती, वैयक्तिक आणि कौटुंबिक तपशील, तसेच वार्धक्य, आरोग्य, महत्वाच्या सूचना आणि आपल्या कुटुंबासाठी आवश्यक मार्गदर्शन. बियॉन्ड विल लाईफ अँड लेगसी वर्कबुक आता अमेझॉन वर सुद्धा उपलब्ध आहे. किंमत आहे 1,500 रुपये. आपल्या जाण्याचे दुःख कोणी कमी करू शकत नाही, पण आपल्या निष्काळजीपणामुळे त्यांच्या जीवनात भर पडू नये एवढी काळजी आपण आजच घेऊ शकतो. बियॉन्ड विल मध्ये सर्व तपशील लिहून ठेवा, म्हणजे उद्या आपल्या अनुपस्थितीतही आपल्या कुटुंबाला तुमची साथ, तुमचे मार्गदर्शन आणि तुमचे प्रेम जाणवत राहील. कदाचित आपल्या कुटुंबासाठी आपण देऊ शकणारी हीच शेवटची आणि सर्वात मौल्यवान भेट असेल, कारण मृत्यूपत्र फक्त संपत्ती कोणाला मिळेल हे सांगते. बियॉन्ड विल आपल्या कुटुंबाला आवश्यक असलेली उर्वरित सर्व माहिती जतन करून ठेवते. माहिती संकलन ऍडव्होकेट महेंद्र एकबोटे, क्रिएटर
1: गुलाम अली यांनी गायलेलं बेवफा या चित्रपटामधलं समीर यांचं गीत आता ऐकूयात. संगीतकार नदीम श्रवण.

0: इंजिनिअरिंगला ऍडमिशन घ्यायचंय पण कन्फ्युज आहात.
1: कम्प्युटर घ्यावं की आयटी, एआय, मेकॅनिकल की दुसरी कोणती ब्रांच निवडायची?
0: तुमचं करिअर फक्त 4 वर्षांसाठी नसतं, ते असतं पुढच्या 40 वर्षांसाठी आणि योग्य करिअर डिसिजनच बनवतं सक्सेसफुल फ्युचर.
1: म्हणूनच एड्युकॉन घेऊन आले आहे एक्सपर्ट एज्युकेशनल काउन्सिलिंग, योग्य करिअर गायडन्स, राईट ब्रांच सिलेक्शन, राईट कॉलेज सिलेक्शन आणि तुमच्या फ्युचर साठी योग्य डिरेक्शन.
0: आजच संपर्क करा एड्युकॉन, स्वप्नील जोशी, 9422283655.
2: करिश्मा या चित्रपटामधलं आशा भोसले आणि किशोर कुमार यांनी गायलेलं गीत आता आपण ऐकणार आहोत. संगीत दिलं आहे राहुल देव बर्मन यांनी.

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 247 26 26 या आमच्या क्रमांकावर.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक
1: सायंकाळचे 5 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव बँक.
3: संचयात समृद्धी.
4: विश्वास बँकेची एटीएम सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव बँक लिमिटेड नाशिक. संचयात समृद्धी.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
6: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: अहो आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: अटी व शर्ती लागू.

आवडलेले पुस्तक या कार्यक्रमात आपण ऐकू शकणार आहात विविध वाचकांना आवडलेल्या पुस्तकाचा परिचय. प्रसारण दर शनिवारी सकाळी 8 वाजता. तेव्हा ऐकायला विसरू नका मला आवडलेलं पुस्तक.

0: आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8380016512 आणि 02-5523-247-2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

विश्वास, विश्वास ग्रुप आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा जलालपूर नाशिक आयोजित सूरविश्वास रम्य सकाळी शास्त्रोक्त सुरांची बरसात. शास्त्रीय गायक आहेत अनिरुद्ध वृषाली विश्वास भिडे, साथसंगत धवल कांचन नितीन कुंटे, तबला विनोद उषा विष्णू पुराणिक संवादिनी, आयोजक विश्वास लीलावती जयदेव ठाकूर, कुटुंब प्रमुख विश्वास ग्रुप, डॉक्टर मनोज कमल एकनाथ शिंपी, अध्यक्ष विश्वास ज्ञान प्रबोधिनी अँड रिसर्च इन्स्टिट्यूट नाशिक, रुचिता पार्थ महाजन ठाकूर, समन्वयक रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, संकल्पना विनायक आशा पुरुषोत्तम रानडे, ग्रंथ तुमच्या दारी, सूत्रसंचालन डॉक्टर स्मिता विजय गोविंद मालपुरे. रविवार दिनांक 19 जुलै 2026 रोजी सकाळी 7 वाजता. ठिकाण विश्वास गार्डन, ठाकूर रेसिडेन्सी, विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेसमोर, सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक. प्रवेश विनामूल्य.

आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमान सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंत नगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.

0: पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे? आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 247 2626 या आमच्या क्रमांकावर.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

आपकी फरमाइश। श्रोते हो तयार आहात ना तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी? आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता, कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोर वरून किंवा ऍप स्टोर वरून रेडिओ विश्वास हे ऍप। कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता। त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8380016512। आपल्या आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत। तेव्हा जरूर सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या। गाणे गा।

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक
1: सायंकाळचे 6 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक.
3: संचयात समृद्धी.

0: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेफ्ट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
1: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
0: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

आर्थिक गुंतवणुकीचे योग्य नियोजन म्हणजे भक्कम भविष्याचा आधार. याच पैशाची गणित सोपी करून सगळ्यांना अर्थसाक्षर करणारा आमचा कार्यक्रम जरूर ऐका अर्थविश्व, दर मंगळवारी दुपारी 12:30 आणि पुनःप्रसारण त्याच दिवशी रात्री 8:00. सादर करते प्रमोद पुराणिक, अर्थविश्व फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर.

0: अहो आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आजच

तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटरचं उत्तम ज्ञान मिळवायचंय, तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 98504500 आणि 98349 52278.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253 2 47 26 26 किंवा 83 800 16 512 ह्या क्रमांकावर.

0: बँक शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.

0: पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक।
1: सायंकाळचे 7 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8। तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
3: संचयात समृद्धी।
4: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध। विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
1: रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज। रसिक हो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज। आणि आता आम्ही प्रसारित करत आहोत आजच्या काही उर्वरित कार्यक्रमांची रूपरेषा। सायंकाळचे 7 वाजले आहेत। रूपरेषेनंतर आपण ऐकू शकणार आहात शुभंकर होती। 7:10 आपण ऐकू शकणार आहात कार्यक्रम मनाचा आरसा, सादरकर्त्या राधिका जोशी। रात्री 8 आम्ही प्रसारित करणार आहोत ओठावरली गाणी ह्या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण, सादरकर्ते विकास भावे। रात्री 9 आपण ऐकू शकणार आहात गुंजन मनातले ह्या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण, सादरकर्त्या ज्योती चौधरी। रात्री 10 आपण ऐकू शकणार आहात हिंदोळा ह्या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण, सादरकर्त्या हेमांगी देशपांडे। रात्री 10:30 आपण ऐकू शकणार आहात स्वरसंजीवनी ह्या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण, सादरकर्ते सुहास जोशी। रात्री 11 आपण ऐकू शकणार आहात चिरंतन गाणी ह्या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण, सादरकर्ते श्रीकृष्ण कुलकर्णी। सकाळी 4 आपण ऐकू शकणार आहात भक्ती संगीत। 6:05 आपण आस्वाद घेऊ शकणार आहात गोंदवलेकर महाराज यांचे विचार ह्या कार्यक्रमाचा, सादरकर्ते दत्ता सरदेशमुख। सकाळी 6:10 भक्ती संगीत। 6:30 आम्ही प्रसारित करणार आहोत कार्यक्रम दासबोध, सादरकर्ते पद्माकर देशपांडे। 6:35 प्रसारित होईल कार्यक्रम प्रभात विश्व, सादरकर्ते ऋषिकेश अयाचित। तर ही होती आजच्या आमच्या काही ठळक कार्यक्रमांची रूपरेषा। ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

0: श्रोते हो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज। मी आहे राधिका जोशी, सादर करते आहे कार्यक्रम मनाचा आरसा समर्थांचा वारसा। श्रोते हो, या कार्यक्रमात आपले मनापासून स्वागत। मनाचे श्लोक हा समर्थ रामदास स्वामींचा एक असा ठेवा आहे की जो आजही आपल्याला जगण्याची दिशा देतो। सुसंस्कारित आणि सुदृढ मन असलेली पिढी घडवणे हेच या कार्यक्रमाचे उद्दिष्ट आहे। बरं का श्रोते हो, या कार्यक्रमात एक मनाचा श्लोक, त्याचा सोपा सरळ अर्थ आणि त्या अनुषंगाने मिळणारा संदेश असणार आहे। श्रोते हो, आजच्या श्लोकाचे निरूपण समर्थ भक्त निलाताई इनामदार यांच्या आवाजात।
1: जय जय रघुवीर समर्थ श्रीराम। मनोबोध श्लोक क्रमांक 107। मना कोप आरोपणा ते नसावी,

0: श्रीराम। श्रोते हो, मागच्या श्लोकात निवाला, शांत झाला, प्रसन्न झाला असं वर्णन आलं आहे। ही शांती प्रसन्नता आपल्या मनात स्थिरावली पाहिजे, यासाठी समर्थनी उपाय सांगितले आहे। राग संताप येऊ दे नाही हा पहिला उपाय। पण संसारात व्यवहारात अशी परिस्थिती असते की जे हवं ते मिळत नाही, जे घडू नये असं वाटतं ते घडतं। आपल्या जवळचे लोक, नातेवाई, सगळे सोयरे वागू नये, बोलू नये असे वागत असतात, त्यावेळी कर्तव्य बुद्धीने रागवणे आवश्यक आहे। कोप आरोपणात नसावी याचा अर्थ राग येऊ दे नये असा नाही, पण त्याचबरोबर रागाला आपल्या डोक्यावर बसू देऊ नये, नाहीतर मग आपली अवस्था अतिराग निभीक माग अशी होते। जर आपल्याला राग आला नाही, आपण संतापलो नाही, तर समाजात आपली काही किंमतच राहणार नाही। या संदर्भात एक दृष्टांत असा आहे की एक विषारी नाग आपल्या वारुळा जाऊन कोणी चालला की त्याला दंश करत असे, फुतकारत असे, त्यामुळे सगळी लोक त्या नागाला घाबरून राहत। एकदा एक साधू तिथून जात असताना नागाने त्याला घाबरवलं, तेव्हा साधूने त्याला उपदेश करून लोकांना घाबरून सोडणं चांगलं नाही असं समजावलं। तेव्हापासून त्या नागाने लोकांना दंश करणं, फुतकारणं सगळं सोडून दिलं, शांत वेटळे घालून बसू लागला। लोक सुरुवातीला घाबरले, पण थोड्याच दिवसात त्यांची भीड शेपली, त्यांना कळून चुकलं की आता हा काही चावणार नाही। मग लोकांनी, मुलांनी त्याला डिवचले, दगड मारले, बिचारा नाग तसाच सहन करत राहिला। काही दिवसांनी तो साधू पुन्हा त्या गावात आला आणि त्या वारुळा जवळून जात असताना पाहिलं तर तो सतेज नाग अगदी गलित गात्र झाला होता। साधूने विचारपूस केल्यावर त्यानं साधूच्या सांगण्याप्रमाणे सांगितलं की मी तुम्ही सांगितलं तसं वागतोय। त्यांची भीती नाशी झाल्यावर लोकांनी त्याची अशी अवस्था केली। तेव्हा साधू म्हणाला, अरे बाबा तुला चावू नको असं म्हणाल होतो, तुला नुसतं फुतकारायला काय झालं होतं, लोकांना फक्त घाबरवायचं। त्यामुळे राग संताप याचा त्याग करून चालत नाही, वेळ प्रसंगी रागवावंच लागतं। रागाच्या अधीन होऊन वागण्या बोलण्यातलं तारतम्य सुटू देऊ नये। आपल्या स्वभावामुळे, रजोगुणाच्या तमोगुणामुळे, प्रभावामुळे आपली आवड हीच मुळात अनिष्ट होते। विविध विषय आसक्ती फार घातक आहे, ती टाळली पाहिजे। ही संगत शेवटी बुद्धिनाशापर्यंत नेऊन पोहोचवते, त्यासाठी समर्थांनी त्याला चांडाळ म्हणून शिवी घातली आहे। खरं म्हणजे सत्वगुण ही मनाची वृत्ती आहे, पण ही वृत्ती प्रभावी असते रजोगुण। हा गुण माणसाला भुलवतो, याच्या गुणाने अहंकार वाढतो, स्वार्थ बळावतो, म्हणून सावध राहिलं पाहिजे। मनाला शांत राखण्याचा उपाय म्हणजे संत सज्जनांच्या संगतीत राहणे। संगतीचा, वातावरणाचा माणसावर निश्चित परिणाम होतो, त्यासाठी सहवासात, संतांच्या सान्निध्यात राहणाऱ्या व्यक्तीची वृत्ती सुद्धा अनुकूल असावी लागते। ध्येय निश्चित हवं असतं, प्रगती करून घेण्याची उत्कट इच्छा असली पाहिजे, विवेक जागृत असला पाहिजे, जे ऐकलं पाहिलं त्याचं मूल्यमापन करता आलं पाहिजे। मोक्ष भागी विभागी याचा अर्थ मोक्षात तुझा भाग आहेच, तुझा तो अधिकार आहे, पण तो अधिकार प्रस्थापित करता आला पाहिजे। शुद्ध, शांत, निर्मल, प्रसन्न असणं हेच मनाचं मूलभूत स्वरूप आहे, आणि तेच त्याने प्राप्त करून घ्यायला हवं। जय जय रघुवीर समर्थ।
1: श्रोते हो, याबरोबरच मी राधिका जोशी आता आपली रजा घेते आहे। पुन्हा भेटूया याच वेळी याच ठिकाणी, तोपर्यंत तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास। धन्यवाद।

सामान्यातूनच घडतात असामान्य व्यक्तिमत्व. अशाच सगळ्यांपेक्षा वेगळ्या ठरलेल्या आणि कौतुकाला पात्र असणाऱ्या व्यक्तींना भेटूया आमच्या बाळू ऑन एअर या कार्यक्रमातनं. सादर करते डॉक्टर राजेश आहेर. ऐका दर रविवारी दुपारी 1 वाजता आणि पुनःप्रसारण दर बुधवारी रात्री 9 वाजता फक्त रेडिओ विश्वासवर.

0: अहो आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: अटी व शर्ती लागू.
4: राज, आपण लग्न कधी करायचं?
5: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
4: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
5: मग आता पुढे काय करायचं?
6: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
5: पण मग संपर्क कुठे करायचा?
6: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 02-5327-2426 या क्रमांकावर.
4: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
5: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

0: पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे? आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.

आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंत नगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.

0: लाडक्या पाळीव प्राण्यांची काळजी आणि त्यांची संपूर्ण माहिती या सगळ्याच गोष्टींचा माहितीपूर्ण वेध घेऊया आमच्या दुनिया पाळीव प्राण्यांची या महत्त्वपूर्ण कार्यक्रमातनं. जरूर ऐका दर मंगळवारी संध्याकाळी 5 वाजता आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी संध्याकाळी 5 वाजता. सादर करते डॉक्टर सुनील देशपांडे फक्त रेडिओ विश्वासवर.
1: अजय डोंट माइंड, लेकिन इतना अच्छा मौसम है और तुम इन बीमारियों के अलावा और कुछ नहीं सोचता. गुलफाम साहब के फैन हो, कोई शायरी वायरी नहीं आती क्या?
2: बिल्कुल आती है, सुनाओ.
1: सुना.
2: अर्ज है, दवा भी काम ना आए कोई दुआ ना लगे, दवा भी काम ना आए कोई दुआ ना लगे, मेरे खुदा किसी को प्यार की हवा ना लगे. आदाब.

0: बँक शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

0: बस टाइम चेक टाइम चेक. रात्रीचे 8 वाजलेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM. तुमचं जगणं तुमचा आवाज. दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक. संचयात समृद्धी.
1: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेफ्ट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
2: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: नमस्कार, रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: मी विकास भावे ठाणे इथून बोलतो आहे. ओठावरलं गाणं या कार्यक्रमात रेडिओ विश्वासच्या सर्व रसिक श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत. प्रेम, मग ते प्रियकर प्रेयसीचं असो, भावा बहिणीचं असो, नाहीतर आई मुलाचं असो, प्रेम द्यावे, प्रेम घ्यावे, प्रेम सर्वासी वाटावे, हीच प्रेमाची खरी व्याख्या आहे. आईचं आपल्या मुलावर नेहमीच निरपेक्ष आणि नितांत प्रेम असतं, ज्या प्रेमाची कधीच तुलना केली जात नाही. मित्र हो, आज पाहूया शब्दप्रभू ग दि माडगुळकर यांनी लिहिलेलं एक सुंदर गाणं, ज्याचे शब्द आहेत, लिंब लोण उतरू कशी असी दूर लांब तू, लिंब लोण उतरू कशी असी दूर लांब तू, इथून दृष्ट काढते निमिष एक थांब तू, इथून दृष्ट काढते निमिष एक थांब तू. नोकरी धंद्याच्या निमित्ताने आपल्यापासून आणि घरापासून लांब गेलेल्या या मुलाची अनुपस्थिती त्याच्या आईला चांगलीच जाणवते आहे. आता जरी तो मोठा झाल्यावर आपल्या घरापासून दूर गेला असला तरी त्याला काय हवं नको ते पाहण्यात, लहानपणापासून त्या मुलाचा अभ्यास घेण्यात तिचा संबंध दिवस जात असे. आज मात्र तिचा मुलगा तिच्यापासून लांब गेला आहे, त्यामुळे ती त्याला विचारते आहे, हातामध्ये लिंबू आणि मीठ घेऊन मी नेहमीप्रमाणे तुझी दृष्ट काढायला उभी राहिले खरी, पण नंतर माझ्या लक्षात आलं की तू माझ्यापासून शेकडो योजने दूर गेला आहेस. आता एक काम कर, जिथे असशील तिथेच उभा राहा, मी इथूनच तुझी दृष्ट काढते, म्हणजे माझ्या राजाला कोणाची नजर लागणार नाही. एक टाच मजसी तू उभ्या जगात लाडका, एक टाच मजसी तू उभ्या जगात लाडका, तूच दुःख सागरी उभवलीस द्वारका, सर्व भार घेतला असा समर्थ खांब तू, इथून दृष्ट काढते निमिष एक थांब तू, निमिष एक थांब तू. केवळ तुझ्याकडे पाहून आयुष्यात आलेल्या संकटाला आणि दुःखाला मी खंबीरपणे तोंड देत इथपर्यंत आले. तुला शिकवून मोठं करायचं हे एकच ध्येय माझ्या डोळ्यासमोर होतं. मी पैसे मिळवण्यासाठी पडतील ते कष्ट उपसले, जेवढं मी तुझ्यावर प्रेम केलं आणि तुला शिकवलं त्या सगळ्याची जाणीव ठेवून तू देखील माझा शब्द कधी खाली पडू दिला नाहीस. दुःखाच्या सागरात संकटाच्या लाटांचं तांडव सुरू असताना देखील न डगमगता तू आपणहून सर्व भार स्वतःच्या खांद्यावर घेऊन त्याही परिस्थितीत सुखाची द्वारका उभी केलीस. तुझा हा विश्वास पाहून माझ्याही मनाला उभारी मिळत असे. माझ्या कष्टांचं चीज होत असलेलं पाहून तुझ्या यशाने माझ्या मनाला रोज नवी उभारी मिळत राहिली. तुझ्यावर माझी सर्व मदार होती आणि आपल्या आईला सुखात ठेवण्यासाठी चाललेली तुझी धडपड पाहून तू माझा अधिकच लाडका झालास. आता तू जरी माझ्यापासून दूर गेला असलास तरीही मी इथूनच तुझी दृष्ट काढते आहे, हेतू एवढाच की तुला कोणाचीही नजर लागू नये. धन्य कुस आईची धन्य कान लोचने, धन्य कुस आईची धन्य कान लोचने, कृतार्थ जन्म जाहला फिटून जाय पारणे, अनंत कष्ट सोसले फेडिलेस पांग तू, इथून दृष्ट काढते निमिष एक थांब तू, निमिष एक थांब तू. तू जरी माझ्यापासून दूर असलास तरी तुझ्याविषयीच्या चांगल्या बातम्या माझ्यापर्यंत पोचत असतात बरं का. तुझे मित्र भेटले की तुझी आई म्हणून ते आदराने माझ्या पायाला हात लावून नमस्कार करतात, माझ्या मदतीला धावून येण्याची तत्परता दाखवतात. त्यांच्या तोंडून तुझ्यावर होणाऱ्या कौतुकाच्या वर्षावात मीच चिंब भिजून जाते, माझे कान अगदी तृप्त होतात. दूरदर्शनवर एखाद्या कार्यक्रमात जेव्हा जेव्हा तुला एखादा पुरस्कार स्वीकारताना मी पाहते तेव्हा अक्षरशः या डोळ्यांचं पारणं फिटतं रे राजा. आज माझं जीवन कृतार्थ झालं, मी कृतकृत्य झाले. आज तुला मिळणाऱ्या यशाच्या रूपाने तुझ्यासाठी केलेल्या माझ्या कष्टांचं फळ मला मिळतं आहे. तुझ्यासारख्या मुलाला जन्म देऊन माझी कूस धन्य धन्य झाली. शीण भाग संपला तृप्त माय जीवनी, शीण भाग संपला तृप्त माय जीवनी, आयु उर्वरीतते सरेल ईश चिंतनी, लाभले कुणान जे असे सदैव भोगतू, इथून दृष्ट काढते निमिष एक थांबतू, निमिष एक थांबतू. तुला मिळणाऱ्या यशामुळे इतकी वर्ष कष्ट करून आलेला शीण निघून गेला. मी न सांगताही समाधान नावाचा सुंदर दागिना या वयात तू तुझ्या आईला दिला आहेस. अरे वेड्या, सुख सुख म्हणजे तरी आणखी काय असतं बरं. आज आयुष्यात तुझी आई खऱ्या अर्थाने समाधानी आहे, कृतज्ञ आहे, सुखी आहे. उर्वरित आयुष्य आता देवाच्या सान्निध्यात घालवून ईश्वर चिंतनात मी सुखे नैव रममाण होणार आहे. तुझ्या या वेड्या आईची इच्छा एवढीच आहे की तुझ्या सुदैवाने आयुष्यातील सर्व सुख तुझ्यासमोर हात जोडून उभी राहावी आणि तुझ्या यशाचा आलेख नेहमीच चढता राहावा. संगीत दिग्दर्शक सुधीर फडके यांनी एकटी चित्रपटासाठी संगीत दिलेलं हे गाणं सुमन कल्याणपूर यांच्या कृतार्थ आवाजातून ऐकताना गाण्याचा अर्थ आपल्यापर्यंत सहजपणे पोचतो. बराय तर श्रोते हो, पुन्हा भेटूया. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज. धन्यवाद.

आपण ऐकताय रेडिओ विश्वास. आपल्यासोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. ऐकत रहा रेडिओ विश्वास. गहरा डाग या चित्रपटामधलं शकील पदळणी यांचं गीत आता आपण ऐकणार आहोत मोहम्मद रफी आणि आशा भोसले यांच्या आवाजात. गीताला संगीत दिलं आहे रवी यांनी.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का? किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय? तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 47 26 26 किंवा 8800 16 512 ह्या क्रमांकावर.
2: हेमंत कुमार यांनी गायलेलं साहिल लुधियानवी यांचं गीत आता ऐकूयात. हाऊस नंबर 44 या चित्रपटातील या गीताला संगीत दिलं आहे सचिन देव बर्मन यांनी.

0: फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990 दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8380016512 या क्रमांकावर.
1: लता मंगेशकर आणि मुकेश यांनी गायलेलं शैलेंद्र यांचं गीत आता ऐकणार आहोत. चित्रपट अनाडी आणि संगीत दिलं आहे शंकर जयकिशन यांनी.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
2: या चित्रपटामधलं गीत आनंद बक्षी यांच्या गीताला संगीत दिलं आहे राहुल देव बर्मन यांनी, आणि हे गीत ऐकूयात लता मंगेशकर आणि किशोर कुमार यांच्या आवाजात.

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 8300016512 किंवा 2 47 26 26 या आमच्या क्रमांकावर.
2: राजकुमारी यांनी गायलेलं केदार शर्मा यांचं गीत आता ऐकणार आहोत. संगीत दिलं आहे रोशन यांनी आणि हे गीत आहे बावरे नयन या चित्रपटामधलं.

0: नमस्कार, मी अंकुश चौधरी. तुम्ही ऐकता रेडिओ विश्वास 90.8. तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: आणि आता कार्यक्रमात हे गीत ऐकणार आहोत आनंद बक्षी यांचं गीत जुली या चित्रपटामधलं. या गीताला संगीत आणि सजवलं आहे राजेश रोशन यांनी. आणि हे गीत ऐकणार आहोत लता मंगेशकर यांच्या आवाजात.

0: पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम वाटी लागू.
2: आशा भोसले यांनी गायलेलं गुलजार यांचं गीत आता ऐकूया. सितारा या चित्रपटामधलं संगीतकार राहुल देव बर्मन.

0: कायदा, कोर्ट आणि न्याय प्रक्रिया, सामान्य माणसाच्या आयुष्याशी जोडलेलं वास्तव, हेच वास्तव जाणून घेऊया अनुभवी वकील, कायदेतज्ञ आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबत, आणि साधूया सोप्या आणि समजणाऱ्या भाषेत न्याय संवाद, कायद्याच्या जगातलं वास्तव, न्याय संवाद
1: जरूर ऐका तर सोमवारी संध्याकाळी 4:30 आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 8:30
0: फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर.
2: तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास आणि तुमच्यासोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज, ऐकत रहा रेडिओ विश्वास. आणि आता कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत अजनबी या चित्रपटामधलं. हे गीत आहे आनंद बक्षी यांचं. ऐकूया किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांच्या आवाजात, आणि या गीताला संगीताने सजवलं आहे राहुल देव बर्मन यांनी.

0: कुठलं ऍडमिशन घ्यायचंय पण कन्फ्युज आहात.
1: कम्प्युटर घ्यावं की आयटी, एआय, मेकॅनिकल की दुसरी कोणती ब्रांच निवडायची?
0: तुमचं करिअर फक्त 4 वर्षांसाठी नसतं, ते असतं पुढच्या 40 वर्षांसाठी आणि योग्य करिअर डिसिजनच बनवतं सक्सेसफुल फ्युचर.
1: म्हणूनच एड्युकॉन घेऊन आले आहे एक्सपर्ट एज्युकेशनल काउन्सिलिंग, योग्य करिअर गायडन्स, राईट ब्रांच सिलेक्शन, राईट कॉलेज सिलेक्शन आणि तुमच्या फ्युचर साठी योग्य डिरेक्शन.
0: आजच संपर्क करा एड्युकॉन, स्वप्नील जोशी 9422283655.
2: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता आपण ऐकूयात धर्मयुद्ध या चित्रपटामधलं कुलवंत जानी यांचं गीत आशा भोसले यांच्या आवाजात. संगीत दिलं आहे राजेश रोशन यांनी.

सूरविश्वास विश्वास ग्रुप आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा जलालपूर नाशिक आयोजित सूरविश्वास रम्य सकाळी शास्त्रोक्त सुरांची बरसात. शास्त्रीय गायक आहेत अनिरुद्ध वृषाली विश्वास भिडे. साथसंगत धवल कांचन नितीन कुंटे. तबला विनोद उषा विष्णू पुराणिक संवादिनी. आयोजक विश्वास लीलावती जयदेव ठाकूर. कुटुंब प्रमुख विश्वास ग्रुप डॉक्टर मनोज कमल एकनाथ शिंपी. अध्यक्ष विश्वास ज्ञान प्रबोधिनी अँड रिसर्च इन्स्टिट्यूट नाशिक. रुचिता पार्थ महाजन ठाकूर. समन्वयक रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. संकल्पना विनायक आशा पुरुषोत्तम रानडे. ग्रंथ तुमच्या दारी. सूत्रसंचालन डॉक्टर स्मिता विजय गोविंद मालपुरे. रविवार दिनांक 19 जुलै 2026 रोजी सकाळी 7 वाजता. ठिकाण विश्वास गार्डन ठाकूर रेसिडेन्सी विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेसमोर सावरकर नगर गंगापूर रोड नाशिक. प्रवेश विनामूल्य.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक
1: रात्रीचे 9 वाजले आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM. तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक.
1: संचयात समृद्धी.
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. संचयात समृद्धी.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
5: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. गुंजन मनात आलं या कार्यक्रमात मी ज्योती चौधरी आपलं स्वागत करते. हे डोळे ना फारच दुर्मी असतात बघा. कुणी जर वात्सल्यतेनं ममतेनं डोळे भरून बघितलं तर त्या डोळ्यात सावळ्या मिठुरायाची मूर्ती दिसते. कुणी जर मिश्किलपणे हसऱ्या डोळ्यानं बघितलं तर नटकटतानाच मा यशोदेच्या फोड्या करतोय असं वाटतं. आणि याच डोळ्यांनी कुणी जर नजरेतून प्रश्न विचारले, डोळ्यात डोळे घालून बघितलं तर या हृदयाचं बूज त्या हृदय जणू झंकारत जात. डोळे लाजतात उगीच.

गुरु ठाकूर म्हणतात तसं ती हसते जेव्हा जेव्हा डोळ्यात खेळ वितपारा प्रश्नांची विरुनी शाई मी होतो कागद कोरा. अनेकदा आपले विचार न बोलताच व्यक्त होतात ते डोळ्यामधूनच. डोळे म्हणजे संवादाचं साधनच. डोळ्यांनी माणूस हसतं तर कधी रुसतं, कधी डोळ्यांनी जटावतही, तर कधी डोळ्यात समुद्र साचतो भरती आलेला. सप्तरंगी भावनांचं अलवार पूर्ण असतं.

आषाढ बरसतोय, तिचं प्रतिबिंब त्याच्या डोळ्यात दिसतं. तिच्या सौंदर्यानं मोहित झालेला तो त्या काळ्या ढगांमध्ये तिचे डोळे शोधतोय. ती दूरवर दिसते, खळाळून हसते. खळखळ वाहणारी नदी आणि अवखळपणे ढगांवर जणू आरूढ झालेली ती प्रेम दिवाणी.

आणि गंमत असते. एवढेच येते डोळे, पण नजरेच्या कॅमेऱ्यानं सारं जग साठवून ठेवलेलं असतं. मेंदूच्या कप्प्यात वर्षानुवर्ष जपूनही ठेवलं जातं. वेळ येताच हृदयातून अलगद मुखाद्वारे ते आठवल्याही जातं. अन अगदी हीच वस्तू हवी यासाठी अख्खा बाजार झुंडाळला जातो. तरीही मनाजोगी काही वस्तू मिळतच नाहीये, कारण डोळे दगा देणार नाही याची

असे डोळे कधी गुपित सांगतात, कधी धडकी भरवतात, कधी हसवतात, कधी काळजात हलकीशी कळही उमटवतात. डोळ्याने चक्क आयुष्याचे निर्णय बदलायलाही लावतात बरं का. असेच या डोळ्यांच्या सागरात डुंबून जाऊया. भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत ज्योती चौधरीचा नमस्कार. ऐकत राहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.

कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आहे हसरत जयपुरी यांचं. ऐकूया सुमन कल्याणपूर यांच्या आवाजात अपराधी या चित्रपटामधलं गीत. गीताला संगीत दिलं आहे उषा खन्ना यांनी.

बड़े दिल वाला या चित्रपटामधलं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत आता ऐकूयात, किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांच्या आवाजात, संगीतकार राहुल देव बर्मन.

कार्यक्रमात आता ऐकणार आहोत किशोर कुमार आणि आशा भोसले यांनी गायलेलं गीत. हे गीत आहे विजय आनंद यांचं, छुपा रुस्तम या चित्रपटामधलं. गीताला संगीत आहे सचिन देवबर्मन यांचं.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8380016512 आणि 02-5523-2746-2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.
3: कार्यक्रमात आता ऐकणार आहोत किशोर कुमार यांनी गायलेलं साहिल लुधियानवी यांचं गीत. गीताला संगीत आहे रवी यांचं आणि हे गीत आपण ऐकणार आहोत एक महल हो सपनों का या चित्रपटामधलं.

0: अहो पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम वाटी लागू.
2: आणि आता कार्यक्रमात यानंतर ऐकूया मुकेश यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं गीत पुष्पांजली या चित्रपटामधलं. गीताला संगीत दिलं आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी.

गोष्ट देशपांडे काकांची, कदाचित आपल्याही घरची. रविवारची सकाळ होती. नेहमीप्रमाणे देशपांडे काका सकाळी फिरायला गेले. घरी आले, चहा घेतला आणि निवांत वर्तमानपत्र वाचत बसले. घरात सर्व काही नेहमीसारखे सुरू होते. मुलगा इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षाला होता. मुलगी पुण्यात MBA करत होती. पत्नी स्वयंपाकघरात कामात व्यस्त होती. थोड्याच वेळाने त्यांच्या पत्नीने पाहिलं, देशपांडे काका काही बोलत नव्हते, कोणतीही हालचाल करत नव्हते. घाईघाईने बिल्डिंग मधील डॉक्टरांना बोलवण्यात आलं, पण कार्डियक अरेस्ट. देशपांडे काका कायमचे निघून गेले. संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. काही दिवसांनी हळूहळू वास्तव समोर येऊ लागलं. देशपांडे काकांनी आयुष्यभर कष्ट करून जमीन घेतली होती. म्युच्युअल फंड्स मध्ये नियमित गुंतवणूक केली होती. शेअर मार्केट मध्ये पैसे होते. विमा पॉलिसी होत्या. फिक्स डिपॉझिट होत्या. पण याची माहिती कोणालाच नव्हती. त्यांची बँक खाती कोणत्या बँकेत आहेत, किती गुंतवणूक आहे, कोणते कागद कुठे आहेत, कोणाला संपर्क करायचा, पत्नीला यातलं काहीच माहिती नव्हतं. शोधाशोध सुरू झाली. काही कागद सापडले, परंतु काही गुंतवणुकींचा मागमूसच लागत नव्हता. आजही त्या पैशांचं नेमकं काय झालं हे कदाचित कोणालाच माहीत नाही. अशी देशपांडे कुटुंबाची गोष्ट दुर्दैवाने अपवाद नाही. आपल्या आजूबाजूलाही असे अनेक देशपांडे आहेत. भारतात विविध वित्तीय संस्थांकडे वारसदार पुढे न असल्यामुळे सुमारे 78,000 कोटींची रक्कम आजही पडून आहे. रस्त्यात 1 रुपयाचे नाणे पडले तर ते उचलण्यासाठी ट्रॅफिक मध्ये जीव धोक्यात घालून उचलणारे आपण स्वतःच्या आयुष्याच्या कमाईची माहिती आपल्या कुटुंबाला मिळावी याबाबत किती निष्काळजी असतो. याच विचारातून बियॉन्ड विल लाईफ अँड लेगसी वर्कबुक तयार करण्याचा विचार मनात आला. हे फक्त एक वर्कबुक नाही तर आपल्या कुटुंबासाठी माहितीचा विश्वासार्ह खजिना आहे. आपण मागे ठेवलेली जबाबदारी, प्रेम आणि काळजी आहे. यामध्ये आपण एकाच ठिकाणी नोंदवू शकता बँक खात्यांची माहिती, जमिनी आणि मालमत्तेचे तपशील, फिक्स डिपॉझिट्स, म्युच्युअल फंड्स आणि शेअर गुंतवणूक, विमा पॉलिसी, पेन्शनची माहिती, वैयक्तिक आणि कौटुंबिक तपशील, तसेच वार्धक्य, आरोग्य, महत्वाच्या सूचना आणि आपल्या कुटुंबासाठी आवश्यक मार्गदर्शन. बियॉन्ड विल लाईफ अँड लेगसी.

0: वर्कबुक आता अमेझॉन वर सुद्धा उपलब्ध आहे. किंमत आहे 1,500 रुपये. आपल्या जाण्याचे दुःख कोणी कमी करू शकत नाही, पण आपल्या निष्काळजीपणामुळे त्यांच्या जीवनात भर पडू नये एवढी काळजी आपण आजच घेऊ शकतो. बियॉन्ड विल मध्ये सर्व तपशील लिहून ठेवा, म्हणजे उद्या आपल्या अनुपस्थितीतही आपल्या कुटुंबाला तुमची साथ, तुमचे मार्गदर्शन आणि तुमचे प्रेम जाणवत राहील. कदाचित आपल्या कुटुंबासाठी आपण देऊ शकणारी हीच शेवटची आणि सर्वात मौल्यवान भेट असेल, कारण मृत्यूपत्र फक्त संपत्ती कोणाला मिळेल हे सांगते. बियॉन्ड विल आपल्या कुटुंबाला आवश्यक असलेली उर्वरित सर्व माहिती जतन करून ठेवते. माहिती संकलन ऍडव्होकेट महेंद्र एकबोटे, क्रिएटर
1: हेमंत कुमार यांनी गायलेलं आणि संगीत दिलेलं कैफे आझमी यांचं गीत आता ऐकूयात अनुपमा ह्या चित्रपटामधलं.

0: आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंतनगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.
1: बरसात या चित्रपटामधलं हसरत जयपुरी यांचं गीत आता ऐकूयात लता मंगेशकर आणि मुकेश यांच्या स्वरात. संगीतकार शंकर जयकिशन.

0: रेडिओ विश्वास
1: टाइम चेक
0: टाइम चेक
2: रात्रीचे 10 वाजले आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM. तुमचं जगणं तुमचा आवाज.
0: दिस आर इज ब्रॉट यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक.
2: संचयात समृद्धी.
3: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
3: विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
5: नमस्कार, रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मी हेमांगी देशपांडे नाशिक येथून बोलत आहे. आपल्या हिंदोळा या कार्यक्रमात मनाच्या भावभावनांच्या विश्वात आपले सहर्ष स्वागत आहे. आज आपण ऐकणार आहोत आषाढस्य प्रथम दिने महाकवी कालिदास. आई, महाकवी कालिदास कोण होते ग?
6: आज ना शाळेत टीचरने सांगितले त्यांचा वाढदिवस आहे म्हणे.
5: तारीख अशी काही सांगितली नाही, म्हणाल्या मराठी आषाढ महिन्याचा पहिला दिवस हा महाकवी कालिदासांचा वाढदिवस मानतात. आता मला हे कळत नाही कोणाचा वाढदिवस असा कसा मानायचा. दरवर्षी तारीख वेगवेगळी असते असे कसे? आणि कोण होते ग ते? त्यांनी काय केलं? स्कूलमध्ये सांगितलं पण खूप कठीण कठीण नावं होती, नाही ग लक्षात राहिली.
6: बरं, आता मी बोलू का? तुझ्या प्रश्नांची उत्तरं देऊ का बेटा? सांग बरं.
5: महाकवी कालिदास हे भारतातीलच नाही तर जगातील एक महान कवी होऊन गेले जवळजवळ 2000 वर्षांपूर्वी.
6: बापरे, इतके जुने?
5: हो, इतके जुने. त्यांचा जन्म कुठे झाला, त्यांचे मूळ नाव काय, याविषयी विशेष माहिती नाही आहे बरं का. कवी कालिदास होण्याच्या आधी ते ना एका गुराख्याचा मूर्ख मुलगा होते असे म्हणतात. म्हणजे ज्या फांदीवर बसायचे तीच फांदी तोडायची अशा प्रकारचे. नंतर त्यांचा विवाह म्हणजे लग्न एका अहंकारी गर्विष्ठ राजकन्येशी झाला, जिला तिच्या बुद्धीचा प्रचंड गर्व होता. मग ती राजकन्या कवी कालिदासांची बायको झाल्यावर तिने त्यांना प्रश्न विचारला. तो ऐकून कवी कालिदासांना आपल्या मूर्खपणाची लाज वाटली आणि ते महलातून बाहेर पडले, थेट जंगलात गेले एका कालीमातेच्या मंदिरात. तिथे तपश्चर्येला म्हणजेच अभ्यासाला बसले. त्यांच्या कठोर परिश्रमाने कालीमाता त्यांना प्रसन्न झाली आणि त्या मूर्ख गुराख्याच्या मुलाचा महाकवी कालिदास झाला. कालीमातेचा दास कालिदास, ज्यांनी संस्कृत भाषेत महान काव्य रचली, जी आज पण जगातील सर्व लेखक कवींना आदर्शभूत आहेत, त्यांना तोड नाही. त्यांच्या 7 कलाकृती जगप्रसिद्ध आहेत. विक्रम उर्वशी, अभिज्ञान शाकुंतल, मालविकाग्निमित्र हे 3 नाटकं आहेत. 2 महाकाव्य कुमार संभव आणि रघुवंश आणि 2 लघुकाव्य किंवा खंडकाव्य ऋतुसंहार आणि मेघदूत असे आहेत ते. महान लेखक आचार्य अत्रे आपल्या आषाढस्य प्रथमे दिवसे या लेखसंग्रहात ते कवी कालिदासांचे वर्णन करतात की राजाच्या अंतःपुरापासून ते पर्वताच्या शिखरापर्यंत, गृहस्थाच्या संसारापासून ते अरण्यातील ऋषीच्या आश्रमापर्यंत,
6: कालिदासाच्या प्रतिभेने निलया संचार केला आहे. भारतामध्ये अशी एकही प्रादेशिक भाषा नसेल जिच्या वाङ्मयात कालिदासाची वचने वापरली जात नाही वा त्यांचा प्रभाव नाही. भारतीय संस्कृतीत जे जे म्हणून सत्य, शिव आणि सुंदर आहे ना, त्या त्या सर्वांचा अद्भुत रम्य समन्वय कालिदासांच्या साहित्यात झालेला आहे. भारतातील विविध सौंदर्यांचा दैदिप्यमान साक्षात्कार कालिदासांच्या कलाकृतीतनं दिसतो. ज्यांनी प्रेम, विरह, मानवी मनातील सर्व भाव अत्यंत उत्कट आणि सौंदर्यपूर्ण वर्णन केले आहे, त्यांच्या रचना इतकी वर्ष झाली पण आजही अजरामर आहेत, त्यांना तोड नाही. त्यांच्या मेघदूत या काव्यखंडात आषाढाच्या पहिल्या दिवसाचे अप्रतिम वर्णन आहे. या काव्यखंडात कवी कालिदास या तिथीचा आषाढस्य प्रथम दिने याचा उल्लेख करतात, म्हणजे या दिवशी यक्षाने मेघ पाहिला आणि त्याला दूत म्हणून पाठवून प्रियेला आपला निरोप पाठवावा असे यक्षाला वाटले. म्हणजे कालिदासाचाच नाही तर मेघदूताचा तर जन्म झाला ना. मग आपण या दिवसाला कालिदास दिन असं ठरवून टाकलं. एखाद्या साहित्यात उल्लेखलेला दिवस असा कवीचा स्मृतिदिन बनवण्याची घटना अभूतपूर्व आहे आणि एकमेवा अद्वितीय आहे. हजारो वर्षांनीही कालिदास आपल्याला मोह घालतातच. आपल्याला म्हणजे केवळ भारतीयांनाच नव्हे तर जगभरातील सर्व वाचकांना, अशा या महान कवी कालिदासांना माझे विनम्र अभिवादन. श्रोते हो, हा होता आजचा आपला हिंदोळा हा कार्यक्रम. पुन्हा भेटूया याच वारी याच वेळी. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं, तुमचा आवाज.

कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आपण ऐकणार आहोत महेंद्र कपूर यांच्या आवाजात. मजरूह सुलतानपुरी यांचं गीत एक नजर या चित्रपटामधलं. या गीताला संगीत दिलं आहे लक्ष्मीकांत पॅरेलाल यांनी.

0: नमस्कार, मी ॲडव्होकेट उज्ज्वल निकम बोलतोय. आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: कार्यक्रमात हे गीत ऐकूयात. कभी धूप कभी छाव या चित्रपटामधलं उषा अय्यर यांनी गायलेलं प्रेम धवन यांच्या गीताला. संगीत आहे चित्रगुप्त यांचं.

कार्यक्रमात आता ऐकणार आहोत घर या चित्रपटामधलं गीत. गुलजार यांच्या या गीताला संगीत दिलं आहे राहुल देव बर्मन यांनी आणि हे गीत आपण ऐकणार आहोत मोहम्मद रफी आणि आशा भोसले यांच्या आवाजात.

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 8300016512 किंवा 2 47 26 26 या आमच्या क्रमांकावर.
2: अदालत या चित्रपटामधलं लता मंगेशकर यांनी गायलेलं गीत आता ऐकूयात. राजेंद्र कृष्ण यांचं गीत, संगीतकार मदन मोहन.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 47 26 26 किंवा 83 800 16 512 ह्या क्रमांकावर.
2: देव कोहली यांची गीतरचना आपण ऐकणार आहोत एक बार कहो या चित्रपटामधली. हे गीत गायलं आहे सुलक्षणा पंडित आणि संगीतकार बप्पी लहरी यांनी.

0: यार दीदी, यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अॅनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरनं शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेचच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो लगेचच कॉल करतो.

नमस्कार, रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मी सुहास जोशी अमेरिकेहून बोलतोय आपल्या स्वरसंजीवनी या कार्यक्रमात. आजच्या आपल्या कार्यक्रमात सादर करणार आहे राग बिलास खानी तोडी. बिलास खानी तोडी राग ऐकल्यामुळे मनाची प्रसन्नता वाढेल, शरीरात एक प्रकारचा शिथिलपणा आला असेल तर तो कमी होईल, आणि मेंदूचं कार्य जास्ती तेजीत चालू होईल, जास्ती उत्तेजन मिळेल मेंदूला, आणि नैराश्यसुद्धा कमी होईल. आता तुमच्या पुढे सादर करत आहे राग बिलास खानी तोडीमधील आलाप.

श्रोते हो, हा होता आपला आजचा स्वर संजीवनी कार्यक्रम. पुन्हा भेटूयात याच वारी याच वेळी. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.

चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आपण ऐकणार आहोत लता मंगेशकर यांनी गायलेलं. अंजान यांच्या या गीताला संगीत आहे बप्पी लहरी यांचं आणि हे गीत आपण ऐकणार आहोत आग ही आग या चित्रपटामधलं.

चाचा जिंदाबाद या चित्रपटामधलं राजेंद्र कृष्ण यांचं गीत आता ऐकणार आहोत. लता मंगेशकर यांनी गायलेल्या या गीताला संगीत आहे मदन मोहन यांचं.

0: विश्वास टाइम चेक टाइम चेक
1: रात्रीचे 11 वाजले आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM. तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक.
1: संचयात समृद्धी.
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. संचयात समृद्धी.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
5: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
6: रसिक हो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं सगळं तुमचा आवाज. मंडळी, नाशिक महानगरपालिका आणि महाराष्ट्र शासनाचा उपक्रम असलेली नदी स्वच्छता गोदावरी संवर्धन गीत आता आपण ऐकणार आहोत. याचं गायन केलं आहे श्रावणी गीते आणि संजय गीते यांनी. या गीताचे संगीतकार आहेत संजय गीते. शब्दरचना आहे सुरेखा बोराडे यांची. ध्वनिमुद्रण केलेलं आहे सोर्स म्युझिक स्टुडिओ नाशिक या ठिकाणी. तेव्हा ऐकूया हे नदी स्वच्छता गोदावरी संवर्धन गीत.

नमस्कार रसिक श्रोते हो, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज। पुण्यातून मी श्रीकृष्ण कुलकर्णी चिरंतन गाणी या आपल्या कार्यक्रमात आपल्या सर्वांचे स्वागत करतो। आज भाग क्रमांक 42। श्रोते हो, मराठी संगीत सृष्टीतील काही निवडक अनोळखी संगीतकारांच्या चांगल्या गाण्यांची ओळख रसिकांना व्हावी या उद्देशाने आपण ऐकत आहोत अनोळखी संगीतकारांची ओळखीची गाणी आपल्या चिरंतन गाणी या कार्यक्रमात। मंडळी, आज ऐकूया संगीतकार मास्टर कृष्णराव यांनी स्वरबद्ध केलेली काही निवडक नाट्यगीत चित्रपट गीत। कृष्णाजी गणेश फुलंब्रीकर म्हणजे मास्टर कृष्णराव यांचा जन्म 20 जानेवारी 1898 रोजी झाला। त्यांनी अनेक चित्रपटांना आणि संगीत नाटकांना संगीत दिलं। सवाई गंधर्व, पंडित भास्कर बुवा बखले यांचे ते शिष्य, नवनिर्माणतेचं कोंदण लाभलेलं मास्टर कृष्णराव यांचं रमणीय संगीत कालजयी ठरलं आहे। त्यांनी बंकिमचंद्र चटर्जी यांनी लिहिलेलं आपल्या भारत देशाचं राष्ट्रीय गीत वंदे मातरम या गीताला राग झिंझोटी मध्ये स्वरबद्ध केलं होतं। हे गाणं भारताचं राष्ट्रगीत व्हावं म्हणून त्या काळी त्यांनी सांगीतिक लढा देखील दिला होता। करवीर पीठाचे शंकराचार्य यांनी मास्टर कृष्णराव यांना संगीत कलानिधी ही पदवी बहाल केली। कलानिधी म्हणजे चंद्र। मास्टर कृष्णराव यांच्या संगीत रचनांचं चांदणं गेली कित्येक वर्षे रसिकांच्या मनावर झिरपत आहे। चित्रपट आणि नाट्यसंगीतावर त्यांनी आपली छाप पाडली ती आपल्या प्रयोगशील सिद्धहस्ततेमुळे। भारत सरकारने त्यांना संगीतातील योगदानासाठी पद्मभूषण हा तिसरा सर्वोच्च नागरी सन्मान 1971 प्रदान केला। त्यांच्या हाताखाली त्या काळी उमेदवारी करणारे प्रसिद्ध संगीतकार वसंत देसाई सांगत, केवळ आलाप आणि नोटेशन यांनी कोणतेही वाद्य न वाजवता आपल्या सहाय्यकाला चाल सांगणारा संपूर्ण भारतात एकच संगीत दिग्दर्शक होऊन गेला आणि तो म्हणजे मास्टर कृष्णराव। मित्रांनो, आजच्या भागातील प्रथम गीत आहे 1959 या वर्षी प्रदर्शित झालेल्या कीचक वध या ऐतिहासिक चित्रपटातील एक सुंदर गीत। हे गाणं चित्रित झालं आहे प्रसिद्ध नृत्यांगना हेलन आणि डान्स मास्टर गोपीकृष्ण यांच्यावर। हे दोघेही नृत्यामध्ये

अत्यंत निपुण. या गाण्याच्या नृत्यातले त्या दोघांचे पदलालित्य पाहण्यासारखे आहे. हेलन या नर्तिकेचा हा पहिलाच मराठी चित्रपट. संगीत मास्टर कृष्णराव यांचं, गीत गदी माडगुळकर यांचं, आवाज सुधीर फडके आणि लता मंगेशकर यांचा. चित्रपट कीचक वध ऐकूया.

श्रोते हो, यानंतर ऐकूया संगीतकार मास्टर कृष्णराव यांनी संगीतबद्ध केलेलं प्रभात फिल्म कंपनी यांची निर्मिती आणि व्ही शांताराम यांचं संकलन आणि दिग्दर्शन असलेल्या 1939 या वर्षी प्रदर्शित झालेल्या माणूस या चित्रपटातील एक खूप सुंदर आणि खूप गाजलेलं गीत. अनंत काणेकर यांनी लिहिलेल्या आणि अभिनेत्री शांता हुबळीकर यांनी गायलेल्या या गाण्याचं वैशिष्ट्य म्हणजे हे गाणं मराठी, हिंदी, उर्दू, गुजराती, पंजाबी, बंगाली, तमिळ या विविध भारतीय भाषांमध्ये आहे. या गाण्याचं प्रत्येक कडवं वेगवेगळ्या भारतीय भाषेत रचलेलं होतं. शब्दांना त्या त्या प्रादेशिक संगीताच्या तालात आणि लयीत बसवणं ही अवघड कामगिरी संगीत दिग्दर्शक मास्टर कृष्णराव यांनी उत्तमरित्या पार पाडली. आणि हे काम इतकं चपखल झालं होतं की त्या काळी बहुतेक जण कायम या गाण्याचे शब्द गुणगुणत असत, ज्याच्या त्याच्या तोंडी हे गीत घोळत असे त्या काळी. चित्रपटात हे गाणं चित्रित झालं आहे शांता हुबळीकर यांच्यावर. शांता हुबळीकर या एक मराठी, हिंदी आणि कानडी अभिनेत्री आणि गायिका होत्या. त्यांचा जन्म 14 एप्रिल 1914 रोजीचा. उस्ताद अब्दुल करीम खां साहेबांकडून 4 वर्षे शास्त्रीय संगीताचं शिक्षण घेण्याचं भाग्य त्यांना लाभलं. 1937 त्यांनी प्रभात फिल्म कंपनी या कंपनीमध्ये काम सुरू केलं. शांता हुबळीकर यांच्या आत्मचरित्राचं नाव आहे कशाला उद्याची बात. गीतकार अनंत आत्माराम काणेकर हे मराठी कवी, लेखक आणि पत्रकार होते. त्यांनी लघुनिबंध, काव्य, ललित लेख, प्रवास वर्णन, कथा, चित्रपट संवाद, नाटक इत्यादी अशा अनेक विविध प्रकाराने लेखन केलं. माणूस या चित्रपटाचे ते संवाद लेखक आणि गीतकार होते. ऐकूया श्रोते हो, माणूस या चित्रपटातील अनंत काणेकर यांनी लिहिलेलं, मास्टर कृष्णराव यांनी संगीतबद्ध केलेलं आणि अभिनेत्री शांता हुबळीकर यांनी गायलेलं हे प्रसिद्ध बहुभाषिक गीत.

रसिक हो, ज्येष्ठ संगीतकार मास्टर कृष्णराव यांनी चित्रपटांसह अनेक संगीत नाटकांना देखील संगीत दिलं होतं. यानंतर ऐकूया त्यांनी संगीतबद्ध केलेलं एक नाट्यगीत. ज्येष्ठ नाटककार मोतीराम गजानन रांगणेकर उर्फ मो ग रांगणेकर लिखित संगीत कुलवधू हे नाटक 1942 रंगभूमीवर आलं होतं. विषयाच्या वेगळेपणानं आणि सुंदर पदांमुळं ते खूप गाजलं. तत्कालीन मराठी व्यावसायिक रंगभूमीवर जी मोजकीच नाटकं मैलाचे दगड समजली जातात त्यात संगीत कुलवधू या नाटकाचं स्थान बरेच वर आहे. बोलपटांच्या आगमनानंतर प्रेक्षकांना नाटकाच्या थिएटरकडे खेचून आणण्याचं काम केलं या कुलवधू नाटकानं. या नाटकामुळे नाटककार मो ग रांगणेकर यांनी मांडलेल्या स्त्रियांच्या प्रश्नांना प्रातिनिधिक स्वरूप मिळालं आणि सामाजिक नाटकांना एक नवीन परिमाण लाभलं. नवीन प्रकारच्या आटोपशीर संगीत नाटकांना मानाचं स्थान मिळवून देण्यात रांगणेकरांचं कुलवधू नाटक, नायिका ज्योत्स्ना भोळे आणि संगीतकार मास्टर कृष्णराव यांचा फार मोठा वाटा आहे. मास्टर कृष्णराव यांनी या नाटकाला संगीत देताना पारंपरिक संगीत नाटकाचा बाज बदलून थोडा भावगीतांचा रंग भरला होता. मास्टर कृष्णराव यांनी राग भैरवी या रागात स्वरबद्ध केलेलं संगीत कुलवधू या नाटकातील मोग रांगणेकर यांचं ज्योत्स्ना भोळे यांनी गायलेलं एक सुंदर

श्रोते हो, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. कार्यक्रम आहे चिरंतन गाणी. आपल्यासोबत मी श्रीकृष्ण कुलकर्णी. आज आपण ऐकत आहोत संगीतकार मास्टर कृष्णराव यांची काही निवडक नाट्यगीत चित्रपट गीत. मंडळी, यानंतर ऐकूया मास्टर कृष्णराव यांची एक अद्वितीय अनन्य स्वररचना. या गीताची निर्मिती आणि ध्वनिमुद्रण आहे 1940 सालचं. आज सुमारे 85 वर्षानंतर देखील सर्वत्र लखलखणारं हे गीत चित्रपट संगीत क्षेत्रातील आकाशात झळाळणारं नक्षत्र झालं आहे. अनेक माध्यमातून झळकण्याचं भाग्य या गीताला मिळालं आहे. प्रभात फिल्म कंपनीच्या 1941 या वर्षी प्रदर्शित झालेल्या व्ही शांताराम दिग्दर्शित शेजारी या चित्रपटातील गीतकार शांताराम आठवले यांनी लिहिलेलं हे गीत अनेक प्रतिथयश गायक गायिकांनी गायलं आहे. यात प्रमुख आवाज आहे अभिनेत्री जयश्री कामुलकर आणि वसंत देसाई यांचा. त्यांच्यासोबतच्या कोरस गायनात देखील माणिक वर्मा, कुमुदिनी पेडणेकर, प्रभा फुलंब्रीकर उर्फ विणा चिटको, बालकराम, स्वतः मास्टर कृष्णराव इत्यादी अशी मोठमोठी मंडळी होती. संगीतकार मास्टर कृष्णराव यांचं वैशिष्ट्य म्हणजे गीताची स्वररचना, वाद्यवृंद मेळ रचना म्हणजे अरेंजर, वाद्यावरचे स्वरसमूह म्हणजे म्युझिक पीसेस आणि संपूर्ण ध्वनी संयोजन हे सर्व तंत्र एकटे मास्टर कृष्णराव स्वतः सांभाळायचे. त्यामुळे ते खऱ्या अर्थानं परिपूर्ण संगीतकार होते. यापुढील गीतातील कोरसचं वैशिष्ट्य म्हणजे तो स्त्रियांच्या गळी आवाजात अतितार सप्तकात गायला गेला आहे. स्त्री पार्श्वगायनात असा गळी आवाज त्यानंतरच्या काळात प्रचलित झाला. या गीतात जास्तीत जास्त तालवाद्य वापरली आहेत. या गाण्यातील नृत्य कलावंतांचा एवढा मोठा जमाव कदाचित प्रथमच चित्रपटात वापरला गेला असावा. त्यांच्या हातातील पेटत्या मशाली त्या घेऊन रिंगण घालताना त्यांच्या दिसणाऱ्या प्रकाशरेषा किंवा ज्योती वर्तुळे हे सगळं त्या काळाच्या मानानं खूप प्रचंड आणि भव्यदिव्य होतं. चित्रीकरण, ध्वनिमुद्रण, संगीत रचना अशा अनेक कारणांनी हे गाणं खूप गाजलं आणि आयकॉनिक गाणं ही उंची गाठली या गाण्यानं. हे गाणं एकूण मराठी चित्रपटसृष्टीचं ध्वजगीत झालं आहे असं म्हणता येईल. ऐकूया तर मास्टर कृष्णराव यांनी सर्वबद्ध केलेलं हे आयकॉनिक गीत.

रसिक हो, आजच्या कार्यक्रमाच्या शेवटी ऐकूया कीचक वध या चित्रपटातील एक अत्यंत सुंदर गाणं. 12 वर्षांचा वनवास संपल्यानंतर 1 वर्षाच्या अज्ञातवासासाठी पांडवांनी मत्स्य देशाचा राजा विराट याच्याकडे आश्रय घेतला. आपली खरी नावं बदलून ते वेगळ्या नावाने राहू लागले. धर्मराज द्यूतविद्येतील निपुण कंक, द्रौपदी राणी सुदेशनाची दासी सैरंद्री, भीम आचारी बल्लव, अर्जुन नृत्य संगीत विद्येत निपुण बृहन्नळा, नकुल अश्वविद्येतील निपुण ग्रंथिक आणि सहदेव गोशाळेची देखभाल करणारा तंतीपाल, अशा विविध भूमिका पांडव बजावू लागले. मत्स्य देशाचं खरं बळ होतं विराट राजाचा मेहुणा सेनापती कीचक. एकदा सैरंद्रीच्या म्हणजे द्रौपदीच्या प्राप्तीची अभिलाषा कीचकाने धरली. एकदा ठरवून सैरंद्री म्हणजे द्रौपदी सेनापती कीचक याला अर्ध्या रात्री नृत्यशाळेत भेटायला बोलवून घेते. तिथे द्रौपदीच्या जागी भीम थांबतो आणि तो कीचकाचा वध करतो असे कथानक आहे या चित्रपटाचं. कीचक नृत्यशाळेत प्रवेशला आहे आणि तो गीत गात असलेल्या सैरंद्रीला शोधत आहे. या प्रसंगाच्या पार्श्वभूमीवर आहे हे सुंदर गाणं. या गीताचं काव्य, त्याला लावलेली मनोवेधक समर्पक चाल आणि त्यावर कळस म्हणजे या गीताचं गायन, हा दुर्मिळ त्रिवेणी योग साधला आहे ग दी माडगुळकर, मास्टर कृष्णराव आणि लता मंगेशकर या त्रिकुटाने. आज 66 वर्षानंतर देखील या गाण्याचा गोडवा माधुर्य तसुभर देखील कमी झालं नाहीये. ऐकूया आपल्या सर्वांच्या आवडीचं हे अ

मंडळी, आजच्या कार्यक्रमातून आपण संगीतकार मास्टर कृष्णराव यांनी स्वरबद्ध केलेल्या काही निवडक नाट्यगीत चित्रपट गीतांचा आस्वाद घेतला. आजच्या कार्यक्रमातून मी श्रीकृष्ण कुलकर्णी आपला निरोप घेतो. भेटूया

0: फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990च्या दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8380016512 या क्रमांकावर.
1: आणि कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांच्या आवाजात. ही गीतरचना आहे आनंद बक्षी यांची. ऐकूया आपकी कसम या चित्रपटामधलं हे गीत. संगीतकार राहुल देव वर्मन.

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 8300016512 किंवा 2 47 26 26 या आमच्या क्रमांकावर.
2: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आहे आनंद बक्षी यांचं बद और बदनाम. या चित्रपटामधलं सुरेश वाडकर आणि शैलेंद्र सिंग यांनी गायलेलं गीत आता आपण ऐकणार आहोत. संगीतकार लक्ष्मीकांत पैरेलाल.

घ्या. ओळख रागांची मैफल गीतांची बहारदार शैलीत वेगवेगळ्या रागांवर आधारित सुमधुर संगीताचा आनंद घेऊया आमच्या स्वर संध्या या कार्यक्रमात. सादरकर्त्या राधिका जोशी. ऐका दर गुरुवारी संध्याकाळी 4 वाजता फक्त रेडिओ विश्वासवर.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक, टाइम चेक।
1: मध्यरात्रीचे 12 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
1: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।

0: विश्वास आहे का जगभरात कुठेही आणि कधीही? त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीता बरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
1: श्री गुरु चरण सरोज रज निज.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253 2 47 26 26 किंवा 83 800 16 512 ह्या क्रमांकावर.

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990 दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8380016512 या क्रमांकावर.

मुझे तो याद हो गया, आपको याद है? सुनाइए ना, सुनाइए ना।

0: to www.erosentertainment.com.
1: यार दीदी, यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
2: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
1: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
2: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
1: म्हणजे
2: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरन शुभेच्छा देऊ शकतो.
1: ते कसं काय?
2: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेचच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
1: हो लगेचच कॉल करतो.

साहित्य आणि त्यातील विचारांवर गप्पा म्हणजेच विशेष कार्यक्रम वृत्तीची निवृत्ती. सादरकर्त्या कविता गायधनी आणि डॉक्टर हरी कुलकर्णी. प्रसारण दर मंगळवारी सकाळी 11:05 आणि पुन्हा प्रसारण दर रविवारी रात्री 9:01. तेव्हा ऐकायला विसरू नका वृत्तीची निवृत्ती.

0: किस्मत हमसे।
1: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
2: अरे हे सर्व रेडिओ विश्वच्या ऍड मुळे शक्य झालं।
1: हो पण फार खर्च आला असेल ना?
2: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला।
1: काय सांगतो?
2: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात। तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 247 2626 या आमच्या क्रमांकावर।

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: रात्रीचा 1 वाजलाय आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध। विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 247-2626 या आमच्या क्रमांकावर.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपं आहे. रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 0253527626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

गाणी फरमाईश. श्रोते हो तयार आहात ना तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी? आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता, कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोर वरून किंवा ऍप स्टोर वरून रेडिओ विश्वास हे ऍप. कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता. त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8380016512. आपल्या आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा जरूर सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या. गाणे गा.

0: विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: रात्रीचे 2 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
1: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन्स आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।
4: जिसका कोई नहीं उसका

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 247 2626 या आमच्या क्रमांकावर.

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990 दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 83800 16512 या क्रमांकावर.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253 2 47 26 26 किंवा 83800 16512 या क्रमांकावर.

नमस्कार नाशिककर, मी सुनील बर्वे बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं, तुमचा आवाज.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक, टाइम चेक।
1: रात्रीचे 3 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध। विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।

विश्वास आहे का जगभरात कुठेही आणि कधीही? त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990 दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8380016512 या क्रमांकावर.

तुमच्या जीवनात उपयोगी पडणाऱ्या बोध कथा आपण ऐकू शकणार आहात या सुखानुया या कार्यक्रमामध्ये. सादर करते विश्वास देशपांडे. प्रसारण दर मंगळवारी सकाळी 8 वाजता आणि पुनः प्रसारण दर शुक्रवारी सकाळी 8 वाजता. तेव्हा ऐकायला विसरू नका या सुखानुया.

स्मार्ट युनिसेफ आणि रेडिओ विश्वास यांच्या संयुक्त विद्यमानाने सादर करतोय आरंभ सुरुवातीचे क्षण मुलाचे या विशेष उपक्रमाचे शीर्षक गीत. या गीताचे बोल आहेत रेडिओ विश्वाची आरजे प्रिया जैन हिचे. तर हे गीत गायले आहे गायक रामवाणी आणि गायिका अनुजा देवरे यांनी. त्यांना साथ संगत लाभली आहे तबला जगदीप सोनवणे, कीबोर्ड कृपा परदेशी, ढोलकी श्रेयस मांडवडे आणि या संपूर्ण गाण्याचे संकलन फेदरटा स्टुडिओ नाशिक यांनी केले आहे. चला तर ऐकूयात रेडिओ विश्वाची निर्मिती असलेले आरंभ सुरुवातीचे क्षण मुलाचे या उपक्रमाचे हे शीर्षक गीत.

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 247 2626 या आमच्या क्रमांकावर.

0: आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8380016512 आणि 0253527426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

0: दीदी यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरन शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेच कॉल कर 8380 16512 किंवा 8380 16500 या नंबरवर.
0: हो लगेच कॉल करतो.

0: पहाटेचे 4 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी.
0: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेफ्ट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
2: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
0: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 247 2626 या आमच्या क्रमांकावर.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253 2 47 26 26 किंवा 83800 16512 या क्रमांकावर.

संत तुकयाचे राग आणि लोभ दोन्ही टोकाचे बरं का। पंढरीला जाण्यासाठी मनाची जी तडफड आहे ना, ती सुद्धा साधी सुधी नाही, अंतर्यामीच अग्नीच्या ज्वाला लागाव्यात अशी। विठाई जननीला पाहणं हाच आता सुखाचा सोहळा, दुसरं काहीही नाही। विठ्ठलाचे चरण पाहणं हीच एक आस।

फरमाईश, श्रोते हो तयार आहात ना? तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता, कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप. कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता. त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8380016512. आपल्या आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि

0: पहाटेचे 5 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचा जगणा तुमचा आवाज.
1: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
2: संचयात समृद्धी.
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
5: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीता बरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990 दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8380016512 या क्रमांकावर.

0: आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8380016512 आणि 02-5352-47-2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.